सुप्रभात श्रोते हो, सुप्रभात. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर. हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. श्रोते हो, आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 21 ज्येष्ठ शके 1948, 11 जून 2026. पहाटेचे 5:50 आणि 40 सेकंद झाली आहेत. आमच्या आजच्या या प्रातकालीन प्रसारणात मी कल्याणी कणसकर आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते आणि आता प्रसारणाची सुरुवात करत आहोत या मंगलध्वनीनं.

0: उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली गुजरी तोडी रागातली ही धून श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: आता गिरवाणवाणी या सदरात ऐकूया पारंपरिक गुरुस्तोत्र. स्तोत्र गायन केलं आहे पंडित त्र्यंबकराव जानोरीकर यांनी.

शाहीर परशुराम यांनी लिहिलेली ही भूपाळी श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत. वसंतराव देशपांडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संगीतबद्ध केली होती वसंत पवार यांनी. यानंतरची रचना आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेली, रमेश अणावकर यांची ही रचना, संगीत वसंत प्रभू यांचं.

श्रोतेहो प्रभातवंदन कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया संत एकनाथ महाराजांची ही रचना. दीपक पाटेकर यांनी संगीतबद्ध केलेली, गायली आहे पौर्णिमा कुलकर्णी यांनी.

श्रोते हो, आज 11 जून स्वातंत्र्यपूर्व काळातलं एक श्रेष्ठ व्यक्तिमत्व साने गुरुजी यांचा आज स्मृतिदिन आहे. प्रभातवंदन कार्यक्रमात आता ऐकूया साने गुरुजी यांची ही रचना. अरविंद काडगावकर यांनी संगीतबद्ध केलेली आणि गायली आहे ऋषिकेश बडवे यांनी.

0: श्रोतेहो, अरविंद काडगावकर यांनी संगीत दिलेली साने गुरुजी यांची ही गीतरचना आपण ऐकलीत. ऋषिकेश बडवे यांच्या स्वरात प्रभात वंदन कार्यक्रमात ही रचना आपण ऐकलीत. सकाळचे 6:25 झाली आहेत. आता प्रभात वंदन कार्यक्रमात चिंतन या सदरात ऐकूया डॉक्टर केशव चैतन्य कुंटे यांचे विचार.
1: संगीत म्हणजे नेमकं काय या प्रश्नाला अनेक उत्तर असू शकतात. कुणासाठी संगीत म्हणजे शरवणानंद, निव्वळ मनोरंजन, तर कुणासाठी ती आयुष्यभराची साधना असते. कुणासाठी संगीत ही कला, तर कुणासाठी विद्या. कुणासाठी संगीत हे अर्थार्जनाचं साधन, तर कुणासाठी गांभीर्यानं करण्याचा व्यासंग. शारंगदेवकृत संगीत रत्नाकर या प्राचीन ग्रंथात गीतम वाद्यम तथा नृत्यम त्रयम संगीतमुच्यते, म्हणजेच गायन, वादन आणि नर्तन या तिन्हीचा समुच्चय म्हणजे संगीत, अशी व्याप्ती सांगितली आहे. आधुनिक संदर्भात संगीत कलेच्या स्वरूपाविषयी स्पष्टीकरण देणारी व्याख्या मी अशी करतो. संगीत हा ध्वनी आणि विरामांचा सहेतुक आकृतीबंध आहे, ज्यात मानवी कंठ आणि वाद्यांच्या द्वारे तारताभेद आणि आघात यांची निबद्ध किंवा अनिबद्ध, शब्दसहित किंवा शब्दरहित योजना करून विचार भावना व्यक्त केल्या जातात. या व्याख्येतून लक्षात येईल की ध्वनी हे संगीताचं मूलद्रव्य आहे. मात्र ध्वनी इतकंच महत्व विरामांनाही असतं. जेवढा ध्वनी संगीतासाठी आवश्यक, तेवढीच शांतताही अनिवार्य असते. अर्थात संगीत निर्मितीत विरामांचं हे महत्व ओळखलेले पंडित कुमार गंधर्व, जॉन केज यांसारखे कलाकार विरळाच. ध्वनी आणि विराम यांचा हा रचनाबंध निबद्ध किंवा अनिबद्ध असतो. निबद्ध म्हणजे स्वरलय शब्दाच्या घटकांची बांधेसूद रचना असणारा, आणि अनिबद्ध म्हणजे विस्तारक्षम. जेवढं संगीत हे अप्रगत अवस्थेतलं, तेवढी विस्तारक्षमता कमी किंवा विस्ताराची अपेक्षा कमी. आणि जसं संगीत प्रगत होत जाईल, तशी विस्तारक्षमता किंवा विस्ताराची अपेक्षाही वाढती होत जाणार, असंही लक्षात येईल. शरीराच्या लयबद्ध आणि लालित्यपूर्ण हालचालींनी केलेला आविष्कार म्हणजे नर्तन. संगीत या संज्ञेच्या परिघात नृत्याचा समावेश का बरं? कारण नर्तनाला ध्वनीच्या आकृतीबंधाची जोड असते. किंबहुना ध्वनी आणि अभिनय यांची जोड लाभली की मगच नर्तन हे नृत्य अवस्था ओलांडून नृत्य या अवस्थेला पोचतं. दुसरं असं

0: की गायनाला वादन अनुसरतं तर वादनाला अनुसरून नृत्य केलं जातं. मथिता अर्थ असा की ध्वनी हे मूलद्रव्य गायन, वादन, नृत्य तिन्हीतही असतं आणि म्हणूनच या तिन्हींचा समावेश संगीत या एकाच संज्ञेत केला. लोककलांचे अनेक प्रांतीय नमुने पाहता लक्षात येतं की त्यांच्यात गायन, वादन आणि नर्तन हे तिन्ही इतकं एकजीव झालंय की त्यांना सुटेपणाने पाहताच येत नाही. कदाचित आपल्या प्राचीन शास्त्रकारांना हीच बाब प्रकर्षाने जाणवली असणार, म्हणूनच त्यांनी हे वैशिष्ट्य हेरून अगदी नेमकेपणानं संगीताचं वर्णन करताना गायन, वादन, नर्तन या तिन्हीचा समावेश केला. मात्र आधुनिक कला विचार संगीताच्या परिघातून नर्तनाला वेगळं करतो. याचं काय बरं कारण? कारण नर्तनात जरी ध्वनीचा समावेश असला तरी नृत्य आविष्कृत करताना संपूर्ण शरीर हे माध्यम असतं. शरीराच्या हालचालीतून एक दृश्यमिती तयार होते आणि ह्या दृश्य अनुभवाचं महत्व नर्तनात अधिक असल्यामुळे ती काही गायनवादनासारखी केवळ श्रवणाची कला उरत नाही, ती दृश्य अनुभवाची कला असते. म्हणूनच दृश्य माध्यमाचं वर्चस्व न स्वीकारता केवळ श्रवणाचा मार्ग निवडणारं गायनवादन हेच संगीताचं प्रधान अंग. तर मंडळी, डोळे मिटा, अंतर्मुख व्हा आणि संगीताचा आस्वाद घ्या.
1: चिंतन या सदरात डॉक्टर केशव चैतन्य कुंटे यांचे विचार आत्ताच आपण ऐकलेत आणि याबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.

प्रभात वंदन हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. सकाळचे 6:30 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात दिनविशेष 6:35. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी या सदरात आपण ऐकाल ऊस पिकातील खोडकिडीची लक्षणं, नियंत्रण आणि उपाय याविषयीची माहिती. हीच माहिती आज संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात पुनःप्रसारित होईल. 6:45 आरोग्यम धनसंपदा अंतर्गत आपण ऐकाल प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर डॉक्टर जुनैद शेख यांच्या वैद्यही चौरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग 3. आणि त्यानंतर 6:50 परिसर या सदरात स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास या विषयावरील दीपाली देवकर यांच्या मुलाखतीचा 3 भाग. या दोनही सदरांची निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची असणार आहे आणि ही सदरं आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:00 आपण ऐकाल आजचा विचार आमच्या केंद्रावरून. 7:10 असतील प्रादेशिक बातम्या. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू 7:25. त्यानंतर आमच्या केंद्रावरून 7:40 भावधारा हा मराठी सुगमगीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. श्रोते हो आज सकाळी 8:40 साने गुरुजी स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू या कार्यक्रमाची निर्मिती असणार आहे जळगाव केंद्राचे. सकाळी 9 ही वेळ आहे मराठी चित्रपट संगीताची. 9:30 साधसंवाद या कार्यक्रमात हिंदुस्थानी अभिजात संगीताचा इतिहास या ग्रंथाच्या लेखिका अंजली मालकर यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. आज या मुलाखतीचा भाग 1 आम्ही प्रसारित करणार आहोत. सादरकर्ते असतील विक्रांत मंडपे. 10:00 काही सुगमगीतांचा आनंद आपण घ्याल. 10:25 आम्ही प्रसारित करू काही स्थानिक निवेदनं. 10:30 हिंदी चित्रपट संगीत आम्ही प्रसारित करू. आज सकाळी 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकाल पंडित उदय भवाळकर यांचं ध्रुपद गायन राग असेल.

या की तोडी। आज सकाळी 11:30 वाजता विशेष गीतगंगा या कार्यक्रमात युवा अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी गप्पा आणि गाणी या संवादाचा भाग 6 आज प्रसारित होणार आहे। संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ। आज दुपारी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकाल। आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू। दुपारी 1:00 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग आमच्या केंद्रावरून प्रसारित होईल। 1:40 ठाणे जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। नेक्स्ट वेव्ह हा नव्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल दुपारी 1:45 आणि 2:45। तर दुपारी 2:30 लोकसंगीताच्या कार्यक्रमात संगीत भजन आपण ऐकाल सादर करतील ओंकार महामुनी आणि सहकारी।

0: श्रोते हो, आजच्या सायंकालीन प्रसारणात संध्याकाळी 5 वाजता आपण ऐकाल हिंदी चित्रपट संगीत. 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकाल. संगीत क्षेत्रातील करिअरच्या संधी याविषयी गायक अमर कुलकर्णी यांची स्वर्णिमा कमलवार यांनी घेतलेली मुलाखत. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. आज संध्याकाळी 6:10 आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आम्ही प्रसारित करू. आज संध्याकाळी 6:30 वाजता कामगार सभा या कार्यक्रमात कामगारांमधील व्यसनाधीनता याविषयी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांची मुलाखत आपण ऐकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे यांचं, सादरकर्ते विक्रांत मंडपे. 7:15 वाजता वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 वाजता माझं घर माझं शेत या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात शास्त्रशुद्ध पद्धतीनं ऊस शेतीमध्ये कार्बन व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण ऐकाल. माहिती देतील डॉक्टर समाधान सुरवसे. त्यानंतर कृषीवाणी आणि बाजारभाव आम्ही प्रसारित करू. आज रात्री 7:15 वाजता कार्यक्रम असेल एक कलाकार. रात्री 9:15 वाजता स्पॉटलाईट, 9:30 वाजता कंट्री वाईड आणि 9:45 वाजता इनसाईट्स हे कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 वाजता आपण ऐकाल हिंदी चित्रपट संगीत. तर रात्री 10:30 वाजता नादब्रह्म अंतर्गत आपण ऐकाल मिलिंद तुळाणकर यांचं जलतरंगवादन, राग असेल किरवाणी. ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐकूया दिनविशेष. सादर करते आहेत मुजम्मिल पटेल.
1: श्रोते हो, आज आहे 11 जून. या दिवसाचं ऐतिहासिक महत्व काय आहे ते पाहूया. पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या उपस्थितीत सुकोई 30K ही रशियन बनावटीची विमानं 11 जून 1997 या दिवशी भारतीय हवाई दलात दाखल झाली. 1866 अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना. आज जन्मदिवस असणारी काही प्रसिद्ध नावं ही आहेत. 11 जून 1897 या दिवशी क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांचा जन्म शहाजापूर इथं झाला. काकोरी कटात सहभाग घेतल्याबद्दल त्यांना वयाच्या 30व्या वर्षी फाशी देण्यात आलं. 1894 साली या दिवशी काइचिरो टोयोडा या टोयोटा मोटार कंपनीच्या संस्थापकाचा जन्म झाला. आज स्मृतिदिन असणारी काही महत्वाची नावं ही आहेत. 1997 साली या दिवशी इंग्लिश खाडी पोहून जाणारे पहिले भारतीय मिहिर सेन यांचं निधन झालं.
2: ऑन द 27th of September 1958 28-year-old मिहिर सेन स्विम्स द इंग्लिश चॅनल. द फर्स्ट इंडियन टू अचीव दिस फीट. Mihir Sen covers the distance of 31 miles from Dover to Calais in 14 hours and 45 minutes.
3: I wanted to do something difficult, something dangerous, something beyond this biological way of living that we do in India. I went to all the parts of the world so that I now have swims in all the 5 continents.
1: 1983 Udyogpati Ghanshyam Das Birla. 11 जून 1950 रोजी नामवंत साहित्यिक आणि स्वातंत्र्य

0: सैनिक पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांचं निधन झालं. त्यांच्या श्यामची आई या पुस्तकाचा अनेक भाषांत अनुवाद झाला आहे. साधना हे साप्ताहिक त्यांनी सुरू केलं. १९२४ इतिहासाचार्य, लेखक, नाटककार आणि कवी वासुदेव वामन तथा वासुदेव शास्त्री खरे.
1: दिनविशेष आपण ऐकलेत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते होते मुजम्मिल पटेल.
2: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
3: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 6:40 झाली आहेत. आता कृषीवाणी या सदरात ऐकूया ऊस पिकातील खोडकिडीची लक्षणं, नियंत्रण आणि उपाय याविषयीची माहिती.
5: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, सुरू हंगामातील ऊसात लागवडीपासून ते मोठ्या बांधणीपर्यंत पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता आहे. अशा वातावरणात खोडकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. या खोडकिडीमुळे ऊस उत्पादनात 22-33%, साखर उतार्यात 12% तर गुळ उत्पादनात 27% घट होते. मात्र शेतकऱ्यांनी योग्य काळजी, नियमित निरीक्षण आणि सोप्या व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब केल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव प्रभावीपणे आटोक्यात आणता येतो. सुरुवातीला खोडकिडीची लक्षणं कोणती ती जाणून घेऊया. पोंगामर म्हणजेच गाभामर. प्रथम अवस्थेतील अळी काही मिनिटं पानांच्या मऊ पेशींवर उपजीविका करते. नंतर तोंडातील लाळेच्या सहाय्यानं सूक्ष्म धागा विणते. या धाग्याच्या सहाय्यानं जमिनीवर उतरते आणि ऊसाच्या खोडाला एक किंवा अनेक छिद्र पाडते. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये अळी खालच्या बाजूस ऊस जमिनीलगत पोखरते. उपद्रवग्रस्त ऊसामध्ये पोंगामर किंवा गाभामर आढळते. वाळलेला पोंगा सहज उपसून येतो आणि त्याला कुचकट असा वास येतो. प्रादुर्भावग्रस्त ऊस वाढल्यामुळे शेतात नांग्या पडतात आणि खोडकिडीमुळे मातृकोंबही नष्ट होतात. त्यामुळे फुटवे कमी आणि कमजोर निघतात. खोडकिडीची एक पिढी 30-45 दिवसात पूर्ण होते. किडीचा जीवनकाळ पिकांची जात आणि हवामानानुसार बदलतो. किडीचा जीवनक्रम हिवाळ्यात लांबतो. भारतासारख्या उष्णकटिबंधीय प्रदेशात खोडकिडीच्या 1 वर्षात 6-7 पिढ्या तर समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशात 5-6 पिढ्या तयार होतात. ऊस पिकामध्ये खोडकिडीला आटोक्यात ठेवण्यासाठी नियंत्रणाच्या पद्धती आणि उपाययोजना याविषयीची माहिती आता आपण घेऊया. खोल सरीमध्ये ऊसाची लागवड केल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी होतो. सुरू ऊसात खोडकिडीचा प्रादुर्भाव जास्त आढळतो कारण जास्त तापमानामुळे परोपजीवी कीटक कमी होतात आणि कीड वाढते. पूर्व हंगामी ऊसात खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी असतो. पाचट आच्छादनाची पद्धत सोपी आणि उपयुक्त आहे. पाचट आच्छादनामुळे ऊसामधील सूक्ष्म हवामान बदलतं. पाण्याचं बाष्पीभवनही कमी होतं. खोडकिडीच्या अळीला ऊसाच्या बुडख्याजवळ पोहोचण्यास अडथळा निर्माण होतो. उभ्या ऊसाची फक्त कोरडी पानं काढावीत. खोडव्यात सरीआड सरी पद्धतीनं पाचट ठेवावं. ऊस लागवडीनंतर 6 आठवड्यांनी बाळबांधणी केल्यास खोडकिडीचं प्रमाण कमी होतं. बाळबांधणी केल्यामुळं ऊसाच्या खोडाच्या आतील अळीनं खोडाला केलेली छिद्र ओल्या मातीमध्ये बंद होते. अळीच्या प्रौढ

0: मुलांना बाहेर पडण्यास अडथळा येतो, ते खोडातच मरतात, पुढील पिढी निर्मितीत अडथळा निर्माण होतो. बाळ बांधणीमुळे साधारणपणे 30-40% खोडकीड कमी होत असल्याचं निरीक्षण आहे. पाण्याची कमतरता हा खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढण्याचा महत्वाचा घटक आहे. रुंदसरी पद्धत, ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन पद्धत, एकाड एक सरीला पाणी देणं, कांदा कोथिंबीर या आंतरपिकांचा वापर करूनही या किडीवर नियंत्रण ठेवता येतं. ऊस पिकातील खोडकिडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जैविक पद्धतीनं नियंत्रण करावं. ऊस लागणीनंतर ट्रायकोग्रामा चिलोनिस या परोपजीवी मित्र कीटकांची 3 लाख अंडी प्रति हेक्टर या प्रमाणात 6-7 वेळा विभागून सोडल्यास खोडकिडीचं यशस्वी नियंत्रण होतं. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या सुरू ऊस पिकामध्ये खोडकिडीला आटोक्यात ठेवण्यासाठी नियंत्रणाच्या पद्धती आणि उपाययोजना आताच आपण जाणून घेतल्यात.
1: श्रोते हो, कृषीवाणी या सदरात आताच आपण ऐकलीत ऊस पिकातील खोडकिडीची लक्षणं, नियंत्रणं आणि उपाय याविषयीची माहिती. हीच माहिती आज संध्याकाळी 7:30 वाजता माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपण पुन्हा ऐकू शकता. यानंतर आरोग्यम धनसंपदा आणि परिसर ही सदर आकाशवाणी मुंबई केंद्रावरून, तर 6:55 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण प्रोस्टेट कॅन्सर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनैद शेख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की प्रोस्टेट कॅन्सर झाला आहे की नाही हे कसं तपासायचं.
1: हे बघा, जे कोणी रुग्ण आहे, जसं आपण लक्षणांबद्दल बोललो की लघवीला आग होणे, जळजळणे, रक्त जाणे किंवा लघवी करायला त्रास होणे, प्रोस्टेट ग्रंथी वाढीचे हे लक्षणं आहेत, तर हे जे रुग्ण आहेत ज्यांना हे त्रास चालू झालेले आहेत त्यांनी लवकरात लवकर जवळपास जे काही मूत्ररोगतज्ञ आहेत त्यांना भेटायला पाहिजे. मग मूत्ररोगतज्ञ काय करतात की त्यांची ते पहिले तपासणी करतात, क्लिनिकल एक्झामिनेशन, म्हणजे आम्ही रेक्टल एक्झामिनेशन म्हणतो, मलमार्गाद्वारे एक बोट टाकून आम्ही तपासणी करतो की प्रोस्टेट जी गाठ आहे ती कशी आहे, ती हार्ड आहे की ती सॉफ्ट आहे, कशी कन्सिस्टन्सी आहे, त्याच्यामध्ये काही आम्हाला पाल्पेबल नोड्यूल्स आम्ही म्हणतो की हार्डनेस आहे का, आणि आम्हाला एक सस्पिशन येते. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त काही आम्ही युरिन रिपोर्ट्स असतात, ब्लड रिपोर्ट असतात. तर ब्लड रिपोर्टमध्ये प्रोस्टेटसाठी एक स्पेसिफिक रिपोर्ट आहे ज्याला आम्ही म्हणतो पीएसएचा रिपोर्ट, प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजेन. हा एक महत्वाचा रिपोर्ट आहे, हा एक स्क्रीनिंगसाठी आम्ही यूज करतो. इन जनरल जे हेल्थ पॅकेजेस असतात 50 वर्षानंतर जे काही ब्लड रिपोर्ट्स आहेत याच्यामध्ये सगळीकडेच पीएसएचा एक रिपोर्ट केला जातो, ज्याच्यामध्ये आम्हाला एक आयडिया येते की प्रोस्टेट कॅन्सर वाढ होत आहे का. हा रिपोर्ट जर वाढलेला असला आणि आम्हाला जर क्लिनिकली वाटलं की एक्झामिनेशन नंतर की गाठमध्ये हार्डनेस आला आहे, अशा रुग्णांमध्ये आम्ही मग प्रोस्टेट कॅन्सर सस्पेक्ट करतो आणि मग बायोप्सी करतो, ज्याला आम्ही म्हणतो की टिश्यू काढून घेणे. वेगवेगळ्या प्रकारची प्रोस्टेट बायोप्सी राहते, ती बायोप्सी जर केली तर त्याच्यामध्ये आम्हाला टिश्यू भेटते एक, आणि त्याचं आम्ही पॅथॉलॉजी एक्झामिनेशन करतो. तर ही एक सर्वात महत्वाची तपासणी आहे, त्याच्यामध्ये आम्हाला कन्फर्मेशन भेटते की आपल्याला प्रोस्टेट कॅन्सर आहे की नाही आहे. याच्यानंतर मग आम्ही बघतो की प्रोस्टेट कॅन्सर कुठे कुठे पसरला आहे. काही रुग्णांमध्ये आम्हाला रिझल्ट जे आहे ते एकदम स्ट्रेट फॉरवर्ड नाही भेटत, तर आम्ही अशा रुग्णांमध्ये पहिले बायोप्सीच्या आधी एमआरआयही करून घेतो, सोनोग्राफी प्रत्येक रुग्णांमध्ये केली जाते. तर हे रिपोर्ट्स असतात जे रेडिओलॉजीचे रिपोर्ट्स आहेत, एमआरआय आहे, सोनोग्राफी आहे आणि मग बायोप्सी आहे. मग बायोप्सी झाल्यानंतर जर रुग्णाला पॉझिटिव्ह रिपोर्ट्स आले मग याच्यामध्ये नेक्स्ट स्टेप असते की आपल्याला बघायचं की प्रोस्टेट कॅन्सर कुठे कुठे पसरला आहे, तो तिथल्या तिथे आहे की तो पसरलेला आहे, कारण की त्या स्टेजिंगवरतीच प्रोस्टेट कॅन्सरचं मेन ट्रीटमेंट आहे. तर हे तपासण्यासाठी आम्ही काही रुग्णांमध्ये सिटी स्कॅन करतो, पण आजकाल जे आहे नवीन टेक्नॉलॉजी ते आहे पेट स्कॅन म्हणून रिपोर्ट करण्यात येत आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण बॉडीचा स्कॅन केला जातो आणि आम्हाला कळते की कुठल्या कुठल्या बोन्समध्ये किंवा नोड्समध्ये किंवा लंग्स आहेत, लिव्हर आहे, ब्रेन आहे, इकडे जे आपले अवयव आहेत बॉडीमधले तिथे किती पसरला आहे आणि किती किती तो आपल्याला दिसत आहे, तर याच्यावरती मग आमचं ट्रीटमेंट प्लॅन होते.
0: आता आपण ट्रीटमेंटकडे वळणार आहोत, तर स्टेज वन आणि स्टेज

0: टू याला काय ट्रीटमेंट केली?
1: हे बघा, स्टेज वन आणि स्टेज टू जे आहे याचा अर्थ असा आहे की कॅन्सर खूप जास्त पसरलेला नाही आहे, तो प्रोस्टेट गाथीमध्येच आहे. तर हे रुग्णासाठी खूप चांगली गोष्ट आहे की तो पसरलेला नाही आहे. तर याच्यामध्ये जी सर्वात चांगली ट्रीटमेंट आहे ती आहे रोबोटिक सर्जरी. आता लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये जर पेशंट फिट आहे आणि त्याचा आजार कुठेच पसरला नाही आहे आणि बाकी पॅरामीटर्सही त्याचे बरे आहेत, त्याच्यामध्ये जो गाठ आहे ती पूर्णच आम्ही काढून घेतो. तर प्रोस्टेट सर्जरी, आपण याला रॅडिकल प्रोस्टेट सर्जरी म्हणतो, जी रोबोटिक्सद्वारा आजकाल केली जाते आणि त्याचे रिझल्ट खूप उत्तम आहेत आणि पेशंटची रिकव्हरी त्याच्यामध्ये खूप चांगली आहे.
0: हा, म्हणजे यात सर्जरी हा मुख्य
1: भाग आहे. जर तो लोकलाइज म्हणतो आपण, स्टेज वन आणि स्टेज टू आहे आणि बाकीही त्याची लॉन्गविटी, पेशंट फिट आहे सर्जरीसाठी, पहिला ऑप्शन जो दिला जातो तो सर्जरीचा दिला जातो. जर पेशंट फिट नाही आहे सर्जरीसाठी किंवा आजार जवळपास पसरलेला आहे थोडाफार आणि पेशंटला ऑपरेशन नाही करून घ्यायचं आहे असंही काही काही रुग्णांमध्ये राहते, तर अशा रुग्णांमध्ये मग आम्ही पेशंटला दुसराही ऑप्शन देतो ज्याला आपण रेडिएशन म्हणतो. ठीक आहे, तर बाहेरूनच मग रेडिएशन दिलं जाते आणि याचेही आता प्रोस्टेट कॅन्सरमध्ये उत्तम रिझल्ट आलेले आहेत. तर हा एक अल्टरनेटिव्ह आहे आणि काही रुग्णांमध्ये हा प्रायमरीही राहू शकते जर आजार जर लोकली पसरलेला असेल तर.
0: डॉक्टर, कॅन्सर जर म्हटला तर लोकांच्या डोक्यामध्ये येतं की किमो पण दिलं जाणार, तर यात फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेजला किमो दिलं?
1: नाही, फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेजला जसं मी सांगितलं की रोबोटिक सर्जरी जी आहे ही प्राथमिक ट्रीटमेंट आहे, काही रुग्णांमध्ये आम्ही रेडिएशनही याला देतो.
0: स्टेज थ्री आणि फोरच्या ट्रीटमेंट बद्दल आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. डॉक्टर जुनेश शेख आपण इथे आलात आणि प्रोस्टेट कॅन्सर विषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: नमस्कार श्रोते हो, प्रोस्टेट कॅन्सर याविषयी सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनेश शेख यांची वैदेही चौरी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आता ऐकूया कार्यक्रम परिसर. परिसर. श्रोते हो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी श्यामली राऊत आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास या मालिकेचा भाग तिसरा आज आम्ही सादर करतोय. आज आपल्या सोबत आहेत एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन आणि त्यांच्या संस्थापक दीपाली अतुल देवकर. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: दीपाली मॅम, क्लायमेट लीडरशिप मध्ये महिलांची भूमिका आणि स्थानिक अनुभव जागतिक पातळीवर कसे पोहोचत आहेत तर याविषयी आपण काय सांगू शकाल?
1: आज क्लायमेट चेंज हा संपूर्ण मानव जाती समोरचा मोठा प्रश्न बनला आहे. पावसाचं बदलतं स्वरूप, जंगलाची घट, पाण्याचं संकट आणि वाढत जाणारी पर्यावरण अस्थिरता याचा सर्वाधिक परिणाम ग्रामीण आणि आदिवासी महिलांवर होत आहे. आम्ही एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन मार्फत स्थानिक महिलांचे अनुभव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये प्रामुख्याने कन्व्हेन्शन ऑफ बायोडायव्हर्सिटी लाईक सीबीडी वुमन कॉकस या जागतिक मंचावर बायोडायव्हर्सिटी, वुमन लीडरशिप, इंडिजिनियस नॉलेज आणि क्लायमेट ऍक्शन या विषयावर आम्ही चर्चा करतो. आज जगाला हे जाणवत आहे की महिलांच्या सहभागाशिवाय पर्यावरण संवर्धन पूर्ण होऊ शकत नाही, कारण पाणी, जंगल, शेती आणि कुटुंब व्यवस्थापन या सर्व गोष्टींशी महिलांचं दैनंदिन आयुष्य जोडलेलं असतं. आपण बघतो की हे सगळं महिला मोठ्या सचोटीने करत आहेत.
0: बरोबर.
1: एक ग्रामीण महिला जेव्हा पाण्यासाठी अनेक किलोमीटर चालते तेव्हा ती क्लायमेट चेंजचा परिणाम प्रत्यक्ष अनुभवत असते. एक आदिवासी महिला जंगलातील जैवविविधतेचं संरक्षण करते तेव्हा ती प्रत्यक्ष कन्झर्वेशन लीडरशिप निभावत असते. संस्था महिलांच्या अनुभवांना, त्यांच्या स्थानिक ज्ञानाला आणि त्यांच्या प्रश्नांना धोरणात्मक चर्चापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. सध्या मी UN, IUCN, इंटरनॅशनल रेंजर फेडरेशन आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये या विषयावर काम करत आहे आणि सातत्याने त्यांचा आवाज पुढे मांडत आहे.
0: खूप छान मॅम.
1: आणि स्थानिक महिलांचे अनुभव हे केवळ कथा नाही आहेत बरं, तर त्या क्लायमेट रेझिलियन्स आणि सस्टेनेबल लिव्हिंग हे महत्वपूर्ण उदाहरण त्या साबित करत आहेत. आम्ही विविध महिला कन्झर्वेशन लीडर्स, वुमन रेंजर्स आणि ग्रासरूट चेंज मेकर्स यांना एकमेकांशी जोडण्याचाही प्रयत्न करतो. या संवादातून महिलांना नवीन संधी, प्रशिक्षण आणि जागतिक दृष्टिकोन मिळवून देतात.

0: आज SDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, याच्यामध्ये जेंडर इक्वालिटी आणि क्लायमेट ऍक्शन हे दोन्ही विषय अत्यंत महत्वाचे मानले जातात. महिलांना निर्णय प्रक्रियेत समान सहभाग मिळणं, स्थानिक समुदायांना विकास प्रक्रियेत सामावून घेणं आणि पर्यावरण संरक्षणाला लोक चळवळ बनवणं ही काळाची गरज आहे. एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन हे स्थानिक ते जागतिक या प्रवासात महिलांच्या नेतृत्वाला बळकटी देत आहे. आमची संस्था सांगते की पर्यावरण संवर्धन हे केवळ सरकारी धोरण नाही तर समाजाच्या सहभागातून घडणारं सामूहिक उत्तरदायित्व आहे.
1: तर एकूणच असं म्हणता येईल की आपण जे कार्य करत आहात त्यातून महिलांना नवीन संधी, प्रशिक्षण आणि एक नवा दृष्टिकोन मिळत आहे असं म्हणायला हरकत नाही. तर मॅम, खूप छान असं आपलं हे काम आहे आणि याविषयी खूप छान आपण माहिती सांगितली, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: थँक्यू मॅम.
1: तर स्थानिक अनुभव आणि जागतिक विचार यांची सांगड घालत दीपाली अतुल देवकर आणि एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन एक सक्षम, संवेदनशील आणि शाश्वत भविष्य घडवत आहेत. तर श्रोते हो, यासह आजचा परिसर हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: अकादमी पुरस्काराः अथ च उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्काराः घोषिताः। अकादमी संघस्य सामान्य परिषदा संगीत नृत्य रंगमंच पारंपरिक लोक जनजातीय कला वैविध्येभ्यः कलामंचं यावत् विविध क्षेत्रेभ्यः अष्टोत्तरैकशत प्रसिद्धाः कलाकाराः चतुर्विंशत्युत्तर द्विसहस्रतम वर्षस्य अथ च पञ्चविंशत्युत्तर द्विसहस्रतम वर्षस्य अकादमी पुरस्कारार्थं चिताः। एते चिताः पुरस्कार विजेतारः अशेषस्य हि देशस्य प्रतिनिधित्वं कुर्वन्ति। ये विभिन्न राज्येभ्यः केन्द्रशासित प्रदेशेभ्यः च सम्बद्धाः सन्ति। बैडमिंटन प्रतिस्पर्धायां सिडनी नगरे प्रचल्यमानायाः ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धायाः महिलानां वर्गे पीवी सिंधु तन्वी शर्मा च सफलताम् अवाप्य द्वितीय चक्रं प्रति प्रविष्टवत्यौ। इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर। हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र। श्रोतेहो, सकाळचे 7 वाजले आहेत। आता आपण ऐकणार आहात आजचा विचार।
2: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक।
3: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न।
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना।
3: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत।
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ।
3: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून।
3: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण।
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा। जनता सहकारी बँक लिमिटेड।
1: श्रोते हो, आज 11 जून श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक, समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांचा आज स्मृतिदिन। 1950 साली त्यांचं आजच्याच दिवशी देहावसान झालं होतं। तेव्हा त्यांच्या या स्मृतिदिनी ऐकूया त्यांचा हा विचार। साने गुरुजी म्हणत, भूतकाळातील काही गोष्टी आता चुकीच्या वाटल्या तर त्या दूर न करणं म्हणजे भूतकाळाचा अपमान आहे। भूतकाळातील भ्रामक गोष्टी जर तशाच पुढे चालवू तर ते उचित ठरणार नाही। तो भूतकाळाचा गौरव नाही, तो पूर्वजांचा गौरव नाही, उलट त्या थोर पूर्वजांचा अपमान करण्यासारखा आहे।

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
2: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
1: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आत्ताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
2: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
1: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
2: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
1: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
3: श्रोते हो, आजचा विचार पुन्हा एकदा ऐकूया. श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक, समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांनी म्हटलं आहे, भूतकाळातील काही गोष्टी आता चुकीच्या वाटल्या तर त्या दूर न करणे म्हणजे भूतकाळाचा अपमान आहे. भूतकाळातील भ्रामक गोष्टी जर तशाच पुढे चालवू तर ते उचित नाही. तो भूतकाळ

0: भूतकाळाचा गौरव नाही, तो पूर्वजांचा गौरव नाही, उलट त्या थोर पूर्वजांचा अपमान करण्यासारखा आहे. हा होता आजचा विचार.
1: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
0: श्रोते हो, आजचा विचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर.
2: श्रोतेहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिली. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.
3: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
4: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
5: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
6: मग
5: काय,
6: स्वतःपासून सुरुवात कर.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

0: अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या प्रगतीसाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार, रालोआच्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन. पंतप्रधानांचा विक्रमी कालखंड देशासह राज्याच्या विकासाचा महत्वपूर्ण काळ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार. जागतिक दर्जाची आरोग्यसेवा देणाऱ्या मेडिसिटीच्या उभारणीसाठी राज्य सरकार आणि क्लिव्हलँड क्लिनिक यांच्यादरम्यान सामंजस्य करार. आणि राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये बुडून 8 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. भारताचं सर्वाधिक काळ नेतृत्व करणारे निवडून येणारे पंतप्रधान होण्याचा मान मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्व स्तरातून काल अभिनंदनाचा वर्षाव झाला. जागतिक स्तरावरील नेत्यांनीही त्यांचं अभिनंदन केलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करणारा ठराव काल मंजूर केला. नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं आयोजित रालोआच्या बैठकीत विशेष राजकीय ठराव मांडण्यात आला, त्याला सर्व घटक पक्षांनी अनुमोदन दिलं. या परिषदेला संबोधित करताना पंतप्रधानांनी देशातल्या 140 कोटी जनतेच्या आशा आकांक्षांची नक्की पूर्तता होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला. 2014 रालोआ सरकारवर विश्वास ठेवलेल्या जनतेचा आत्मविश्वास आता दुणावला आहे. योग्य उद्दिष्ट ठेवून सरकार चालवलं तर वेगानं विकास घडू शकतो, हे पहिल्यांदा घडलं. इतक्या दीर्घकाळ सेवेची संधी मिळणं हे जनतेच्या परिपक्वतेचं लक्षण असल्याचंही मोदी यांनी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात सरकारनं 25 कोटीहून अधिक नागरिकांना गरिबीतून वर काढलं आहे. विकसित भारत हे केवळ सरकारचं राजकीय पक्षाचं स्वप्न राहिलं नसून तो देशातल्या प्रत्येक व्यक्तीचा संकल्प झाला असल्याचंही त्यांनी नमूद केलं. देशाचा वाढता विकासदर, तिहेरी तलाकविरोधी कायदा, CAA, भारतीय न्याय संहिता, एक पद एक पेन्शन आदींचा संदर्भ देत देशाच्या प्रगतीसाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया अशीच सुरू राहील असं ठाम प्रतिपादन त्यांनी केलं. एका टप्प्याचा हा प्रवास केवळ आकडेवारीचा नसून देशानं पहिल्यांदाच आपली क्षमता ओळखून अस्थिरतेच्या काळात महत्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न केल्याचं मोदी यांनी नमूद केलं. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह रालोआची सत्ता असलेल्या सर्व 22 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच आघाडीतील भागीदार पक्षांचे नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत देशाबरोबरच राज्याच्या विकासालाही नवी दिशा मिळाली आहे. पंतप्रधानांचा हा विक्रमी कालखंड देशाच्या विकासाचा महत्वपूर्ण काळ असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना काढले. गेल्या 12 वर्षात राज्याला पंतप्रधानांनी भरीव सहकार्य केलं असून राज्यातील अनेक महत्वाकांक्षी पायाभूत सुविधांसह विकास प्रकल्पांना केंद्राकडून पाठिंबा मिळाल्याचं फडणवीस म्हणाले. मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात राज्याच्या विकासाला अभूतपूर्व गती मिळाल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. देशाच्या 21 वर्षांच्या विकासाचा पथदर्शी आराखडा देशासमोर ठेवल्याचं सांगून राज्याला गेल्या 12 वर्षात 10 लाख कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचं ते म्हणाले. मराठी भाषेला अभिजात दर्जा देणं असो की राज्यातल्या किल्ल्यांना युनेस्कोच्या यादीत मिळालेलं स्थान, अयोध्येचं राम मंदिर ते कलम 370 काढून टाकणं यासारख्या ऐतिहासिक निर्णयांमुळे देशवासियांच्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्याचं शिंदे म्हणाले. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या ऑपरेशन सिंदूरचं यश देखील मोदी यांच्या ठाम नेतृत्वामुळे मिळाल्याचं शिंदे यांनी नमूद केलं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांच्या वतीनं पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी

0: त्यांच्या विक्रमी कारकिर्दीमध्ये देशवासियांमध्ये विश्वास निर्माण केल्याचं सांगून मोहोळ म्हणाले,
1: कठोरपणे कर्तव्याचे पालन, निर्णय घेण्याची इच्छाशक्ती, दूरगामी विचार करण्याची क्षमता, संकल्पना सिद्धीमध्ये परावर्तित करण्याचे सामर्थ्य, देशातील सामान्य माणसाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची हातोटी आणि जगासमोर देशाचा सन्मान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न, या मिश्रणातून मोदीजींचे नेतृत्व उजळले आहे. सरकार घोषणा देते आणि त्या प्रत्यक्षात येतात याची अनुभूती सामान्य नागरिक आता घेतो आहे. विकास आणि विरासत या दोन्हींचे महत्व समान पद्धतीने रुजणारा नेता ही मोदीजींची सार्थ ओळख बनली आहे. जनतेच्या हृदयस्थान निर्माण करणाऱ्या मोदीजींना परमेश्वर उदंड आयुष्य आणि ऊर्जा देवो. या निमित्तानं पुन्हा एकदा पुणेकरांच्या वतीनं ही शुभेच्छा.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत जवळपास 250 एकर क्षेत्रावर नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी ही जागतिक दर्जाची आरोग्य सेवा परिसंस्था उभारण्याच्या दृष्टीनं काल क्लिव्हलँड ओहायो इथं राज्य सरकार आणि क्लिव्हलँड क्लिनिक ब्रुकफील्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी ओहायो इथं या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरस्थ माध्यमातून उपस्थित होते. रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि प्रतिभा यांना एकत्र आणणारी जागतिक दर्जाची आरोग्य सेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. संशोधन आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी यांच्यातील तफावत दूर करण्यासाठी विद्यापीठं, उद्योग, स्टार्टअप्स, गुंतवणूकदार आणि शासकीय संस्था यांच्या दरम्यान प्रभावी समन्वय आवश्यक असल्याचं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि कॅनियस इंटरनॅशनल यांच्या सहयोगानं आयोजित तंत्रज्ञान संक्रमण आणि नवोपक्रम गतिवर्धन यावरील कार्यशाळेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सुनील भिरुड, कॅनियस इंटरनॅशनलचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद पिंपरकर यांच्यासह विद्यार्थी आणि उद्योजक उपस्थित होते. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कर्तव्यदक्ष असणाऱ्या पोलिसांचा काल पुण्यात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. एका खासगी माध्यम समूहाकडून आयोजित हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले. विकसित भारताकडे वाटचाल करताना राष्ट्र उभारणीला मदत करणाऱ्या बातम्या आणि दृष्टिकोन मांडण्याबाबत पत्रकारितेत विचार व्हावा असं आवाहन त्यांनी केलं. शहरांची वाढती लोकसंख्या पोलिसांच्या ताणात भर घालते, मात्र त्यांच्या कामाची क्वचितच प्रशंसा होते असंही मत त्यांनी व्यक्त केलं. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची काल घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रातील कथक नृत्यगुरू मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये काल 8 जणांचा बुडून मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र पुरुषोत्तमपूरी इथं सिंदफणा नदी पात्रात भाविकांना घेऊन जाणारी नाव नदीच्या मध्यभागी असताना उलटली. यामध्ये 35 भाविक होते. यापैकी 2 महिलांचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयात नाव उलटल्यानं 2 तरुणांचा बुडून मृत्यू झाला. जलाशय परिसरात फिरायला गेलेल्या 9 तरुणांनी मासेमारी करणाऱ्या बोटीतून नौका विहार करताना ही घटना घडली. यापैकी 7 तरुणांना वाचवण्यात यश आलं.

रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात जगबुडी नदीत बुडून तीन भावंडांचा काल दुपारी मृत्यू झाला. मूळ सांगलीचे रहिवासी असलेले हे भाऊ सुटीसाठी खेडच्या नातेवाईकांकडे आले होते. पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले असता खोली आणि वेग यांचा अंदाज न आल्यानं ते बुडाले. रायगड जिल्ह्यातील काशी समुद्रात बुडून काल एका पर्यटकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या पर्यटकाला जीवरक्षकानं वाचवलं. जळगाव जिल्ह्यातील ताडपत्री विक्री करणारे तीन व्यापारी काशीत इथं आले होते. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या प्रगतीसाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार. रालोआच्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन. पंतप्रधानांचा विक्रमी कालखंड देशासह राज्याच्या विकासाचा महत्वपूर्ण काळ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. जागतिक दर्जाची आरोग्यसेवा देणाऱ्या मेडिसिटीच्या उभारणीसाठी राज्य सरकार आणि क्लिव्हलँड क्लिनिक यांच्यात काल ओहायो इथं सामंजस्य करार. आणि राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये 8 जणांचा बुडून मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कामगारांमधील व्यसनाधीनता या विषयावर कामगार सभा या कार्यक्रमामध्ये जरूर ऐका. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांच्याशी प्राची परांजपे यांनी केलेली बातचीत.
2: तंबाखूयुक्त पदार्थ आहेत हे इतकं वाढतंय आपल्या देशामध्ये आणि याचं कारण म्हणजे लोकांना ते एक मोठं व्यसन आहे असं वाटतच नाही. ते असं म्हणतात की हे छोटं व्यसन आहे, हे मला का बंद करायला सांगताय.
1: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 11 जूनला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:22 आणि 25 सेकंद झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
4: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
5: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
4: मुलांना खेळायला बागा राहायच्या नाहीत.
6: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
5: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा. कापडी पिशवी सोबत ठेवा.
4: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
6: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
4: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली। जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी।

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे। श्रोतेहो, यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: नमस्कार श्रोते हो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, शेती ही केवळ उपजीविकेचं साधन नसून देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र बदलतं हवामान, घटत चाललेली जमिनीची सुपीकता आणि उत्पादन खर्चात होणारी वाढ यामुळे आजचा शेतकरी अनेक आव्हानांना सामोरा जातोय. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, मृदा परीक्षण, जलसंधारण आणि शाश्वत शेतीचं मार्गदर्शन देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला अतिशय महत्वाकांक्षी उपक्रम आहे आणि तो म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीत नवसंजीवनी निर्माण करण्याचा महत्वाचा प्रयत्न केला जातो आणि त्याचा फायदा सुद्धा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होतोय. शेतकरी सक्षम होण्यासाठी बदलत्या हवामानाशी जुळवून घेऊन आपल्या उत्पादनामध्ये वाढ मिळवून आणण्यासाठी कशा पद्धतीनं हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरतो याबाबत विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्वपूर्ण आणि महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, मात्र मुळातच शेतकऱ्यांच्या हितासाठी याची गरज का भासली आणि याचं महत्व कसं अधोरेखित करा?
1: आता आपण जसं सुरुवातीला बोलला की शेतकरी सध्या चिंतेत जो सापडलाय तो दोन कारणामुळे, एक हवामानामधले बदल आणि बाजारातले एक बेभरोशेपणा म्हणू आपण त्यामध्ये. आणि याच्यामधला जो हवामान हा विषय आहे, जो शेतीचा कणा आहे, सुरुवात करण्याकरता शेतकऱ्याला पूर्णपणे अवलंबित्व आहे हवामानावर आहे. तो लहरी होत चाललेला आहे, बदल चाललेला आहे. गेल्या अनेक शतकापासूनचं हवामान बदल आता मात्र गेल्या दशकामध्ये मात्र फार याचा बदल अत्यंत प्रभाव जाणवतोय आणि तो डायरेक्टली शेतकऱ्याच्यावर परिणाम करतो आहे. हे जाणल्यानंतर मग गेल्याच एका म्हणजे 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की ज्यावेळेला शासनाला वाटली की अशा प्रकारचा प्रकल्प असण्याची गरज आहे की जो शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हवामानाच्या बदलावर मात करायला शिकवेल, अशा अर्थानं त्या प्रकल्पाची बांधणी केली. आणि आता हा प्रकल्पाचा टप्पा दुसरा जो आहे तो या वर्षी सुरू झालेला आहे आणि तो पुढच्या 6 वर्षाकरता असणार आहे. आणि तो आपण जसं म्हटल्याप्रमाणे 21 जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांसाठी आपण करतो आहोत. यामध्ये प्रामुख्यानं जे बदलतं हवामान आहे त्याचा जो परिणामातले जे मुख्य परिणाम आहे शेतकरी होणारे, त्या परिणामाला तोंड देण्याकरता शेतकरी सक्षम बनला पाहिजे आहे. म्हणून तो सक्षम करण्याचा एक त्यातला उद्दिष्ट आहे. आणि दुसरं उद्दिष्ट आहे की या बदलत्या परिस्थितीमध्ये शेती किफायतशीर कशी बनवली पाहिजे आहे, त्यामुळे तो एक त्यामधला म्हणजे नफा वाढवला पाहिजे शेती.

0: मधला हा दुसरा उद्दिष्टामध्ये आहे. अशा उद्देशानं हा प्रकल्प खरंच राबवायला आपण सुरू केलेला आहे.
1: जसं आपण म्हणालं की बदलतं हवामान, राज्याचा आपण विचार केला महाराष्ट्राचा, तर बदलत्या हवामानामुळे शेतीवर कशा पद्धतीने त्याचा परिणाम होतोय?
0: प्रामुख्यानं आता पाहिलं आपण, म्हणजे आज आपण जेव्हा बोलतो आहोत तर त्यावेळेला सध्या आपल्यासमोर एल निनोचं संकट उभं राहिलेलं आहे, आणि अशा प्रकारचे हवामानातले बदल जे आहेत ते मोठ्या स्वरूपाचे बदल यापूर्वीपासून होत आलेले आहेत. त्यापैकी हा एक एल निनो आहे की ज्यावेळेला पावसामध्ये खंड होऊ शकतो, पाऊस कमी पडू शकतो किंवा पाऊस उशिरा पडू शकतो किंवा चालू असलेला पाऊस हा लवकर जाऊ शकतो, असे पावसाचेच अनेक आपल्याकडे बदल दिसतील. याच्यावर काय होतं, मग जी पिकं आपण घेतो त्या पिकाचं एकतर पेरणीवर परिणाम होतो, पेरणी लांबते, कधी कधी पेरणीला पाऊस पडल्या म्हणून शेतकरी पेरणी करतात, मध्ये खंड पडतो आणि पुन्हा शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ येते. अशा प्रकारे संकट सुरुवातीपासून येतात. ह्या बदलत्या हवामानामुळे काय होतं, कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला असतो, त्याच्यामुळे तो एक वेगळा संकट निर्माण होतं. आणि सगळं चांगलं झालं आणि समजा पीक चांगलं आलेलं आहे, अशा वेळेला अतिवृष्टी होते, अवकाळी पाऊस येतो, म्हणजे हातचं पीक वाया जातं. अशा अनेक अंगांना शेतकऱ्यांच्या ह्या एकूण शेतीवर त्या पावसाचे परिणाम व्हायला सुरुवात, म्हणजे या प्रकारचे हवामान परिणाम व्हायला सुरू झालेले आहेत. दिसून आलेलं आपल्याला
1: हो, आणि त्याचा खूप मोठा तोटा एकूणच शेतकऱ्यांना आणि पर्यायानं आपल्या राज्याला सुद्धा त्याचा सहन करावा लागतो.
0: हे कारण हे नुकसान प्रचंड होत आहे, आणि हे नुकसान अन्नधान्याचं नुकसान असल्यामुळे शेतकऱ्याची उपजीविकाच मुळात शेतीवर अवलंबून आहे, म्हणून ती उद्ध्वस्त होत असते. त्यासोबत शेतकऱ्याचे जे काही जनावरं आहेत, जे काही इतर घटक आहेत, त्याच्यावरही त्याचा परिणाम होतो. आणि महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्यावर दुर्गम परिणाम होणारा जो घटक आहे तो म्हणजे आपलं पाणी आणि माती. कारण शेती करता आवश्यक असणारे दोन मुख्य घटक आहेत, पाण्याच्यावर होणारे परिणाम, भूगर्भात होणारं एकूण कमतरता आणि मातीचं एकूण असणारं जे काही आरोग्य आहे ते बिघडत जाणं, हे देखील परिणाम मोठे त्यामध्ये आहेत.
1: आणि जमिनीची सुपीकता फार मोठ्या प्रमाणात घटत चाललेली आहे त्याच्यामुळे सुद्धा, आणि जसं रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर असतो त्याच्यामुळे सुद्धा त्याचं नुकसान होतं. यामध्ये हवामान अनुकूल तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय आहे आणि मग त्याचा कसा फायदा होतो?
0: अगदी बरोबर आहे की आता आपण असं म्हटलं की हे जे बदल करते हे परिणाम जे होत आहे आपला परिणाम कळत आहे आता, म्हणजे शेतीवर होतोय काय परिणाम, पिकावर काय होतो आहे, पाण्यावर काय होतोय, भूगर्भावर काय होतं, भूगर्भातल्या पाण्यावर काय होतं, भूजलावर किंवा जमिनीवर काय होतो, हे परिणाम कळत आहे आपला. आता परिणाम जर कळले तर त्यावर उपाय काय करायचे, मग हे उपाय जे आहेत ना यावरही संशोधन बऱ्याचशा विद्यापीठांमध्ये सुरू झालेलं असतं आणि झालेली आहे भरपूर. मग हे संशोधन जे आहे ते असं तंत्रज्ञान देतं आपल्याला की जे अशा प्रकारच्या परिणामावरची दाहकता कमी करतं किंवा त्याचा जो काही विपरीत परिणाम आहे तो कमी करू शकतं आणि एकूण होणाऱ्या नुकसानीमध्ये कमतरता होऊ शकते आणि थोडंफार आपल्याला त्यातून एक म्हणू की शेतकऱ्याला एक चांगला रिलीफ मिळू शकतो असं तंत्रज्ञान वापरावं की ज्या तंत्रज्ञानामुळे या परिणामाची एकूण तीव्रता कमी होऊ शकते. हे म्हणजे हवामान अनुकूल तंत्रज्ञान. मग त्या सुरुवातीपासून चालू होतं, म्हणजे जमिनी तयार करण्यापासून जे सुरू होतं त्याआधी काढणीपश्चात वेळेपर्यंत चालतं, हे पूर्ण पिकाचा मोठा कालावधी आहे ना. या कालावधीमध्ये अनेक टप्पे आहेत. मी शेतीचा हंगाम जो बघितला आपण तर पेरणीच्या अगोदरपासूनची तयारी ते काढणीनंतरची देखील व्यवस्थापन ह्या संपूर्ण सायकल जेवण आपण त्याला यामध्ये अनेक टप्पे आहेत. ह्या सगळ्या टप्प्यावर तंत्रज्ञान उपयोगी पडतं. म्हणून हे तंत्रज्ञान की जे असं उपयोगी पडेल त्या त्या वेळेच्या बदलत्या हवामानाला ते सूट होईल किंवा शेतकऱ्याला त्यातून बाहेर काढेल किंवा जुळवून घ्यायला मदत करेल असं म्हणजे हवामान अनुकूल तंत्रज्ञान म्हणू आपण त्याला, किंवा आता आम्ही त्याला सीआरटी म्हणतो, क्लायमेट रेझिलंट टेक्नॉलॉजी. जास्त लोकांना जरा ते म्हणायला बरं पडतं सीआरटी, त्यामुळे क्लायमेट रेझिलंट टेक्नॉलॉजी अशा सीआरटी आपण त्यामध्ये आहेत.
1: म्हणजे तंत्रज्ञानाच्याच आधाराने कशा पद्धतीने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल हे महत्वाचं आहे. जसं शेतीसाठी जमिनीची पूर्ण तयारी करणं फार गरजेचं आहे, पूर्वतयारी करणं गरजेचं आहे जेव्हा आपण शेतीची सुरुवात करतो, आणि त्याच्यामध्ये सुद्धा जलसंधारण असो किंवा मग मशागत असो तर ही अत्यंत महत्वाची असते, तर त्याविषयी काय सांगा?
0: हंगामाची सुरुवातीला शेतकऱ्याची एक पारंपरिक पद्धती काय आहे की बाबा उन्हाळा संपला की उन्हाळ्यामध्ये खोल नांगरण करा, शेत तयार करा अशा प्रकारे की जेणेकरून भुसभुशीत करून घ्या आणि त्यानंतर पेरणी करा आणि पावसाची म्हणजे त्यावर पाऊस आला की पेरणी करा. ही झाली पारंपरिक पद्धती. आता याच्यामध्ये काय होतं आहे की प्रत्येक शेतकऱ्याचं शेत जे आहे ना हेच मुळात एक छोटासा पाणलोट म्हणू आपण त्याला, कारण पाऊस जो पडतो ते प्रत्येक शेतावर पडतो, गावावर पडतो, डोंगरात पडतो, नदीतून वाहून जातो, पण प्रत्येक शेतावरही पडतो. त्यामुळे शेतावर पडलेल्या पावसाचं जे पाणी आहे ते शेतामध्येच मुरलं पाहिजे आहे. जसं की आपण गावावर पडलं पाणी त्या गावातल्या भागात मुरलं पाहिजे किंवा पाणलोटामध्ये पडलेलं पाणी पाणलोटामध्ये मुरलं पाहिजे म्हणतो आपण, तसं आम्ही म्हणतो की शेतकऱ्याचं शेतातलं पाणी हे त्याचं मुरावं, याला म्हणतो मूलस्थानी जलसंधारण.

0: मग हे मरुस्थान जलसंधारणाचे जे काही छोटछोटे प्रयोग असतात ते शेतकरी स्वतःहून करू शकतो आणि त्याच्यामधून मग आपण ही पूर्वतयारी करायची आणि हे करताना मग बांधबंदिस्ती करणं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी भावे जाऊ नये म्हणून बांधबंदिस्ती करून घेणं गरजेचं आहे. हे एक केल्यानंतर मग आम्ही विचार करतो होतो यामध्ये किंवा आपण ज्या प्रकारे शेतीची मशागत करतो आहे खोल मशागत करतो आहे ही खरोखर ती उपयोगी आहे का उपयोगी नाही का ह्याच्यामध्ये काही वेगळा परिणाम होतो का. तर यावरूनही आपल्या लक्षात असं आलेलं आहे गेल्या अनेक वर्षाचं संशोधन जे जगभरात झालेलं आहे ते सांगतं आहे की जमीन जितक्या प्रकारे खोल मशागत कराल तेवढं त्या ठिकाणी शेतकरी शेतीचं नुकसान होऊ शकतं माती नुकसान होऊ शकतं मातीची धूप होऊ शकते विशेषतः कारण पडणारा पाऊस जो आहे तो जी माती उघडी पडलेली आहे तिला वाहून घेऊन जातो आणि दरवर्षी अशा प्रकारे हंगामाच्या अगोदर आपण खोल नांगर करतो पाऊस पडतो वरचं फूल वाहून जातं म्हणून मग याकडे मशागत कमीत कमी कशी करायची किंवा मशागत शून्यावर कशी आणायची जेणेकरून शून्य मशागत तंत्रज्ञान म्हणू आपण त्याला इथंपर्यंत कसं जायचं यावर प्रकल्पाने गेले काही वर्ष काम केलेलं आहे आणि त्यातून आपण आता हळूहळू लोकांना सांगतोय की तुम्ही याच्याकडे मशागत कमीत कमी करा हळूहळू ती कमी कमी करत्या हळूहळू कमी करा आणि शून्य मशागतीकडे वळा उत्पादनामध्ये कोणती घट न येता जमिनी सुपीकता कशी वाढेल आणि जलसंधारणाबरोबर मृसंधारण कसं होईल या ठिकाणी कारण ते मृसंधारण फार महत्वाचं आहे. म्हणजे जलसंधारणामध्ये काय आहे की पुढच्या वेळा पाऊस पडणार गॅरंटी आहे परंतु मृसंधारणामध्ये माती वाहून गेली की पुन्हा परत येणार नाही माती पाणी परत येऊ शकतं पण माती परत येणार नाहीये त्यामुळे हा ह्यातला महत्वाचा फरक आहे. म्हणून मृसंधारणावर भर देतो आहे तोही तिथं मग पहिले सुरुवात कुठनं करायची माझ्या जमिनीची माती माझ्याकडे मी ठेवली पाहिजे आहे पहिलं ते करू शकतो आपण म्हणून अशा प्रकारे हे कामाला सुरुवात करते पूर्व मशागतीचं पहिले ती काही टप्पे आहेत ते अशा प्रकारे करता येतील. यामध्ये मग कसं होतं आपल्या राज्यामध्ये कोरडवाहू मोठ्या प्रमाणामध्ये प्रदेश आहे जिथे शेतकऱ्याकडे पाण्याची सोय नाहीये अशा शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे मग त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी अशा प्रकारे एकदाच तुम्ही मशागत करून घेतली पूर्वीप्रमाणे की नंतर तुम्ही ते हलवू नका त्यावर तुम्ही पेरणी करा टोकन यंत्रणा टोकन करा म्हणजे कमीत कमी हळूहळू झाली तुमची आणि नंतर तुम्ही ते पीक कापून काढा म्हणजे पुन्हा तुम्हाला पीक उपटून काढायची गरज नाही कापून काढा आणि त्याच पुन्हा जमिनीवर पुढच्या हंगामाच्या वेळेला पुन्हा पाऊस पडतो त्यावेळेला पुन्हा टोकन करा. या पद्धतीने काय होईल की ते पिकाचे अवशेष जमिनीमध्ये राहतील आणि त्या अवशेष म्हणजेच त्याचं खत तयार होईल अशा प्रकारे ह्याचं हे शास्त्र आहे. म्हणून हे ज्यावेळेला शेतकऱ्यांना कळेल आणि ज्यावेळा मग ज्याकडे पाणी सोय त्याने काय करू शकतो इथं आता आपण पाहिलेलं आहे अतिवृष्टी झाली की या ठिकाणी काय होतं बऱ्याच ठिकाणी पाणी साचून राहतं आणि पिकाचं नुकसान होतं पाणी निघून जात नाहीये आणि मग जर यावर उपाय काय आपल्याकडे आहे तर म्हणजे रुंद वरंबा आणि पद्धत बेड पद्धत म्हणू आपण त्याला रुंद वरंबे केल्यामुळे काय होतं की एकतर पीक वर येतं वरच्या म्हणजे बेडवर आपण लागवड करतो पाणी जर अति झालं तर त्या सरीतून निघून जातं निचरा होतो आणि ज्यावेळेला खंड पडतो जसं की या वर्षी शक्यता आपला येल देणं होण्याची त्यावेळेला पावसात खंड पडू शकतो अशा वेळेला त्या बेडमधला ओलावा ते पिकाला मिळतो म्हणून हे दोन्ही संकटामध्ये तारून नेणारं तंत्र आहे. म्हणून मग बऱ्याच वेळा मी त्याला म्हणतो की बेड तरी त्याला कोण मारी असं ते पिकाला ते तारून नेणार हे तंत्र आहे.
1: म्हणजे वेगवेगळ्या लागवडीच्या ज्या पद्धती आहेत त्यामध्ये रुंद बेड पद्धत जी आहे लागवडीची ती महत्वाची आहे शेतकऱ्यांसाठी. श्रोते हो शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांना सक्षम करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्वपूर्ण असा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीत नवसंजीवनी निर्माण करण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न केला जातोय आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्वाचा आहे. त्यामध्ये कशा पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टींचा लाभ शेतकऱ्यांना होतो याचविषयी आपण दिलखुलास कार्यक्रमामधनं माहिती जाणून घेत होतो आणि आपल्याला ही माहिती या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळीकर सर देत होते. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमामध्ये सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपली अनुमती घेते. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिलखुलास श्रोते हो आताच आपण ऐकला.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवरही. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 7:39 आणि 45 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी सुगमगीतांचा कार्यक्रम भावधारा. आजच्या या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कविवर्य भारा तांबे यांची ही रचना. आशुतोष कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेली. स्वर आहे विभावरी आपटे जोशी यांचा.

कविवर्य भारा तांबे यांची ही रचना श्रोतेहो आपण ऐकलीत. विभावरी आपटे जोशी यांच्या स्वरात, संगीत होतं आशुतोष कुलकर्णी यांचं. श्रोतेहो, आज साने गुरुजी यांचा स्मृती दिन. साने गुरुजी हे विचारवंत, देशभक्त, स्वातंत्र्य सेनानी एका वेगळ्या अर्थी, समाजसुधारक. मुलांमध्ये त्यांची भावनिक गुंतवणूक फार मोठी होती. त्या अनुषंगानं आजच्या भावधारा कार्यक्रमात मुलांविषयीची ही गाणी आपण ऐकत आहोत. कार्यक्रमात आता ऐकूया उमाकांत काणेकर यांची ही रचना, श्रीकांत ठाकरे यांचं संगीत असलेली, स्वर आहे मोहम्मद रफी यांचा.

0: श्रोते हो, साने गुरुजी यांची मुलांमधली भावनिक गुंतवणूक ही भारत देशासाठीच होती. भारताचं भविष्य हे मुलांच्या हाती उज्ज्वल आहे, त्यामुळेच ह्या मुलांवर उत्तम संस्कार व्हावेत आणि एक आनंदी पिढी घडावी यासाठी त्यांनी विपुल लेखन केलं, खूप मोठं काम उभारलं. त्यांच्या याच भावनांचा आदर करणारी ही काही गीतं आपण ऐकली. यानंतर याबद्दल साने गुरुजी स्वतः काय म्हणत होते, त्यांची मुलांना काय शिकवण होती, हे त्यांच्याच शब्दांमध्ये त्यांच्या गीतरचनांमध्ये आपण ऐकणार आहोत या व्यावसायिक विरामानंतर.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
3: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
2: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
3: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
2: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
3: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
2: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड, पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
0: श्रोते हो, साने गुरुजी मुलांना काय सांगत होते हे त्यांच्याच शब्दात आता ऐकूया या गीतरचनेतून. स्वर आणि संगीत गजानन वाटवे यांचं.

या शब्दात साने गुरुजी यांनी मुलांना त्यांचं स्वप्न दाखवलं होतं आणि त्या स्वप्नाची जी परिणिती असायला हवी तेही साने गुरुजींनी आपल्या शब्दात मांडलं होतं. तेच आता ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरात.

0: Investments worth 1 lakh crore rupees into West Bengal. IMD forecasts heavy rainfall in places over northeast, sub-Himalayan West Bengal, Odisha, Kerala and Mahi today. US military strikes multiple targets in Iran in latest escalation of tensions in West Asia. And Prime Minister Modi praises performance of Indian sportspersons and urges the nation to set ambitious targets for Olympics. For details of these stories and more, log on to our website www.newsonair.gov.in and News on AIR app. And with that, we end the morning news. Have a nice day.
1: आकाशवाणी पुणे सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
2: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारतासाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार. रालोआच्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन. पश्चिम बंगालमध्ये 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सची योजना. पॉश कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी आदर्श प्रणाली उभारणारं देशातलं पहिलं राज्य बनवण्याचा महाराष्ट्राच्या कामगार मंत्र्यांचा निर्धार. वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. आणि जगातली सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा 2026 फिफा विश्वचषक आजपासून सुरू. आता सविस्तर बातम्या. भारताचे सर्वाधिक काळ नेतृत्व करणारे निवडून येणारे पंतप्रधान होण्याचा मान मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्व स्तरातून काल अभिनंदनाचा वर्षाव झाला. जागतिक स्तरावरील नेत्यांनीही त्यांचं अभिनंदन केलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी पंतप्रधान मोदी यांचं कौतुक करणारा ठराव काल मंजूर केला. नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आयोजित रालोआच्या बैठकीत विशेष राजकीय ठराव मांडण्यात आला. त्याला सर्व घटक पक्षांनी अनुमोदन दिलं. या परिषदेला संबोधित करताना पंतप्रधानांनी देशातल्या 140 कोटी जनतेच्या आशा आकांक्षांची नक्की पूर्तता होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला. 2014 रालोआ सरकारवर विश्वास ठेवलेल्या जनतेचा आत्मविश्वास आता दुणावला आहे. योग्य उद्दिष्ट ठेवून सरकार चालवलं तर वेगानं विकास घडू शकतो हे पहिल्यांदा घडलं. इतक्या दीर्घकाळ सेवेची संधी मिळणं हे जनतेच्या परिपक्वतेचं लक्षण असल्याचंही मोदी यांनी नमूद केलं. देशाचा वाढता विकासदर, तिहेरी तलाक विरोधी कायदा CAA, भारतीय न्यायसंहिता, एक पद एक पेन्शन आदींचा संदर्भ देत विकसित भारतासाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया अशीच सुरू राहील असं ठाम प्रतिपादन त्यांनी केलं. एका तपाचा हा प्रवास केवळ आकडेवारीचा नसून देशानं पहिल्यांदाच आपली क्षमता ओळखून अस्थिरतेच्या काळात महत्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न केल्याचं मोदी यांनी नमूद केलं. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह रालोआची सत्ता असलेल्या सर्व 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच आघाडीतील भागीदार पक्षांचे नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत देशाबरोबरच राज्याच्या विकासालाही नवी दिशा मिळाली आहे. पंतप्रधानांचा हा विक्रमी कालखंड देशाच्या विकासाचा महत्वपूर्ण काळ असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना काढले. गेल्या 12 वर्षात राज्याला पंतप्रधानांनी भरीव सहकार्य केलं असून राज्यातील अनेक महत्वाकांक्षी विकास प्रकल्पांना केंद्राकडून पाठिंबा मिळाल्याचं फडणवीस म्हणाले. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांच्या वतीनं पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी त्यांच्या विक्रमी कारकिर्दीमध्ये देशवासियांमध्ये विश्वास निर्माण केल्याचं सांगून मोहोळ म्हणाले,
3: कठोरपणे कर्तव्याचे पालन, निर्णय घेण्याची इच्छाशक्ती, दूरगामी विचार करण्याची क्षमता, संकल्पना सिद्धीमध्ये परावर्तित करण्याचे सामर्थ्य, देशातील सामान्य माणसाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची हातोटी आणि जगासमोर देशाचा सन्मान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न, या मिश्रणातून मोदीजींचे नेतृत्व उजळले आहे. सरकार घोषणा देते आणि त्या प्रत्यक्षात येतात याची अनुभूती सामान्य नागरिक आता घेतो आहे. विकास आणि विरासत या दोन्हींचे महत्व समान पद्धतीने रुजणारा नेता ही मोदीजींची सार्थ ओळख बनली आहे. जनतेच्या हृदयस्थान निर्माण करणाऱ्या मोदीजींना परमेश्वर उदंड आयुष्य आणि ऊर्जा देवो या निमित्तानं पुन्हा एकदा पुणेकरांच्या वतीनं ही शुभेच्छा.
2: नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात नीती आयोगाच्या संचालक मंडळाच्या परिषदेच्या 11व्या बैठकीचं अध्यक्षपद आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भूषवणार आहेत. विकसित भारत ऍट 2047 साठी सर्वसमावेशक मानवी विकास या संकल्पनेवर आधारित ही बैठक होणार आहे. या बैठकीत उद्योजकतेला चालना देणं, कौशल्य विकास वृद्धी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर

यावरही चर्चा केली जाईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आपल्या सदस्य कंपन्यांच्या माध्यमातून पश्चिम बंगालमध्ये 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. आयसीसीचे अध्यक्ष ब्रिजभूषण अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्यात नवी दिल्लीत काल झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. पश्चिम बंगालची आर्थिक क्षमता आणि विकासाच्या संधींबाबत उद्योगांचा वाढता विश्वास यातून दिसून येतो. या बैठकीत राज्याच्या विकास कार्यक्रमाला पाठिंबा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारसोबत काम करण्याची तयारी आयसीसीनं दर्शवली आहे. युद्ध संपवण्यासाठी वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असूनही पश्चिम आशियात तणाव वाढला असतानाच इराणच्या सततच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन लष्करानं काल इराणमधील अनेक लक्ष्यांवर पुन्हा हल्ले केले. वाटाघाटी रखडल्यामुळे इराणला त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. तर धमक्या आणि दबावाखाली आपण वाटाघाटी करणार नाही असं इराणच्या संयुक्त राष्ट्रांमधील प्रतिनिधींनी स्पष्ट केलं. या संघर्षामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमती प्रतिपिंप $93 वर गेल्या आहेत. हुरमुझची सामुद्रधुनी सर्व जहाजांसाठी बंद असल्याबाबत इराण आणि अमेरिका यांनी परस्पर विरोधी दावे केले आहेत. कॅनडामध्ये समाज माध्यम कंपन्यांनी त्यांची सुविधा सुरक्षित असल्याचं सिद्ध केल्याखेरीज 16 वर्षांखालील मुलांना समाज माध्यमांवर खाती उघडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या कायद्यात हानिकारक सामग्रीच्या 7 श्रेणी दिल्या आहेत. त्यामध्ये आत्मघाताला प्रोत्साहन, हिंसा किंवा द्वेष भडकवणारी सामग्री आणि संमतीशिवाय काढलेली खासगी छायाचित्र यांचा समावेश आहे. वयावर आधारित समाज माध्यमांवर निर्बंध लादणाऱ्या किंवा प्रस्तावित करणाऱ्या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, ब्राझील आणि इंडोनेशियानंतर आता कॅनडाचाही समावेश झाला आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळवणूक प्रतिबंधक कायदा 2013 म्हणजेच पॉश कायद्याची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते काल मुंबईत आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. या कायद्याची कठोर आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी एक कार्यचौकट तयार करण्यात येणार असून या कायद्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी एक आदर्श प्रणाली उभारणारं देशातलं पहिलं राज्य बनवण्याचं महाराष्ट्राचं उद्दिष्ट आहे असं फुंडकर यांनी यावेळी सांगितलं. 10 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या सर्व आस्थापनांनी पॉश कायद्यानुसार अंतर्गत समित्या स्थापन करणं अनिवार्य आहे. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेनं संगीत, नृत्य, नाट्य, पारंपरिक लोककला, आदिवासी कला आणि बाहुली नाट्य यासारख्या विविध क्षेत्रातील 108 कलाकारांची संगीत नाटक अकादमी पुरस्कारांसाठी निवड केली आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारांसाठी 106 युवा कलाकारांचीही निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कथक नृत्यगुरू मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारामध्ये 25,000 रुपये रकमेसह ताम्रपत्र प्रदान केलं होतं. अकादमी फेलोला 3,00,000 रुपये रक्कम दिली जाते तर अकादमी पुरस्कारांमध्ये 1,00,000 रुपये रकमेसह ताम्रपत्र दिलं जातं. संगीत नाटक अकादमी फेलोशिप आणि पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते एका विशेष समारंभात प्रदान केले जातील. वस्त्रोद्योगासाठीच्या उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेच्या 3रा टप्प्याअंतर्गत केंद्र सरकारनं 22 नवीन अर्जदारांना मंजुरी दिली आहे. या 3रा टप्प्याअंतर्गत 96 कंपन्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये 12,822 कोटी रुपयांहून अधिक प्रस्तावित गुंतवणूक आणि 58,000 कोटी रुपयांहून अधिक अपेक्षित उलाढाल यांचा समावेश आहे. जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या उरी इथं नियंत्रण रेषेजवळ झालेल्या अपघाती स्फोटात महाराष्ट्रातील 2 जवानांचा काल मृत्यू झाला. यापैकी अर्जुन जाधव हे मूळचे सातारा जिल्ह्यातील शहापूर इथले असून विक्रम बाळकृष्ण हे ऐरोली इथले आहेत. जगातली सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा 2026 फिफा विश्वचषक आजपासून सुरू होत असून ती 19 जुलैपर्यंत अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये खेळवली जाईल. यंदा 48 संघ सहभागी होत असल्यानं ही विश्वचषकाच्या इतिहासातली सर्वात मोठी स्पर्धा ठरली आहे. यजमान असलेल्या 3 देशांनी यात थेट प्रवेश मिळवला आहे तर उर्वरित 45 संघांनी 2 वर्षांच्या पात्रता फेरीतून आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 19 जुलै रोजी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारतासाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार. रालोआच्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन. पश्चिम बंगालमध्ये 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सची योजना. पॉश कायद्याच्या कठोर अंमलबजावणी

0: साठी आदर्श प्रणाली उभारणारं देशातलं पहिलं राज्य बनवण्याचा महाराष्ट्राच्या कामगार मंत्र्यांचा निर्धार. वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा आणि जगातली सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा 2026 फिफा विश्वचषक आजपासून सुरू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी पुणे केंद्र, सकाळचे 8:40 होत आहेत. आता साने गुरुजी स्मृती दिनानिमित्त आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित समन्वित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: साने गुरुजींच्या स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. साने गुरुजी आणि अमळणे. निवेदन विजया पंडित नाटकर. संकल्पना ज्ञानेश्वर बोबडे. निर्मिती आकाशवाणी जळगाव.
1: श्रोते हो, आज 11 जून पूज्य साने गुरुजींचा स्मृती दिन. साने गुरुजी अर्थातच पांडुरंग सदाशिव साने महाराष्ट्रातील एक स्वातंत्र्य सैनिक, प्रतिभावंत लेखक, समाज सुधारक आणि शिक्षक. 24 डिसेंबर 1899 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड इथं जन्मलेल्या साने गुरुजी यांनी आपलं संपूर्ण जीवन देशसेवेला आणि शिक्षणाला समर्पित केलं. साने गुरुजी यांच्या आईनं जे विविध सुसंस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवन विकास झाला. त्यांची जन्मभूमी ही जरी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड असली ना, तरी त्यांची कर्मभूमी ही खान्देश. खान्देशातील अंमळनेर ही त्यांची खऱ्या अर्थानं कर्मभूमी. अंमळनेरमधील विद्यार्थी आणि नागरिक यांच्याशी साने गुरुजी यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते. समाजसेवा, राष्ट्रप्रेम, नैतिक मूल्यांचा प्रचार त्यांनी मोठ्या उत्साहानं केला. अंमळनेरलाच त्यांनी राष्ट्रभावना जागृत करणारी अनेक गीतं लिहिली. बलसागर भारत हो, खरा तो एकची धर्म, अशी कितीतरी गीतं आपल्याला सांगता येतील. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल इथं शिक्षक म्हणून 6 वर्ष नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर इथल्या प्रताप तत्वज्ञान केंद्र इथं त्यांनी तत्वज्ञानाचा अभ्यासही केला. त्यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. इसवी सन 1930 मध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. दुष्काळामध्ये शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी त्यांनी खूप काम केलं. फैजपूर इथल्या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी ग्रामस्वच्छतेची इतर कामं केली. पत्री या त्यांच्या पहिल्या काव्य संग्रहातून साने गुरुजींच्या देशभक्तीपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. साने गुरुजी यांनी लिहिलेली खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे ही कविता भारतीय संस्कृतीची द्योतक आहे. साने गुरुजी यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम या गोष्टींवर भर दिलेला आढळतो. त्यांनी एकूण 73 पुस्तकं लिहिली. त्यांचं श्यामची आई हे पुस्तक विशेषत्वानं गाजलं. साने गुरुजींनी नाशिकच्या तुरुंगात असताना श्यामची आई हे पुस्तक लिहिलं. श्रोते हो, आज आपण साने गुरुजी यांच्याबद्दल त्यांच्या सहवासात आलेल्या व्यक्तींनी सांगितलेल्या आठवणी जाणून घेणार आहोत. या आहेत साने गुरुजी यांच्या पुतणी सुधाताई बोडा.
2: मी फार लहान होते आणि माझे वडील मला सांगायचे, साधारण 4.5-5 वर्षाची 6 वर्षाची कळायला लागल्यानंतर, की आपला अण्णा म्हणजे साने गुरुजींना आम्ही घरात घरी सर्व अण्णा म्हणत असतो, तर आपला अण्णा जेलमध्ये आहे, तो स्वातंत्र्यासाठी जेलमध्ये गेलाय. तेव्हा सुद्धा आपण घरामध्ये गोडधोड करायचं नाही, किंवा दिवाळीमध्ये चिनी बनावटीचे म्हणजे परदेशी बनावटीचे फटाके आपण फोडायचे नाहीत. आपला अण्णा जेलमध्ये.

0: अण्णांचा परिचय माझा जो झाला तो असा झाला. आणि माझे अण्णा जेलमध्ये आहेत, माझे काका जेलमध्ये आहेत, असा तो पहिला परिचय. आणि पालगडहून, पालगड हे गुरुजींचं जन्मगाव, मी तिथे चौथीपर्यंत शिकले. आणि नंतर गुरुजींचे धाकटे बंधू पुरुषोत्तम सदाशिव साने, आम्ही त्यांना अप्पा म्हणत असो, आणि ते बोर्डीला शिक्षक होते. बोर्डी हे गाव गुजरात महाराष्ट्राच्या बॉर्डरचं, सीमेवरचं. आणि तिथे मी शिकायला गेले, माझे वडीलही तिथे गेले, कारण माझी आई लहानपणी वारली होती, तर आम्ही दोघंच होतो. आणि तिथे राहायला गेल्यानंतर गुरुजी 45 मध्ये जेलमधून सुटले, म्हणजे 30 पासून 45 अनेक वेळेला ते वेगवेगळ्या काळामध्ये जेलमध्ये गेले होते. आणि माझे वडील अतिशय आजारी होते, तेव्हा 45 मध्ये ते जेलमधून सुटून आले, ते सरळ बोर्डीला आले. आणि मग 2 महिने त्या ठिकाणी वडील बंधूंची, माझ्या वडिलांची, ज्यांना आम्ही दादा म्हणत असो, त्यांची सेवा करायला ते बोर्डीला राहिले. आणि तेव्हा त्यांचा माझा परिचय हा सहवास ज्याला म्हणावं जवळचा खूप, तेव्हा मग पुष्कळदा गुरुजी मला आमच्या ओट्यावर झोपाळा होत, आणि समोर विशाल असा समुद्र, अतिशय सुंदर अशी बोर्डीची जागा आहे, आणि झोपाळ्यावरती ते मला घेऊन बसत, मला गोष्टी सांगत, समोर विशाल असा तो समुद्र, त्याच्या लाटा उचंबळत असत. आणि मला वाटतं गुरुजींच्या भावना सुद्धा तेव्हा उचंबळून येत असाव्यात. काही वेळा गुरुजींच्या डोळ्यातून अश्रू यायचे, माझा हात हातात घेऊन ते झोपाळ्यावर बसायचे. आणि मला कळायचं नाही की अण्णा रडतायत का. मी अण्णांना विचारायचे, अण्णा तुम्ही रडता हो कशाला, पण अण्णा माझा हात हळूच दाबायचे आणि म्हणायचे, बाळात वजन लहान आहेस, मोठी होशील तेव्हा कळेल. आणि त्यांच्या त्या स्पर्शामध्ये मला खूप काही असं मिळत असे, एक विश्वास, एक आधार, एक प्रेमाची ऊब. त्या काळात मला बराच तसा सहवास त्या 2-1 महिन्यात राहायला मिळाला की गुरुजींना अनेक ठिकाणी भाषणांसाठी बोलावलं जायचं, ते दौऱ्यावर सतत असत. 47 मध्ये पंढरपूरला त्यांनी हरिजनांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून उपोषण केलेलं होतं, तेव्हा त्याच्या दौऱ्यासाठी ते 4 महिने सतत महाराष्ट्रभर फिरत होते. आणि अधूनमधून कधीतरी घरी यायचे, तेव्हा सहवास. पंढरपूरला त्यांचं उपोषण होतं तेव्हा अप्पांबरोबर, म्हणजे माझ्या काकांबरोबर मी तिथे पंढरपूरला गेले होते. आणि चंद्रभागेच्या नदीत पटांगणामध्ये आचार्य अत्रेंची विशाल अशी विराट सभा झाली होती, ती मला अजून अशी अंधुक आठवते. आणि मी त्या वाळूत बसून तेंगत होते आणि भाषण ऐकत होते अत्रेंचं, आणि त्यांचा तो असा बुलंद असा आवाज, तर तो अजून कुठंतरी असा कानामध्ये अजूनही असं वाटतं की त्याचे पडसाद पडतायत. आणि त्या विशाल समुदायाचं ते दृश्य, ते समोरून गेलं नाही. आणि अगदी अशक्त झालेले असे साने गुरुजी, अशी पुसटशी अंधुकशी आठवण.
1: श्रोते हो, 11 जून 1949 ला साने गुरुजींनी पहिलं पत्र लिहिलं, त्याविषयीच्या आठवणी सांगताना सुधाताई बोडा म्हणतात,
0: तेव्हा मी 14-15 वर्षाची होते, तेव्हा फार छान वाटलं की आता पेपरमध्ये साने गुरुजींनी मला पत्र लिहिलंय, प्रिय सुधा, असं त्या वयाच्या मुलांना साहजिकच अगदी आनंद वाटेल ना की पेपरमध्ये आपलं नाव आलं, साप्ताहिकामध्ये आपल्या नावानं पत्र छापलं गेलं. पण एवढं खरं की त्या वयामध्ये ती सारी पत्र अगदी अक्षरानक्षर मला समजत होती अशातला भाग नाही, परंतु आवडायचं, ते पत्र वाचायला मला आवडत असत. मी त्याची आतुरतेनं वाट बघायचे, शनिवारी साधना घरी येत असे आणि तो केव्हा मी उघडीन आणि पत्र वाचेन असं मला होऊन जायचं. आता एक गोष्ट खरी आहे की अण्णा माझे काका, आणि ती पत्र थोडासा त्याचा पूर्वेतिहास कदाचित असा असू शकेल असं मला वाटतं, किंवा ती लिहायला मी निमित्त घडले असेन. अर्थात एक मी नम्रपणे सांगू इच्छिते की ही पत्र ह्यांना मी निमित्त असले तरी साऱ्या महाराष्ट्रातल्या मुलांच्यासाठी ती लिहिलेली पत्र आहे. ती पत्र जर त्यांनी मला लिहिली असती तर ती पोस्टाने पाठवली असते, पण ती साऱ्या माझ्या वयाच्या मुलांना वाचायला मिळावी. आणि जे जे काही ते मला देऊ इच्छित होते, संस्कार करू इच्छित होते, जे जे साहित्याचं दर्शन किंवा निसर्गाचं दर्शन घडवू इच्छित असतील, ते साऱ्या महाराष्ट्रातल्या मुलांनी त्यांनाही त्याचा लाभ किंवा त्यांनाही ते वाचायला मिळावं असं साने गुरुजींना वाटत असणार. आणि म्हणून साधना साप्ताहिकामध्ये आपण आणत होते. एक योगायोगे हे पत्र

0: छापायला सुरुवात केली. पहिलं पत्र हे 11 जून 1949 ही तारीख मी का सांगते की बरोबर एक वर्षानंतर साने गुरुजींचा मृत्यू झाला. 11 जून 1950 ला गुरुजी वारले. शेवटचं पत्र 10 जून 1950 आणि ती मी जसजशी वाचते तेव्हा मला पुष्कळ असं वाटतं की कुटुंबातली मोठी माणसं मुलांकरता त्यांचं मृत्यूपत्र लिहित असतात आणि वृद्ध झाल्यानंतर असं वाटत असतं की आपण सारं काही लिहून ठेवावं किंवा आपल्या कुटुंबातल्या मुलांनी कसं घडावं काय करावं असं असतं. म्हणजे ज्याला विल म्हणतो की ते हे इस्टेट कोणाला वगैरे तसं नाही, पण या ठिकाणी गुरुजींनी आपले विचार ह्या लहान गोष्टी सांगून किंवा त्यांना जे काही घडवायचं होतं मुलांना ते संस्कार करण्याकरता ही पत्रं जी लिहिलेली आहेत आणि त्यात त्यांनी त्यांच्या आशा आकांक्षा अपेक्षा मुलांकडनं काय आहेत, मग देशाबद्दलची त्यांची चिंता सुद्धा अनेक ठिकाणी व्यक्त होताना दिसते की ह्या देशाचं कसं होईल, ह्या देशामध्ये जो भ्रष्टाचार आहे, या देशामध्ये लाचलुचपत आहे, त्याची अपार चिंता त्यांना होती. आणि एका ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की या देशाचं कसं व्हायचं, सारी दानतच जर नष्ट झाली असेल तर हे राष्ट्र टिकणार कसं, नवी पिढी तरी चारित्र्य संपन्न होवो. आज भारताला अन्न वस्त्र होऊनही चारित्र्य संपन्न माणसांची जरुरी आहे. प्राण गेला तरी खोटं बोलणार नाही, अनितीने पैसा मिळवणार नाही, लाच मागणार नाही, दुसऱ्याला सतावणार नाही, अशा वृत्तीची निस्पृह निर्मळ सेवापरायण माणसं राष्ट्राला हवी आहेत. तेव्हा सातत्यानं ही चिंता मनामध्ये होती.
1: अमळनेरचे डॉक्टर रवींद्र मुठे यांनी साने गुरुजींच्या कौटुंबिक जिव्हाळ्याबद्दल सांगितलं.
2: आमच्या वाड्यात पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजींचे काही काळ वास्तव्य होते. अतिशय नम्र आणि मृदुभाषी होते. माझ्या आईने सांगितलेली आठवण अशी आहे की ते ज्याला जेवायला यायचे तत्पूर्वी फरशा घराला नव्हत्या, मात्र पूर्ण शेणाने सारवावं लागायचं. ते आपला जेवणाचा जेवढा भाग आहे तेवढा सारवून त्यात रांगोळी काढून आपले ताट आणि वाटी सर्व भांडी स्वच्छ घासून तिथे ठेवायची. आईला सांगायचं मी आलोय, आणि आईला त्यांचं नेहमी सांगणं असायचं की आई परत मला एकदा वाढलं की परत तुम्ही मला कुठल्याही प्रकारे बाळायला यायचं नाही. मग आई नेहमी त्यांना म्हणायची की अहो असं कसं परत तुम्हाला लागलं तर नाही, माझ्या आईला माझ्या इथून त्रास व्हायला नको अशी माझी इच्छा. बघा म्हणजे किती सहृदयी होते, स्वतःची भांडी वगैरे सर्व घासून परत आई त्या तिथे ठेवायची आणि सांगायचं की मी संध्याकाळी येईल.
1: प्रकाश पाटील पिंगळवाडेकर हे राजकीय आठवणीबद्दल बोलले.
3: गुरुजी व अमळनेर हे एका नाण्याच्या खरतर दोन चकचकीत बाजू अशी ओळख समस्त महाराष्ट्राला आहेच. तथापि गुरुजींचे तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या गावी जाणे येणे व्हायचे, त्यापैकीच आमचंही एक गाव. त्या काळी 600-625 घरांची वस्ती असलेलं हे गाव मात्र समाजवाद्यांची पंढरी म्हणून लौकिकास पात्र होतं. तेथे गुरुजींचे 4 खंदे कार्यकर्ते होते, त्यापैकी 2 माझे आजोबाच होते. माझ्या आजोबांचा खूप मोठा खटला होतं, गोतावळा होता. 9 भाऊ होते, त्याच्यात 2 जण राजकारणात होते. तर त्यांच्या निमित्ताने गुरुजींचं आमच्या गावामध्ये येणं जाणं व्हायचं. आणि जे दुसरे 2 लोक होते ते गावकीतले जरी असले तरी ते आमचे नात्याने सोबत होते. तर ह्या लोकांनी गुरुजींचा वारसा पुढे नेला, गुरुजींचं येणं जाणं येथे होतं. बऱ्याचशा बेचेडच्या आंदोलनामध्ये डॉक्टर उत्तमरावांनी जो आपला 5.5 लाखाचा खजिना लुटला तर त्याचीही भूमिगत लोक पिंगळवाडेमध्ये राहायचे. तर गुरुजींच्या बाबतीत आमच्या आजोबांनी कुठेही या परिसरात येणं जाणं झालं म्हणजे टांग जुंपून त्यांना पोहोचवायची जबाबदारी माझ्या आजोबांची असायची. तर एकदा असं झालं की जिल्हा लोकल बोर्डची निवडणूक होती आणि ती सभा या परिसरात एका गावाला होती. योगा योगाने यशवंतराव चव्हाण तिकडे कुठे जात असताना त्यांनी गुरुजींना ते बघितलं आणि नंतर ते त्यांनी ताफा थांबवला, खाली उतरले, त्यांना भेटले, तुमचा प्रचार कसा चालू आहे वगैरे वास्तुपुस्तक अशी एक घटना मला माझ्या आजोबांनी सांगितलेली आठवते. गुरुजी।

0: गुरुजींचे येणे जेणे मागे आमच्या येथील एक धडपण त्यांच्या धडपणाऱ्या मुलांपैकी एक जे होते दामू गुरुजी, त्या दामू गुरुजींकडे दामू गुरुजींनी सांगितलेल्या आठवणीप्रमाणे एकदा त्यांनी दामू गुरुजींकडे जेवण घेतलं होतं आणि जेवणामध्ये कडण्याची भाकरी त्यांनी खाल्ली होती असाही उल्लेख त्यांनी मला केलेला आहे.
1: अमळनेरचे प्राध्यापक अरुण जैन साने गुरुजींविषयी बोलताना,
2: मी साने गुरुजींचा सहवासात होतो. पांडुरंग सदाशिव साने 1932 ला धुळे जेलमध्ये होते, येवल्याचे काही शिक्षकही त्या ठिकाणी होते. त्यांनी साने गुरुजींना सानेंना गुरुजी म्हणून हाक मारली. त्या दिवसापासून 1932 पासून साने गुरुजी झाले, तोपर्यंत पांडुरंग सदाशिव साने होते. 1922 एसपी कॉलेजमध्ये बीए केले, त्यानंतर मुंबई विद्यापीठात वेदांताच्या विषयावर एमए केले, स्कॉलरशिप घेतली, पुढे अंमलच्या तत्वज्ञान मंदिरात अभ्यास करण्यायोग आले आणि नंतर त्यांना 30 रुपयाची फेलोशिप मिळाली. 24 अंमल प्रताप विद्यालयात शिक्षकाची नोकरी घेतली. 2 वर्षे मुठे गल्लीत वसंतराव मुठे यांच्याकडे राहत असत. 1926 वसतिगृह प्रमुख झाले, तेव्हापासून ते वसतिगृहात राहायला लागले. त्यांना एक लहान खोली मिळाली होती जी संस्थेने स्मृती मंदिर म्हणून जपून ठेवली आहे. 1926 ते 1930 पर्यंत ते होते. 1930 त्यांनी राजीनामा दिला आणि राजकारणात उडी घेतली. प्रताप विद्यालयात असताना वसतिगृहाचे प्रमुख म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना आईची माया दिली. आपल्या आईने जे जे शिदोरी दिली आपल्याला ते सगळे विद्यार्थ्यांना मिळावं अशी त्यांची इच्छा होती. त्या ठिकाणी एक नवीन नवीन उपक्रम केल्यामुळे संख्या वाढू लागली, जागा अपुरी पडू लागली, म्हणून त्यांनी एक दुरुस्त इमारत करून घेतली. त्याचं नाव गमतीने आनंदवन म्हणायचे. मेसमध्ये साने गुरुजी खाडे करून पैसे वाचवत व काही गरीब विद्यार्थ्यांना आपल्या पगारातून फीची मदत करीत आणि आमचे ते खेळ गत गाणे शिकवत. मामाचं पत्र हरवलं ते कुणाला सापडलं हा खेळ त्यांनी आम्हाला शिकवला. 1932 धुळेमध्ये विनोबा भावे होते, त्या गीतेवर प्रवचन द्यायचे. साने गुरुजींनी ते प्रवचन अक्षरबद्ध करून गीताई नावाची छोटी पुस्तक लिहिली.
1: माजी विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी साने गुरुजींबद्दल सांगताना,
3: भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायात दैवी संपदा आणि आसुरी संपदा यांचे सुरेख वर्णन भगवान श्रीकृष्णांनी केले आहे. भगवान म्हणतात, निर्भयत्व मन शुद्धी योग ज्ञानी सुनिश्चय यज्ञ निग्रह दातृत्व स्वाध्याय रुजुता तप अहिंसा शांती अक्रोध त्याग सौजन्य सत्यता अलुब्धता दयाभूती मर्यादा स्थैर्य मार्दव. या दैवी संपदेमध्ये वर्णन केलेले सारे गुण साने गुरुजींच्या विभूतिमत्वात साकार झालेले दिसतात. ते प्रेममय होते, निर्भय होते, सौजन्यशील होते, सत्यवादी होते, शुद्ध मनाचे, निर्धारयुक्त अंतःकरणाचे, ईश्वरार्पण बुद्धीचे आणि निस्संग वृत्तीचे साधक होते. तसेच अहिंसक योद्धेही होते. आपल्याबद्दल ते स्वतःच लिहितात, मी जीवनाचा नम्र उपासक आहे. सभोवतालचा सारा संसार सुखी निसमृद्ध व्हावा, ज्ञान विज्ञान निकलामय प्रेममय व्हावा हीच मला एक तळमळ आहे. माझे लिहिणे वा बोलणे, माझे विचार वा माझी प्रार्थना या एकाच ध्येयासाठी असतात. महाराष्ट्राचे प्रतिभावान कवी माडगुळकर गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहाचं वर्णन करताना म्हणतात, उतरलेलेस तू मीठ मूठ भर साम्राज्याचा खसरा पाया. अशा सत्याग्रहींचे एक सेनानी होते साने गुरुजी. या अहिंसक सेनानीला भीती कधी स्पर्शूनच गेली नाही. स्वातंत्र्यासाठी सदैव बलिदानाची त्यांची तयारी असे. त्या काळातील त्यांच्या प्रसिद्ध संग्राम गीतातून ते कधी म्हणत नाही, भेणार आम्ही मरणाला जनमनात गांधी संचरला, गांधी महात्मा तो एक बोलला जनमनात गांधी संचरला. कधी सांगत स्वार्थाची करुणी होळी, छातीवर झेलू गोळी, करू मृत्यूशी हो खेळी, मातृभूमीच्या साठी आम्ही करू मोठे बलिदान.
1: श्रोते हो, आज साने गुरुजींचा स्मृती दिवस, त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
4: आत्ताच आपण साने गुरुजींच्या स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकत होतात. साने गुरुजी आणि अमळनेर, निवेदन विजया पंडित नाटकर, संकल्पना ज्ञानेश्वर बोबडे.

0: सादर करते नरेंद्र कुमार ठाकूर। ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती।
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला।
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। आकाशवाणी पुणे केंद्रानं आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेला साने गुरुजी स्मृती दिनानिमित्त

ताने गुरुजी यांनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकावर आधारित श्यामची आई याच नावाच्या चित्रपटातलं हे गीत. गीत प्रल्हाद केशव अत्रे यांचं आहे, वसंत देसाई यांचं संगीत आणि स्वर आहे हृदयनाथ मंगेशकर यांचा.

हृदयनाथ मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं. वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं. प्रल्हाद केशव अत्रे यांचं हे गीत होतं श्यामची आई या चित्रपटातलं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया अन्न आणि अन्न या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे गीत.

श्रोते हो, अन्न आणि अन्न अर्थात अन्नपूर्णा या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. गीताला संगीत होतं स्नेहल भाटकर यांचं आणि गीत होतं ग दि माडगुळकर यांचं. ग दि माडगुळकर यांचंच आणखी एक गीत आता मराठी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात ऐकूया. संथ वाहते कृष्णामाई या चित्रपटासाठी लिहिलेलं हे गीत दत्ता डावजेकर यांनी संगीत दिलेलं आहे आणि गायलं आहे आशा भोसले यांनी.

0: मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत या व्यावसायिक विरामानंतर.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया यंदा कर्तव्य आहे या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं श्रीकृष्ण पोवळे यांचं हे गीत. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: वर्क फ्रॉम होम, हाय सैलरी, बस एका क्लिक मध्ये। अरे वा,
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका। RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।
3: आता ऐकूया राम राम पाहुणं या चित्रपटातलं शांता शेळके यांचं हे गीत, स्वर आणि संगीत लता मंगेशकर यांचा।

श्रोते हो, लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं बाळ माझा नवसाचा या चित्रपटातलं. पी सावळाराम यांची गीतरचना होती आणि वसंत प्रभू यांचं संगीत होतं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया सौभाग्य या चित्रपटातलं ललिता फडके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं ग. दि. माडगुळकर यांचं हे गीत. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

श्रोते हो, अशीच सुमधुर गीतं आपण आकाशवाणीवरून ऐकत असता. चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमानंतर सकाळी 10 वाजता सुगम गीतं आपण ऐकणार आहात. तत्पूर्वी एक विशेष कार्यक्रम आपण ऐकाल, त्यामुळेच मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत ऐकून थोडासा विराम आपण घेणार आहोत. हे गीत आहे तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटातलं, अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं, सुधीर मोघे यांचं गीत, सुहासचंद्र कुलकर्णी यांचं संगीत या गीताला आहे.

0: 378° 7-8 meters अर्थात 792 kHz-वरून तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवरूनही. सकाळचे 9:30 आणि 30 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम साध संवाद. आज या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात हिंदुस्थानी अभिजात संगीताचा इतिहास या ग्रंथाच्या लेखिका अंजली मालकर यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत. आजच्या कार्यक्रमात या मुलाखतीचा पहिला भाग आम्ही प्रसारित करत आहोत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विक्रांत मंडपे. ऐकूया साध संवाद.
1: श्रोत्यांनो नमस्कार. साध संवादच्या आजच्या अंकात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आमंत्रित केलं आहे ग्वाल्हेर आणि जयपूर घराण्याच्या गायिका गुरु आणि लेखिका अंजली मालकर यांना. अंजली नमस्कार.
2: नमस्कार गौरीताई.
1: साध संवादमध्ये तुमचं स्वागत आहे आणि साध संवादमध्ये विविध विषयांवरती आम्ही नेहमीच बोलत असतो आणि आजचा विषय अर्थातच तुमच्या ग्रंथाचा हिंदुस्थानी अभिजात संगीताचा इतिहास हा जो तुमचा ग्रंथ अलीकडेच प्रकाशित झालाय त्याच्याबद्दल आज विशेषत्वाने आपण बोलणार आहोत. 13वं शतक ते 18वं शतक हा एक खंड तर दुसरा 1800 ते 1947 हा काळ तुम्ही या खंडांमध्ये मांडला आहे.
2: बरोबर.
1: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्यातर्फे तो ग्रंथ प्रकाशित झालाय. श्रोत्याव भारतीय जीवनधारणेशीच संगीत जोडलं गेलंय. समाजात संगीत हा संस्कार म्हणून रुजलेला आहे किंवा होता. हिंदुस्थानी अभिजात संगीताचा आढावा या ग्रंथरूपाने अंजलीने घेतलेला आहे पण या आढाव्याला भक्कम पार्श्वभूमी आहे ती भारतातल्या सामाजिक आणि राजकीय घडामोडींची. हिंदुस्थानी संगीत फारसी संगीत अरब संगीत एकमेकांमध्ये मिसळून जाण्याचा काळ त्या तपासतात प्रेमानी मांडतात. 13व्या शतकापर्यंत संस्कृती किंवा अध्यात्म तत्वज्ञानाचा भाग असलेलं संगीत राजाश्रयाला गेल्यावर त्यात निर्माण झालेले प्रवाह बंदिशी कवी वाद्य यांचा धांडोळाही त्या घेतात. राज्यांच्या राज्य सीमा जशा रुंदावल्या तसा संगीताचा प्रसार सरमिसळ कशी झाली याविषयीही त्या लिहितात. अगदी तानसेन ते विष्णू नारायण भातखंडे यांच्या दरम्यान असलेल्या असंख्य कलावंत त्यांची वैशिष्ट्य याबद्दल बोलतात. त्यांच्या वंशावळी या ग्रंथामध्ये मांडतात. म्हणजे अगदी अमीर खुसरो संत मीराबाई कबीर गुरु नानक तानसेन ते अगदी बी आर देवधर भातखंड्यांपर्यंत अनेकांची छोटी चरित्रही या ग्रंथामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. संगीताच्या अंगाने केलेली आपल्याच देशाची ही सफर अतिशय रंजक आहे. राजकीय सामाजिक परिस्थितीनुसार संगीतात झालेल्या बदलांचाही ती धांडोळा घेते. अंजली हा ग्रंथ मी चाळला वाचला असं म्हणत नाही पण तो ग्रंथ चाळताना माझा वेळ फार छान गेला आणि आपण जे शास्त्रीय संगीत म्हणा किंवा हिंदुस्थानी संगीत ऐकतो आहोत त्याच्या मागच्या अनेक गोष्टींची साखळी उलगडण्याला मला याचा फार उपयोग झाला आणि मी खरंच याच्यामध्ये गुंगून गेले. सगळ्यात पहिला प्रश्न की हा प्रकल्प मुळात तुमच्याकडे आला कसा आणि मूर्त रूपाला कसा गेला?
2: कसं आहे गौरीताई की हा ग्रंथ यायच्या अगोदरच साधारण 2005 साली मराठवाड्यातील अभिजात संगीत हे माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं त्याला महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने अनुदान दिलेलं होतं. तेव्हा पण मी अभ्यास करतच होते आणि मी त्यावेळेला औरंगाबादला म्हणजे आजचं छत्रपती संभाजीनगर तिथे मी होते आणि वाचता वाचता माझ्या असं लक्षात आलं की हिंदुस्थानी संगीताची निर्मिती त्याची बीज ही मराठवाड्यातील देवगिरी किल्ल्यात आहेत आणि तिथे कोण होता तर तिथे संगीत रत्नाकर करता शारंगदेव होता. तिथे प्रबंध गायक जो होता जो पूर्ण भारतभर प्रसिद्ध होता तो गोपाल नायक होता. तर मग मला असं तेव्हा प्रश्न पडला होता की ही मंडळी इथे सगळी असताना आता कुठे गेलं गाणं. मग त्यावेळेला त्या भागातला थोडासा धांडोळा घेतला मी शास्त्रीय संगीताचा कारण संगीत खूपच व्यापक आहे तर एक छोटासा भाग त्याच्यातला घेतला आणि त्यातनं ते पुस्तक तयार झालेलं होतं. त्याच्यानंतर मुलांना शिकवताना मला नेहमी प्रश्न पडायचा की तानसेन नंतर एकदम भातखंडेच कसे काय त्याच्यामध्ये कोणी नव्हतं का किंवा आपल्या या परंपरा जेव्हा बदलत गेल्या तेव्हा

श्रोते हो, आणि याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यमलहरीत

0: त्या बदलांना सपोर्ट जो आहे तो संस्थानिकांनी दिलेला वेळोवेळी दिसलेला आहे. मग तो कशा प्रकारचा होता हे मला प्रश्न नेहमीच पडायचे शिकवताना. आणि एके दिवशी अचानक त्यावेळेला महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांनी हा प्रस्ताव मांडला की हिंदुस्तानी अभिजात संगीताचा इतिहास तुम्ही लिहाल का, मध्ययुगीन आणि आधुनिक काळापर्यंत म्हणजे 1947 भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत. तर मला निश्चितच आनंद झाला आणि मला असं वाटलं की ह्याची गरज आहे विद्यार्थ्यांना सुद्धा आणि आमच्यासारख्या शिक्षकांना सुद्धा की आपल्याला त्याची एक साखळी तयार करता येते का परंपरेची. आणि मी तो ऍक्सेप्ट केला आणि साधारण मला 4 वर्ष लागले, 4 वर्ष सतत रोज असं मी म्हणे.
1: ध्यास घेतल्याशिवाय या गोष्टी होत नसतात.
0: हो, आणि सुदैवाने काय झालं, कोविड आला. कोविडच्या काळात कुठे जायचं नव्हतं, यायचं नव्हतं. आणि मला पुस्तकं मिळत गेली, आपोआप मिळत गेली. पुस्तकं वाचता वाचता समजा मला एखादा मुद्दा राहिला की अरे या मुद्द्यावर कुठे काही आहे का, तर मला इंटरनेटचा अतिशय फायदा झालेला आहे. कारण त्या काळामध्ये सगळ्या लोकांचा सगळा भार इंटरनेटवर होता आणि अनेको संशोधनाचे आर्टिकल्स होते, पुस्तकं होती संशोधनात्मक. बाहेरच्या देशात ज्यांनी संशोधन केलेलं आहे त्या लोकांनी आपले पेपर्स हे इंटरनेटवर टाकले होते आणि ते सगळे पेपर्स वाचायला मला मिळाले. अनेक चित्र मला त्याच्यात पाहायला मिळाली आणि त्यातनं हे पुस्तक घडलं असं मी म्हणू शकते.
1: पण तुम्ही स्वतः कलाकार आहात, गायिका आहात आणि अशा वेळेला त्याचा सामाजिक किंवा राजकीय धांडुळा घ्यावा हे कसं काय डोक्यात आलं?
0: कलाकार जरी असले तरी सुद्धा मी शिकवते ना गाणं. गाणं शिकवते म्हणजे मी लेक्चर्स घेते, इतिहास काय होता वगैरे असे लेक्चर्स घेते. पहिली गोष्ट अशी की मला स्वतःला गाण्याबरोबरच इतिहास सुद्धा विषय आवडतो, त्याच्यामुळे इतिहासाविषयी मी खूपच जागरूक असते. तर हे सगळं करताना गाणं तर मी अनेक वर्ष गातच होते, पण गाताना बंदिशी समोर येतात. मग बंदिशींचा अर्थ काय? मग बंदिशींच्या शब्दांना जर अर्थ नसेल तर मग बंदिशी कशाला गायच्या? मग तराणेच गायले पाहिजेत. असा सगळा वैचारिक माझी जी काही घडण आहे ती पण सायमल्टेनियसली गाण्याबरोबर होत गेलेली आहे.
1: हा अचानक आलेला विचार नाही, त्याच्या सोबतच तुम्ही मोठे झालात असं म्हणूया. कारण जीवनदृष्टी अशी
0: हो, हो, हो,
1: केवळ आपला विषय असं नाही तर त्याच्या भोवताली असलेल्या गोष्टींचाही धांडोळा.
0: माझ्या घरामध्ये 3 विषय त्याच्यावर बोललं जातं, कारण आम्ही घरातली चौघही माणसं 4 वेगळ्या क्षेत्रातली आहोत. त्याच्यामुळे घरी आलो की एक विषय नसतो, आम्हाला एक 4-5 विषय असतात बोलायला आणि त्यातून सुद्धा मनाची एक घडण होते असं मला वाटतं.
1: आणि ती कलाकाराला किती आवश्यक,
0: ती अतिशय आवश्यक असते. आपण त्याच्याकडे फार सम्यक दृष्टीने बघू शकतो.
1: मुख्य सहाय्यभूत झालेले ग्रंथ याच्यासाठी कुठले म्हणाल तुम्ही?
0: सगळ्यात महत्वाचा ग्रंथ मला असा वाटला की तो म्हणजे कोड आर्ट्स, मनोहरलाल पब्लिकेशनचा हिंदुस्तानी म्युझिक 13th to 20th century हा ग्रंथ जो आहे हा मला फार महत्वाचा वाटला. ह्या ग्रंथामध्ये अनेक परदेशातले जे संशोधक आहेत हिंदुस्तानी संगीतावर संशोधन केलेले आहेत, त्या लोकांनी त्यांचे पेपर्स लिहिलेले आहेत. तर हा ग्रंथ एक अतिशय महत्वाचा ग्रंथ आहे. दुसरा ग्रंथ मला असं वाटला की लक्ष्मीनारायण गर्ग यांनी भारत के संगीतकार नावाचा एक अतिशय जाड मोठा असा ग्रंथ लिहिलेला आहे की त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास 200 वर्षापूर्वीपासून ज्या संगीतकार त्यांना जे जे काही आढळलेले आहेत त्यांचं चरित्र छोटेखानी त्यांनी लिहिलेलं आहे. तर हे 2 ग्रंथ आहेत. याच्याशिवाय आपल्याकडे अनेको ग्रंथ आहेत की जे फार महत्वाचे होते. संगीत रत्नाकर आहेच आहे,
1: वारंवार उल्लेख संगीत रत्नाकरचा केला आहे त्याच्यात.
0: आणि बृहद्देशी ग्रंथ त्याच्या अगोदरचा होता. अहोबलांचं संगीत पारिजात आहे हा ग्रंथ फार महत्वाचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी आता सांगितला जो मुरक्का ए दिल्ली नावाचा जो ग्रंथ मोहम्मद शाह रंगीलेच्या काळामध्ये लिहिला गेला त्या ग्रंथाचा सुद्धा उल्लेख करणं अगदी गरजेचं आहे. किताबे नवरस ह्या ध्रुपदाचे या कंपायलेशन असलेला ग्रंथ तो सुद्धा मला फार महत्वाचा वाटला. असे

0: अनेक ग्रंथ आहेत.
1: ऐने अकबरीचा पण उल्लेख याच्यामध्ये,
0: ऐने अकबरी आहे, ऐने अकबरी पण नक्कीच आहे. कारण ऐने अकबरी मधनं अकबराच्या दरबारामध्ये किती प्रकारचे कलाकार होते, किंवा अकबराची दिनचर्या संगीताने सुरू व्हायची ह्याचे पण उल्लेख त्याच्यामध्ये सापडतात. तर तानसेन विषयी आहे, म्हणजे स्पष्ट उल्लेख आहे की हजार वर्ष ह्याच्या पुढेही असा कलाकार होणार नाही असं ऐने अकबरीमध्ये लिहिलेलं आहे.
1: आपल्याकडचं हिंदुस्थानी संगीत मौखिक परंपरेतनं पुढे पुढे जात राहिलं असं जर मानलं, तर सगळ्यात पहिला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताबद्दलचा लिखित स्वरूपातला उल्लेख कुठे सापडतो आज?
0: संगीत रत्नाकर. संगीत रत्नाकर हा ग्रंथ दोन्ही कर्नाटक संगीत आणि हिंदुस्थानी संगीत या दोघांचाही शेवटचा रेफरन्स बुक म्हणून वापरला जातो.
1: बर.
0: आणि त्याच्यानंतर हिंदुस्थानी संगीत हे संकरातून निर्माण झालेलं आहे. तर त्याच्याविषयीच्या थोड्या थोड्या थोड्या थोड्या गोष्टी ह्या नंतर इतर ग्रंथांमध्ये पर्क्युलेट व्हायला लागल्या. त्याच्यामध्ये राणा कुंभाचा संगीतराज नावाचा ग्रंथ आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो ग्रंथ आहे की फारसीमध्ये लिहिलेला भारतीय संगीतावरचा ग्रंथ, तो आहे गुनियातुल मुनिया. गुजरातमध्ये लिहिला गेलेला हा ग्रंथ आहे.
1: अच्छा.
0: साधारण 14व्या शतकाच्या उत्तरार्धात लिहिला गेलेला हा ग्रंथ आहे, गुनियातुल मुनिया. या ग्रंथामध्ये आपल्याला लक्षात येतं की कव्वाल यांचा कसा प्रभाव पडत गेलेला आहे आणि कव्वालांना भारतीय संगीत शिकणं किती गरजेचं आहे असं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. की तुम्हाला रागदारी संगीत आलं पाहिजे असं त्या गुन्ह्यातुल मुनियामध्ये लिहिलेलं आहे.
1: संकर हा शब्द मगाशी वापरला, तर संकर हा दोन्ही बाजूनी घडणं अपेक्षित आहे. म्हणजे हिंदुस्थानी संगीतावरती जसा प्रभाव होता तसा फारसी संगीताने पण हिंदुस्थानी संगीतातलं काही आत्मसात केलं आणि हा प्रवाह पुढे गेला असं म्हणूया.
0: संगीताच्या संकराच्या बाबतीत मी म्हणेन तर तो काळ असतो. संगीत हे शेवटी एक घटक आहे समाजाचा, समाजाचा सांस्कृतिक घटकातला एक घटक आहे. जेव्हा समाजाची उभारणी होते तेव्हा त्याचे चार खांब मानले गेलेले आहेत. एक तत्वज्ञान आहे, एक कला आहे, एक भाषा आहे आणि एक आरोग्याशी संबंधित गोष्टी. तर हे चार खांब असतात समाजाच्या परिवर्तनामध्ये. तर 13व्या शतकामध्ये म्हणजे अल्लाउद्दीन खिलजीच्या काळामध्ये, त्याच्या अगोदर गुलाम वंश आला होता, बरेच तुघलकही होते. तर ह्या काळामध्ये अरबी, फारसी, तुर्की ही सगळी लोक स्थिरावली होती हिंदुस्थानामध्ये आणि संकराचा काळ सुरू झालेला होता. म्हणजे याच्यामध्ये भाषेचा संकर दिसून येतो, आपल्याला कपड्यांचा संकर दिसून येतो, त्याच्यानंतर खाण्याच्या वस्तूंचा संकर दिसून येतो, विचार पद्धतीचा संकर दिसून येतो, राज्य पद्धतीचा संकर दिसून येतो आणि म्हणूनच संगीताचा सुद्धा संकर त्या काळामध्ये झालेला आपल्या लक्षात येतो. आणि ह्या संकराचा गाण्याच्या अर्थाने म्हणाल तर मुख्य पुरुष होता अमीर खुसरो. तर अमीर खुसरो हे एक विलक्षण व्यक्तिमत्व होतं. त्यांनी काय केलं की त्याची आई ही हिंदुस्थानी होती आणि वडील हे तुर्की होते, त्यामुळे त्याचा जो प्रवेश आहे तो दरबारापासून लोकांपर्यंत सगळीकडे त्याला प्रवेश मिळायचा. त्या काळामध्ये त्याचे आजोबा हे लष्करी अधिकारी होते, त्याच्यामुळे सुद्धा त्याचा एक मान होता दरबारामध्ये. तो अतिशय उत्तम शीघ्र कवी होता, त्याला गझल याविषयी प्रचंड आवड होती, तो स्वतः करायचा गझल आणि मुशायरे व्हायचे घरामध्ये, त्यामुळे संगीताशी त्याचा संबंध होता. दुसरी गोष्ट अशी की दरबारामध्ये त्या काळात खुरासन वगैरे या भागातून अनेक कलाकार यायचे. अल्लाउद्दीन खिलजी हा मुळात तुर्की होता, तो तिकडून आलेला होता, त्यामुळे इथल्या संगीत परंपरेमध्ये तो रमत नव्हता. मग अशा वेळेला त्या काळामध्ये जे परकीय राजकर्ते आपल्याकडे आले होते ते इराण आणि अरबस्तान इथून कलाकारांना मागवायचे आणि ते कलाकार यायचे इथे, त्यामुळे ते संगीत ऐकून अमीर खुसरो मोठा झालेला होता. दुसरं वैशिष्ट्य अमीर खुसरोचं की तो निजामुद्दीन औलिया चिश्ती संप्रदायाचे जे गुरु होते त्यांचा तो मुरीद म्हणजे शागिर्द होता. निजामुद्दीन औलिया यांना भारतीय संगीत विलक्षण विलक्षण

0: आवडत होतं. त्यांनी तर आमिर खुसरोला म्हटलंय की तू जाऊन शोध घे की ये मौसिकी रूह को जलाता है. तर हे का घडतंय, आत्म्याला प्रज्वलित करणारा असं हे संगीत आहे असं निजामुद्दीन औलियांनी म्हटलं होतं, आणि त्याचा शोध घे असं त्यांनी त्यांच्या आवडत्या शिष्याला सांगितलं. तर अमीर खुसरोने जेव्हा शोध घेतला तेव्हा त्याला सांगण्यात आलं की देवगिरीमध्ये गोपाल नायक नावाचा एक फार मोठा प्रबंध गायक आहे. असं म्हणतात की गोपाल नायकाची जी शिष्या होती जेठाई, ती जेठाई रामदेवराय यादवाची मुलगी होती, आणि ती जेठाई जेव्हा अल्लाउद्दीन खिलजींनी आक्रमण केलं देवगिरीवर तेव्हा जेठाईला तिथे नेण्यात आलं आणि ती वीणा वाजवायची. आणि वीणा हे एकमेव वाद्य असं होतं की जे अल्लाउद्दीन खिलजीच्या दरबारामध्ये वाजवलं जात होतं असं अमीर खुसरोनी म्हटलेलं आहे त्याच्या पुस्तकामध्ये. तर अमीर खुसरो स्वतःला तृतीय हिंद म्हणून घ्यायचा. तृतीय हिंद म्हणजे मी हिंदुस्थानाचा पोपटे. आता पोपटे म्हणजे काय, तर पोपटाचा अर्थ असा असतो की जे काय ऐकलेलं असतं ते तो बोलतो. त्याला हिंदुस्थानी संगीताविषयी अत्यंत अभिमान होता आणि हिंदुस्थानी परंपरेविषयी त्याला अभिमान होता, पण त्याला त्या कळत नव्हत्या. म्हणून त्यांनी गोपाल नायकाला देवगिरीवरून, देवगिरीची जी तिसरी स्वारी झाली त्या काळात त्याला तो घेऊन गेला असं म्हणतात की
1: दिल्लीला
0: गोपाल नायक आणि त्याच्या बरोबर 100 शिष्य त्याचे दिल्लीला गेले. आणि तिथे गेल्यानंतर आता अनेक जणांच्या अनेक कथा आहेत की गोपाल नायक गायले मग त्यांनी पडदे आडून ऐकलं, मग त्यांच्यात प्रतियोगिता झाली आणि मग स्पर्धा झाली आणि मग गोपाल नायकाचं गाणं आमिर खुसरोनी जसं तसं गायलं आणि तो जिंकला, अशा कथा आहेत. तेवढा त्यातला फक्त मी अर्थ असा घेते कारण मला या कथा तशाच घडल्या अशा वाटत नाही. कारण त्याच्या मागचं असं आहे की कुठलाही कलाकार आपल्या जवळची विद्या इतकी सहजासहजी कोणालाही देत नाही, तो शिष्याला पारखून घेत असतो मगच तो देतो. तर असं मी म्हणू शकेल की अमीर खुसरोचं डोकं जे होतं ते टीप कागदासारखं होतं. त्यांनी ते गाणं ऐकलं आणि त्यांनी ते मांडलं, पण ऐकून नुसतं मांडणं म्हणजे गाणं येणं नव्हे, तर गाणं येण्यासाठी तुम्हाला त्याचं मर्म कळावं लागतं. मग ते मर्म त्याला कळलं असं मी म्हणणार नाही, कारण मर्म कळण्यासाठी आपलं आयुष्य घालवावं लागतं. तर त्यांनी गोपाल नायकाकडून हिंदुस्थानी गायन पद्धतीचा एक स्वस्थान नियम पद्धत म्हणतात त्याला, ती विचार पद्धती घेतली. आलापचारी करण्याची स्वस्थान नियम पद्धती ती घेतली. तुर्की अरबी फारसी संगीतातनं त्यांनी ते सहतार नावाचं वाद्य होतं तेव्हा, म्हणजे सतारीचं मूळ स्वरूप असं मानलं जातं. त्याच्यावर 12 पडदे असायचे.
1: बरं,
0: तर 12 पडद्यातून 12 स्वरांची निर्मिती झालेली आहे असं म्हटलं जातं. म्हणजे हा संकर कसा होतो, तर आपल्याकडे 7 शुद्ध स्वर आणि 5 कोमल आणि तीव्र स्वर मानले जातात, त्याला विकृत स्वर म्हणतात. तर हे 12 स्वर त्या वाद्यावर वाजायचे, त्याला 12 पडदे होते. तर याच्यातनं ह्या 12 स्वरांची निर्मिती झाली असं म्हटलं जातं. ह्याचे पुरावे आपल्याकडे मिळत नाही कारण संगीत ही मौखिक परंपरेतनं आलेलं आहे आणि श्राव्य कला आहे ही. श्राव्य कला काही क्षणभरच राहत असते, ती नंतर भूतकाळात जाते. त्याच्यामुळे असा दोन्हीचा संकर झाला आणि हिंदुस्थानी संगीत पद्धतीचा जन्म झाला. जन्म म्हणजे असं काही लगेच होत नसतं, तर त्याची बीज रोवली गेली. ही नंतरच्या काळामध्ये कव्वालांनी ह्या बीजांचा प्रसार संपूर्ण भारतामध्ये केला, कर्नाटकापर्यंत, असं मला वाटतं.
1: हिंदुस्थानी संगीताच्या बाबतीत नेहमी वापरले जाणारे दोन शब्द म्हणजे मार्गी संगीत आणि देशी संगीत, याच्या इतिहासाबद्दल काय सांगाल?
0: मार्गी संगीत म्हणजे जे पूजेसाठी वापरलं जातं, ज्याच्यामध्ये भौतिक फळाची कुठेच अपेक्षा नाही, याला मार्गी संगीत म्हणतात. म्हणजे सामवेदाच्या ऋचा आपण म्हणू शकतो की त्या मार्गी संगीतातल्या होत्या. पण देशी संगीता संगीत जे आहे हे संगीत 7व्या 8व्या शतकात सुरू झालं. राग ही संकल्पना देशी संगीतातनं आलेली आहे. त्याच्या अगोदर आपल्याकडे मूर्छना होत्या, जाती गायन होतं,

0: ते वेगळ्या पद्धतीचं होतं, त्याचा उद्देश वेगळा होता. उद्देशाशी मार्गी आणि देशी जोडलं गेलेलं आहे,
1: त्याच्यावरनं हा फरक केला जातो.
0: हो, म्हणजे मार्गी संगीत म्हणताना ते ईश्वराशी निगडीत संगीत असतं, ते अपरिवर्तनीय असतं, त्याच्यामध्ये बदल करणं अपेक्षित नसतं. म्हणजे जसं आपल्याकडे कुलदैवत असते आपले, तर ती बदलत नाही. आपण कुठेही जगभर गेलोत, अमेरिकेत जरी राहायला गेलोत, तरी आपली कुलदैवता जर अंबेजोगाईची देवी असेल तर ते तिथून देवीचं दर्शन करायला येतात. तसं त्याच्या धुना बदलत नाहीत, त्या धुना तशाच राहतात आणि परंपरेने त्या धुना एका गुरुकडनं त्याच्या शिष्याकडे हस्तांतरित केल्या जातात आणि त्याला निक्षून सांगितलं जातं की याच्यात बदल अपेक्षित नाही, हे जसं आहे तसंच गायचं आहे, कारण हे देवाचं गाणं आहे. पण देशी संगीतामध्ये मनोरंजन हा एक महत्वाचा फॅक्टर त्याच्यामध्ये तयार होतो
1: आणि विस्ताराची मुभा त्या कलाकाराला,
0: मग विस्ताराची मुभा त्या कलाकाराला येते. म्हणजे काय होतं तर प्रबंध गायकीमध्ये 13व्या शतकात आपण असं म्हणूया की शुद्ध प्रबंध, सूड प्रबंध नावाचा एक प्रबंध होता. हा शुद्ध प्रबंध केवळ देवालयात गायला जायचा आणि त्याची प्रोसेस ठरलेली असायची, यानंतर हे, यानंतर हे, यानंतर हे, एकताली एकताली नंतर तुम्हाला गोंडल गोंडाली नृत्य करायचं आहे. हा सगळा क्रम ठरलेला आहे, या क्रमामध्ये काहीही बदल होणार नाही. पण तुम्ही आली प्रबंध घेतला, तुम्ही विप्रकीर्ण प्रबंध घेतला, ह्या प्रबंधांमध्ये मात्र विस्ताराला वाव होता. तिथे तुमच्या कल्पनाचा वापर करण्याला तिथे परवानगी होती, त्याच्यामुळे ते मनोरंजनात्मक होतं. त्याचा उद्देश हा लोकरंजनाचा होता, त्याचा उद्देश हा राजाच्या स्तुतीचा होता, त्याचा उद्देश हा बौद्धिकही असू शकतो, हा भावनिकही असू शकतो. पण मार्गी संगीतात बौद्धिकता भावनिकतेला कुठेही थारा नाही, तुम्हाला ईश्वरासाठी करायचं, त्यामुळे ते काही गोड असलं पाहिजे अजिबात नाही. आवाज गोड आहे का? जरुरी नाही. त्याच्यात भावदर्शीपणा असला आला पाहिजे का? जरुरी नाही. सूर्य स्तुती करता आहात, वरुण स्तुती करता आहात, तिथे तुमच्या भावनांना काही अर्थ नाही, असा त्या दोन मधला फरक आहे.
1: पण हे संगीत मग सर्वसामान्य माणसापर्यंत पोचलेलं होतं आणि अगदी तुम्ही मगाशी उल्लेख केलाच की रस्त्यावरती हे संगीत होतं
0: अगदी,
1: आणि राजदरबारात ते पोचणं आणि सामान्य माणूस त्याच्यापासून लांब जाणं ही प्रक्रिया, तो काळ कुठला?
0: हा कालांतराने घडत गेलेली गोष्ट आहे. म्हणजे 13व्या शतकामध्ये माहीम भटाचं आपण जर वाचलंय किंवा चक्रधर स्वामींचं वाचलं त्याच्या लीळा चरित्रांमध्ये वगैरे, तर त्याच्यामध्ये असं दिसतो की तो रस्त्यावरचा गोसावी हा शुद्ध प्रबंध गात चाललेला आहे आणि तो प्रबंध ऐकून चक्रधर स्वामींना आनंद झाला आणि त्याला एक रुपया दिधला असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तर म्हणजे तो रस्त्यापर्यंत आलेला होता. हे प्रबंध सगळे आपल्याकडे विप्रकीर्ण प्रबंधामध्ये ओवी प्रबंध आहे, तर हे ओव्या तर घरोघरी गायल्या जात होत्या. त्यामुळे संगीत हे आपल्या आयुष्यातलं अविभाज्य घटक आहे, ते तेव्हाही होतो. आणि नंतरच्या काळामध्ये जेव्हा परिष्कृतता आली संगीतामध्ये, म्हणजे हा काळ मी म्हणेन मानसिंग तोमराच्या काळ म्हणू शकतो, ध्रुपद गायकीचा काळ. ध्रुपदाच्या अगोदर विष्णुपद होती. विष्णुपद म्हणजे भक्ती काव्यातनं आलेली जी पद होती, त्यांनाही रागदारी संगीताचाच वापर केलेला होता. नानकांनी तर त्यांचा जो ग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहेब जो आहे हा रागांवर लिहिलेला आहे. पहिला महिला जो आहे तो श्री महिला म्हणून म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये श्रीरागापासून त्यांनी त्या महिलातलं गायन सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्येही त्यांनी पाहिलं असेल तर तुम्ही पाहिलं असेल तर अनेक कवींचे संतांचे त्यांनी पद त्याच्यामध्ये अंतर्भूत केले. नामदेवांचा तर आहेच आहे, पिपा आहे त्याच्यामध्ये, कबीर आहे. तर भक्ती परंपरेतनं सुद्धा संगीत पुढे गेलं, पण ते भक्ती परंपरेतलं संगीत हे समाजामध्ये रुजलेलं होतं. जेव्हा दरबारामध्ये संगीत जातं तेव्हा त्याच्यामध्ये बौद्धिकता, त्याच्यामधला एस्थेटिक व्हॅल्यू, सौंदर्यशास्त्र हे अधिक प्रगल्भ होत जातं. कारण दरबारामधले सगळे दरबारी हे अतिशय बुद्धिमान, चतुर आणि राज्य शासनाच्या अर्थाने त्यांचा माइंडसेट तयार असतो. त्यामुळे सौंदर्याची जी काही भूमिका असते, सौंदर्यशास्त्र म्हणता येईल, त्याचा वापर दरबारामध्ये केला जातो. जे भावकाव्य इथे असतं संत परंपरेमध्ये,

0: तिथे ते काव्य नागर काव्य होतं, त्याच्यामध्ये सौंदर्यशास्त्राचा वापर अधिक केला जातो. त्यामुळे विष्णुपदाकडनं ध्रुपदाकडे येताना जे बदल घडले ते बदल ह्या अर्थानेच घडलेले आहेत.
1: आणि ख्याल गायकी अमीर खुसरोंपासून सुरू झाली असं म्हणूया, किंवा तुम्ही या ग्रंथामध्ये त्याबद्दल काय लिहिलं?
0: असं आहेच आहे, म्हणजे म्हटलंय आहे की ख्याल गायकी अमीर खुसरोंनी सुरू केलेली आहे, पण तसं ते खरं नाहीये. कारण कोणी एक माणूस एक फॉर्म नाही तयार करू शकत. फॉर्म करताना जसं गंगेमध्ये अनेको प्रवाह एकत्रित येऊन गंगा होते, तसंच संगीताच्या बाबतीमध्ये एखादा कुठला तरी गायन प्रकार एखाद्या माणसाने केलेला आहे असं म्हणणं जरा धाडसाचं वाटतं मला. कारण ख्याल हा काव्य प्रकार होता आणि हा काव्य प्रकार सुफी कव्वाल गायचे, जसा तराणा हा अमीर खुसरोंनी तयार केला असं होत नाही. अमीर खुसरोंनी त्याला लोकप्रिय केलं असं पण म्हणूया, त्याला दरबारामध्ये राजाश्रय दिला गेला. कुठलाही काव्य प्रकार हा आश्रयाशिवाय, राजाश्रयाशिवाय किंवा लोकाश्रयाशिवाय पॉप्युलर होऊ शकत नाही. तर अमीर खुसरोचं कॉन्ट्रीब्युशन असं म्हणेन की त्यांनी त्याला राजाश्रय दिला, त्यांनी त्याला पॉप्युलर करण्याच्या नवीन टेक्निक्स डेव्हलप केल्या असं आपण म्हणू शकतो.
1: त्याला जोडूनच मला एक प्रश्न विचारायचा की जेव्हा समाज स्थिरावतो किंवा सुखवस्तू असतो, थोडक्यात युद्ध नसतात, असा जो काळ असतो तेव्हा संगीत बहरतं किंवा कला बहरतात, याबद्दल काय म्हणाल? तुमच्या इतक्या सगळ्या संशोधनात तुम्हाला लक्षात आलेली गोष्ट
0: हो, म्हणजे स्थिरता असेल तर मनुष्य कलेकडे वळतो, म्हणजे त्याला खूप अँगल्स आहेत. स्थिर असताना आपण
1: सुरक्षित असणं,
0: मन सुरक्षित असेल तर तुम्ही कलेकडे वळता, म्हणजे आधी पोटोबा आणि मग विठोबा आपल्याकडे फार पॉप्युलर अशी म्हणे ही. तर तुमचं आधी पोट भरलेलं असेल, स्थिर असाल, मग तुम्ही काव्याचा आनंद घ्याल, मग तुम्ही संगीताचा आनंद घ्याल, नृत्याचा घ्याल. हा आनंद तुम्ही स्थिर असाल तरच होऊ शकतो. दुसरी गोष्ट, इकॉनॉमिक दृष्टिकोनातून अर्थकारणाच्या अर्थाने पाहिलं आपण, तर समाज स्थिर असेल तरच राजा कलेला आश्रय देऊ शकतो. जर युद्ध चालू असतील तर कलेला आश्रय देणं अवघड जातं, कारण सगळा जो पैसा असतो तो आपण युद्ध करण्यासाठी वापरत असतो. कलेसाठी वापरायला स्थिरता पाहिजे, तुम्हाला त्याची साधना करण्यासाठी मन स्थिर पाहिजे, समाज स्थिर पाहिजे तुमची साधना ऐकण्यासाठी. जर सगळीकडे धावपळ असेल, गोंधळ असेल, तर तुमचं ऐकायला कोणीच नाहीये. त्याच्यामुळे स्थिर समाज हा कुठलीही कला बहरायला अतिशय आवश्यक आहे.
1: आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या बाबतीत असा काळ कुठला होतो जेव्हा ती कला बहरली असं म्हणाल?
0: अकबराचा काळ, मुघल काळ. कारण मुघल काळामध्ये अकबरानंतर जहांगीर, नंतर शहाजहा, ह्या औरंगजेबाच्या काळापर्यंत युद्ध कमी झालेली आहेत. झाली आहेत ते ती बारीक बारीक युद्ध झालेली आहेत, मोठी युद्ध झाली नाही आहेत. पहिलं जे मोठं युद्ध म्हणू तर आपण परकीय आक्रमण हे जे आहे ही एक पहा पहिला आघात होता. पण 16व्या शतकापर्यंत बाबरच्यापर्यंत सुद्धा युद्ध चाललेली होती. पण अकबराचा काळ जो होता हा अतिशय स्थिर काळ इतिहासकारांनी मानलेला आहे. आणि त्या काळामध्ये तुम्हाला दिसेल की सगळ्याच कला बहरलेल्या आहेत.
1: श्रोते हो, हिंदुस्थानी अभिजात संगीताचा इतिहास अंजलिताईंनी 2 खंडात लिहिलाय. तशी ही मुलाखत पण आपली 2 भागात होणार आहे. पुढच्या गुरुवारी आपण अंजलिताईंना पुन्हा भेटणार आहोत याच विषयासह. आज इथेच थांबूया. अंजलिताई, पुढच्या भागात आपण श्रोत्यांना या विषयाबद्दल आणखीन गप्पा त्यांच्याशी करूया.
0: नक्कीच गौरीताई, खूप मजा येते आहे.
2: श्रोते हो, साध संवाद या कार्यक्रमात हिंदुस्थानी अभिजात संगीताचा इतिहास या ग्रंथाच्या लेखिका अंजली मालकर यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आपण ऐकलात या मुलाखतीचा भाग पहिला. सादर करते होते विक्रांत मंडपे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आपल्या रेडिओ सेटवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात. सकाळचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात

0: पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली ही गीतरचना होती राजा बढे यांची. सुगम संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत थोड्याच वेळात.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेली कवी सुरेश भट यांची ही रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

रवींद्र साठे यांनी गायलेलं हे गीत होतं विजया जहागीरदार यांचं. चैतन्य कुंटे यांनी या गीताला संगीत दिलं होतं. भावगीतांच्या या कार्यक्रमातलं शेवटचं गीत आता आपण ऐकणार आहात काही क्षणातच.

विदुषी किशोरी आमोणकर यांनी गायलेलं आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेलं हे गीत होतं शांता शेळके यांचं. श्रोतेहो, आणि याबरोबरच सुगम गीतांचा हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आपल्या रेडिओ सेटवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवरही. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 10:25

मिनिटं आणि 40 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत काही स्थानिक निवेदनं. हे पहिलं निवेदन आहे विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे इथून आलेलं. विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे इथं माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया 15 जून 2026 पासून सुरू होत आहे. एक वर्षाच्या या निवासी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना रोपवाटिका व्यवस्थापन, फळं फुलं आणि भाजीपाला लागवड तसंच बागकामाचं प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षण प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी इयत्ता 9वी पास असणं आवश्यक आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना महानगरपालिका, कृषी विभाग, कृषी विद्यापीठ तसंच विविध खाजगी संस्थांमध्ये माळी पदावर काम करण्याच्या संधी उपलब्ध होतात. तरी या प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असं आवाहन विभागीय कृषी संशोधन केंद्रातर्फे करण्यात आलं आहे. याच केंद्राकडून प्राप्त हे दुसरं निवेदन. विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे इथल्या राष्ट्रीय बागवानी बोर्ड भारत सरकार प्रमाणित रोपवाटिकेमध्ये विविध फळझाडांची कलमं आणि रोपं विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. यामध्ये आंबा, डाळिंब, पेरू, चिक्कू, सीताफळ, अंजीर, लिंबू, नारळ या फळपिकांच्या विविध वाणांचा समावेश आहे. रोप विक्री शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्ट्या वगळून इतर दिवशी सकाळी 9:30 ते 5:30 या वेळेत सुरू आहे. शेतकरी, बागायतदार तसंच इच्छुक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन विभागीय कृषी संशोधन केंद्र यांच्यातर्फे करण्यात आलं आहे. आणि आता यानंतर हे एक निवेदन हरवलेल्या व्यक्तीविषयीचं. आनंद मोतीलाल शेंडे हे 63 वर्षे वयाचे गृहस्थ 22 एप्रिल 2026 या दिवशी सकाळी 7:30 वाजल्यापासून आपल्या राहत्या घरामधून अर्थात भोईरवाडी हिंजवडी फेज 3 इथून बेपत्ता झाले आहेत. सकाळी 7:30 वाजता मॉर्निंग वॉकला जातो असं म्हणून हे गृहस्थ घरातून निघून गेले आहेत. ते अद्याप परतलेले नाहीत. त्यांचं वर्णन याप्रमाणे. उंची अंदाजे 5 फूट 3 इंच, चेहरा गोल, सर्व दात शाबूत आहेत, नाक सरळ आहे, त्यांचे डोईचे केस पांढरे आहेत, शरीर बांधा सडपातळ आहे. घरातून निघून जातेवेळी त्यांनी ब्राऊन रंगाचा शर्ट आणि त्यावर पांढऱ्या रंगाच्या आडव्या आणि उभ्या रेषा असलेला अशी काळ्या रंगाची स्पोर्ट पॅन्ट घातलेली आहे. सदर वर्णनाच्या व्यक्तीविषयी कुणाला काही माहिती मिळाल्यास अथवा या व्यक्तीची भेट घडली असल्यास हिंजवडी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड शहर इथे संपर्क साधून माहिती द्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. तर श्रोतेहो, ही होती काही स्थानिक निवेदनं. आता सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमातलं हे पहिलं गीत आपण ऐकणार आहात लता मंगेशकर यांनी गायलेलं. दुल्हन एक रात की या चित्रपटातलं हे गीत राजा मेहंदी अली खान यांचं आहे. मदन मोहन यांचं संगीत या गीताला आहे.

वारिस या चित्रपटासाठी तलत महमूद आणि सुरैया यांच्या स्वरात, कमर जलालाबादी यांची रचना, संगीत अनिल बिस्वास.

श्रोते हो हिंदी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं पालकी या चित्रपटातलं शकील बदायनी यांचंही गीत, संगीत नौशाद यांचं.

यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं अंदाज या चित्रपटातलं मजरू सुलतानपूर यांचं गीत, संगीत नौशाद यांचं.

लता मंगेशकर यांनी गायलेलं आदमी या चित्रपटातलं शकील बदायूनी यांचं हे गीत नौशाद यांनी स्वरबद्ध केलं होतं. श्रोतेहो आता ऐकूया कार्यक्रमातलं शेवटचं गीत.

नौशेरवाने आदिल या चित्रपटातलं, मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं, परवेज समसी यांचं हे गीत सी रामचंद्र यांनी स्वरबद्ध केलं होतं. नौशेरवाने दिल या चित्रपटातल्या या गीताबरोबरच हिंदी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम

मात आता ऐकूया पंडित उदय भवाळकर यांचं ध्रुपद गायन, राग मिया की तोडी, त्यांना पखवाजची साथ सुखद मुंडे यांची. ऐकूया पंडित उदय भवाळकर यांचं ध्रुपद गायन, राग मिया की तोडी.

0: श्रोतेहो, शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित उदय भवाळकर यांनी गायलेला राग मिया की तोडी आपण ऐकलात. पंडित उदय भवाळकर यांचं ध्रुपद गायन आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण ऐकलं आणि त्यांना पखवाजची साथ केली होती सुखद मुंडे यांनी. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 11:30 आणि 33 सेकंद झाली आहेत. ऐकूया विशेष गीतगंगा.
1: नमस्कार श्रोतेहो, विशेष गीतगंगा या कार्यक्रम मालिकेत मालिका सिने अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी गप्पा मारतो आहोत. आज 6वा भाग ऐकूया विशेष गीतगंगा. सादर करते संजय भुजबळ.
2: तुमच्यात सामील हो

0: कशी घरी न सांगता ऑडिशनला गेलीस आणि तिथं तुझं सिलेक्शन झालं आणि तू तुला पाहते रे ही सिरियल केली. नंतर सेटवर आल्यानंतर घरच्यांचा विरोध थोडा मावळला होता असं तू म्हणालीस. मुळात हीच कल्पना खूप आहे सामान्य जनांची.
1: एक्झॅक्टली
0: ते वातावरण तसं नसतं आणि खूप वाईट असतं.
1: असं काही नाहीये, ऍक्च्युली जे इतकं वाईट करून ठेवलंय इमेज बाहेर, ज्याच्यामुळे माझ्या फॅमिलीसारख्या नॉर्मल फॅमिलीजला ज्यांचा काही संबंध नाही इंडस्ट्रीशी, तर त्यांना असं वाटतं की अरे बापरे आपल्या मुलीला किंवा आपल्या मुलाला सुद्धा पाठवावं का नाही. पण म्हणजे मला तरी टचवूड आतापर्यंत असा कुठलाही वाईट एक्सपिरियन्स आलेला नाहीये. आता मी पण गेले 3-1 वर्ष काम करते, 3-3.5 वर्ष, मला कधीही असा कोणाकडनंही वाईट एक्सपिरियन्स इंडस्ट्रीत आलेला नाहीये.
0: वा, ग्रेसी सिंगच्या ऑडिशन बद्दल आपण बोललो, तुझ्या तुला पाहतेरीच्या ऑडिशन बद्दल सांगणं काय तुझ्यात बघितलं त्यांनी?
1: आता ते मला नाही माहिती माझ्यात काय बघितलं
0: त्यांनी,
1: पण एक गोष्ट की त्यांना एक छोटी दिसणारी इनोसंट फेस असणारी इनोसन्स असणारी मुलगी त्यांना हवी होती आणि आय गेस तो इनोसन्स त्यांना दिसला असेल माझ्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट की माझं पाठांतर पटकन होतं आणि त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम मे बी त्यांना दिसला नसेल की मला असं फार वेळ नाही लागत पाठ करायला, माझं पटकन पाठ होतं
0: त्याच्यामुळे कदाचित
1: मे बी. आणि त्याच्यामुळे ते पाठांतर माझं पटकन होतं, त्याच्यामुळे त्यांनी जेव्हा मला ऑडिशन दिली त्याच्यानंतर 5 मिनिटाला मी म्हटलं की माझं रेडी आहे, इतकं ते फास्ट होतं. सो मे बी ते एक गोष्ट असेल ज्याच्यामुळे त्यांनी सिलेक्ट केलं असेल मला.
0: पहिली बाजी तिथंच मारली.
1: सो मला असं वाटतं की कदाचित वो लडकी है कहा हे म्हणत म्हणतच त्यांना मी मिळाले असेन. आणि आय एम ग्लॅड की दॅट हॅपन्ड. आणि इतकं प्रेक्षकांनी प्रेम दिलं, इतका प्रतिसाद दिला, सो पुन्हा एकदा सगळ्यांना थँक्यू त्याच्यासाठी. आणि त्याच्यावरच पुढचं गाणं
0: मला
1: सजेस्ट करायचंय, वो लडकी है कहा, आपल्या सगळ्यांच्या आवडत्या मूवी मधलं जो एक क्लासिक मूवी आहे, कल्ट क्लासिक म्हणू शकतो असा दिल चाहता है.
0: yes.
1: जो मला खूप आवडतो, जो आपल्या सगळ्यांना खूप आवडतो. आणि ह्याची जी हुकस्टेप आहे, आय एम शुअर ही कोणीच कधी केलेली नाहीये असं होऊच शकत नाही. सगळ्यांनी एकदा ती सगळ्यांबरोबर किंवा आपल्या आपल्यात तरी हे करून बघितलंच असेल. हे म्हणताना मी ती स्टेप केलेली आहे, ती स्टेप करते. सो हे गाणं मला प्रचंड आवडतं. आणि दिस इज अनदर सॉन्ग ज्याचं बीट ऐकून, जे गाणं ऐकून असं एकदम खूप मस्त वाटायला लागतं. आणि अगेन हा मूवी असा आहे जो कितीही वेळा बघितला तरी बोर होत नाही, कितीही वेळा बघू शकतो आणि तितकाच आनंद देऊन जातो. तसंच हे गाणं पण आहे. सो नेक्स्ट आपण हे
0: त्याचं टायटल सॉन्ग पण, ती जी स्टेप आहे ती पण केवढी फेमस
1: झाली
0: एकत्र उड्या मारण्याची.
1: येस, पण माझी फेवरेट हुक स्टेप इज ह्या गाण्याची.
0: अर्थात तेच ऐकवणार.
1: येस,
0: ऐकूया.

0: गायत्री या वर्षीच्या अर्थात 2022 व्हॅलेंटाईन डेला 14 फेब्रुवारीला तुझा एक व्हिडिओ रिलीज झालाय, ज्यात एका गाण्यात तू दिसतेस.
1: खूप अमेझिंग गाणं आहे आणि त्याच्यातला जो माझा रोल आहे, जी ती मुलगी असते, तर ती मुलगी ही मुकी असते. सो त्याच्यात साईन लँग्वेजचा आम्ही अभ्यास केला होता, कारण ते थोडं तिथे करेक्ट आलं पाहिजे. सो एक साईन लँग्वेजच्या टीचर होत्या, सो त्यांनी मला त्या त्या लाईन्स साईन लँग्वेजमध्ये कळायला शिकवल्या होत्या तेव्हा. सो हे गाणं बघण्यासारखं पण आहे खूप आणि ऐकण्यासारखं पण आहे आणि खूप आवडेल आणि खूप स्वीट मेलडी आहे आणि मी तर स्वीट आहेच आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला ते आवडेलच.
0: सगळ्यांना तुझं हे फार आवडतं की हो मी तर आहेच स्वीट. छान. खरं तर आपण तुझ्या तुझ्या आवाजाबद्दल बोललो, तू हस्कीनेस बोललो, तू म्हणाली की माझा आवाज खास आहेच आहे, जशी मी स्वीट आहे तसा माझा आवाज पण स्वीट आहे.
1: अजिबात स्वीट नाहीये माझा आवाज असं म्हणाले,
0: पण वेगळा आहे. आणि नेमकं या गाण्यात तुला बोलायचं नाहीये, खाणाखुणा करायच्या. एक कलाकार म्हणून कधी अशी घुसमट होते का, घुसमट म्हण किंवा अरे हे काहीतरी आपल्याला वेगळं करायला लागतंय
1: असं अजूनपर्यंत माझ्याबरोबर नाही झालंय की मला जे करायचं नाहीये ते मी मला करावं लागतंय, त्याच्यामुळे असं कधी घुसमट नाही झालीये माझी. कारण मी तुला पाहते रे केलं आणि त्याच्यानंतर खूप मी वेगवेगळे एक्सपिरियन्सेस घेतले की मला मी युवा डान्सिंग क्वीन केलं, त्याच्यामध्ये मला आधी मी एक मला डान्सचा अजिबात कॉन्फिडन्स नव्हता, पण मला त्याच्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स आला. नंतर त्याच शो मध्ये मी होस्ट म्हणून पण काम केलं, ऍट द सेम टाइम मी एक कॉमेडी बालनाट्य करत होते, त्याच्यानंतर मी हवाई उद्या

0: केलं.
1: कॉमेडीचा
0: सो
1: पुढचा
0: हवायू
1: टप्पा.
0: ज्यांनी मला खूप छान कॉन्फिडन्स एक वेगळा दिला कॉमेडी बद्दलचा आणि इन जनरल एक वेगळं कम्प्लीट. कारण तुला पाहते रे हे एक सिरियस आणि एक ड्रामा होता आणि हे एकदम एक कॉमेडी करणं आणि ते पण
1: बरोबर.
0: स्किट्स करणं हा खूप वेगळा एक्सपिरियन्स होता
1: सायमल्टेनियसली
0: माझ्यासाठी.
1: तू स्टेज शो पण आहे.
0: एक्झॅक्टली स्टेज शो पण आहे आणि त्याच्यात सुद्धा म्हणजे ती जी टीम आहे त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं
1: भन्नाट टीम आहे.
0: भन्नाट टीम आहे आणि त्यांच्याबरोबर काम करून मला पण खूप शिकायला मिळालं. सो तो एक वेगळा एक्सपिरियन्स होता. मग मी बिग बॉस केलं आता. सो हे सगळे एक्सपिरियन्सेस खूप वेगवेगळे होते आणि आय एम ग्लॅड की मी एकच गोष्ट परत परत नाही करत राहिले. मी हे वेगवेगळे एक्सपिरियन्सेस घेतले आणि मी वेगवेगळे एक्सपिरियन्सेस घेणार आहे. सो येस, माझी अशी कधी कलाकार म्हणून फार घुसमट कधी झाली नाही.
1: झाले नाही.
0: नाही,
1: खूप खूप छान. बोलता बोलता आपण जब वी मेटचा उल्लेख केला, तोही रोल साधारणतः असाच आहे की मग तिला जे नाही करा वाटत ती नाही करत, जे करा वाटत ती करतेच.
0: एक्झॅक्टली.
1: पण ती घुसमट पण ती दाखवली की हा निर्णय घेताना मात्र त्याची थोडीशी घुसमट होत राहते.
0: घुसमट पेक्षा
1: सगळा सिनेमा आहे,
0: थोडीशी भीती वाटतेच ना कुठलाही मेजर निर्णय घेताना. आपली आपल्या कोणालाही भीती वाटते तशी तिला भीती वाटते. पण मला गीत जे आहे ती मला फार आवडते आणि मला असं वाटतं की मी थोडीशी थोडीफार मी तिला रिलेट करते स्वतःला की मैं तो अपनी फेवरेट हूँ. हे तर मला एवढं आवडतं तिचं वाक्य. आणि म्हणजे आय एम नॉट सेईंग की स्वतःलाच खूप महत्व द्या, पण स्वतःला पण महत्व द्या.
1: बरोबर,
0: इज
1: खरंच
0: व्हॉट मला असं वाटतं की मला हे सांगायला आवडेल की आपण खूप ह्याला काय वाटेल त्याला काय वाटेल आणि मग यांना हर्ट नाही करायचं त्यांना हर्ट नाही करायचं. यू कॅनॉट बी राजमा चावल, यू कॅनॉट कीप एव्हरीबडी हॅपी. जस्ट कीप युअर सेल्फ हॅपी सो दॅट एव्हरीबडी एल्स विल बी हॅपी.
1: बरोबर, त्या वेव्ज पोहोचू देत
0: सगळ्यापर्यंत. आणि त्याच्यामुळेच आपण गीतचं गाणं ऐकूया जब वी मेट मधलं ये इश्क हाय. तर ते गाणं पण काय सुंदर आहे आणि अगेन ते सगळीकडे बर्फ आणि ते त्यांचे तिथले हिमाचली त्यांनी कॉस्ट्युम घातलेत तिथले त्याच्यात त्यांनी तो डान्स केलाय.
1: मला गोव्याचे कार्निवलच आठवत होते ते गाणं साधारण.
0: ते खूप मस्त आहे. येस.
1: आणि त्या सिनेमातलं माझा आवडता सीन जर कुठला असेल तर शिवाय घातलेले तिनं फोनवरनं. आणि किती इनोसेंटली ती शिवाय
0: घालते आणि तो फोटो जाळून टाकते.
1: मन्नट सीन ऐकूया तुझे गाणं.

0: तुला सगळंच करून बघायला आवडतं असं म्हणालीस, आणि त्यातला तुझ्या ट्रॅकच्या बाजूचा एक ट्रॅक आहे माउंटेनियरिंग,
1: येस,
0: त्या ट्रॅक विषयी, खरं तर त्या ट्रेकिंग विषयी सांग.
1: मला भयंकर भयंकर भयंकर आवड आहे, एक तर ट्रॅव्हलची आणि दुसरं ट्रेकिंगची. आणि मी लहान असल्यापासून मी ट्रेकिंग करते. ऍक्च्युली खरं सांगायचं झालं तर मला हाईटची खूप भीती, वर जाणाऱ्या ज्या स्टेअर्स आहेत गोल
0: हो
1: गोल,
0: हो
1: मला लहानपणी त्या चढायलाही भीती वाटायची, म्हणजे
0: ओ
1: त्या चढायलाही मी रडायचे. सो किंवा पार्कात गेले होते जंगल जिम चढायला पण मी रडायची, इतकी मला हाईटची भीती होती. पण बाबांनी मला एकदा एक सिंहगड चढायला नेलं आणि त्याच्यानंतर माझी भीती समहाव कमी व्हायला लागली. सो मी अजून अजून ट्रेकिंग करायला लागले आणि माझी भीती हळूहळू गेली ट्रेकिंग करून करून, आणि ऍट द सेम टाइम मला आवडही खूप
0: हा, मी तेच
1: लागली.
0: विचारणार होतो, भीती घालवण्यासाठी तू ट्रेकिंग केलं का?
1: आणि मी भीती घालवण्यासाठी मी ट्रेकिंगला सुरुवात केली,
0: हा,
1: पण मला त्याच्यानंतर आवड एक वेगळी निर्माण झाली ट्रेकिंगची. इट इज लाईक मेडिटेशन फॉर मी, कारण जेव्हा आपण ट्रेकिंग करतो तेव्हा फार बडबड करता येत नाही, कारण जर आपण सतत बडबड करत चालत राहिलो तर खूप दम लागतो. त्याच्यामुळे इव्हेंच्युअली सगळे शांतीत चालत असतात. आसपास पक्ष्यांचे आवाज, नदीचा आवाज असतो, आपल्या फक्त पावलांचा आवाज असतो आणि आपण आणि आपले विचार असतात फक्त. सो आय फील ते एक मेडिटेशन असतं. त्यात तुम्ही एकदम छोट्या कडेवरनं चालत असाल तर तुम्हाला खूप कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. त्याच्यानंतर इट इज अन एक्सरसाइज ऑल्सो फिजिकली, आणि तुम्हाला दमायला पण होतं. आणि जर तुम्ही राईट ब्रीदिंग नाही केलं, स्पेशली जेव्हा तुम्ही हायर अल्टिट्यूड ट्रेक करता तेव्हा जर तुम्ही तुमच्या ब्रीदिंगवर फोकस नाही केलं तर ते तितकं चांगल्या प्रकारे तुम्ही नाही करू शकत, तुम्ही तितकं लॉंग लास्ट नाही होऊ शकत त्या
0: ऑक्सिजन लेवल
1: ट्रेकमध्ये,
0: कमी असणार शिवाय.
1: ऑक्सिजन लेवल कमी असते. तर त्याच्यामुळे हे ब्रीदिंगवर फोकस, तुमच्या पावलांवर फोकस, एकदम शांतता. सो मला हे एकदम मेडिटेशन सारखं वाटतं ट्रेकिंग करणं.

श्रोतहो, अभिनयासोबतच ट्रेकिंग आणि सोलो ट्रॅव्हलिंग करायला आवडणारी युवा अभिनेत्री गायत्री दातार आपल्याशी बोलत होती विशेष गीत गंगा या कार्यक्रम मालिकेत. ती तिच्या एकटीनं केलेल्या प्रवासाविषयी आपल्याला पुढच्या भागात सांगणार आहे. तेव्हा इंतजार बस एका आठवड्याचा.

0: तर शोध हो नक्की ऐका गायत्री दातार हिच्याशी झालेल्या गप्पांचा सातवा भाग FM बँड 101 मेगाहर्ट्झ वरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरून आणि ऐकत रहा
1: विशेष गीत गंगा सादर करते संजय भुजबळ.
2: अरे तुमच्यात सामील होऊन

0: श्रोत्याहो, विशेष गीत गंगा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण ऐकलात. सादर करते होते संजय भुजबळ.
1: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.

श्रोते हो आपण आहात आकाशवाणी पुणे केंद्रासोबत 378° 78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्स वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती जगात सर्वत्र. दुपारचे 12 वाजतायत. वनिता मंडळ हा कार्यक्रम आता आम्ही सहक्षेपित करत आहोत थोड्याच वेळात.

0: 10 लाखांची लॉटरी मला वाव
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान
2: आरबीआय सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा
4: मैत्रिणींनो नमस्कार आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी स्वाती

तुपकर तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आज 11 जून. आजचा दिनविशेष म्हणजे आज आहे इंटरनॅशनल डे ऑफ प्ले, अर्थात आंतरराष्ट्रीय खेळ दिवस. आपल्या आयुष्यात खेळाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. खेळामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं. खेळाची आवड बालपणापासूनच जपायला हवी असंच नाही, तर आपल्या मुलांमध्ये ती आवड निर्माण करायला हवी, हो ना. आज सोशल मीडियाचा काळ आहे, पण

असंच नाही तर आपल्या मुलांमध्ये ती आवड निर्माण करायला हवी, हो ना? आज सोशल मीडियाचा काळ आहे, पण मुलांची शारीरिक जडणघडण ही खेळामुळेच होत असते हे पण तेवढंच महत्वाचं. मुलांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिक आरोग्यासाठी खेळणं अत्यंत महत्वाचं आहे. प्रत्येक मुलाला खेळण्याचा अधिकार आहे. त्यांना खेळण्यासाठी वेळ, स्वातंत्र्य आणि खेळण्यासाठी योग्य जागा सुद्धा महत्वाच्या असतात. तर भगिनींनो, खेळाच्या महत्वाविषयी सामाजिक स्तरावर जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि मुलांच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये खेळाचा समावेश व्हावा यासाठी हा दिवस महत्वाचा. तर आजच्या आंतरराष्ट्रीय खेळ दिवसाचा मुख्य उद्देश असा आहे, बालपणाच्या विकासात खेळाचं महत्व अधोरेखित करणं, मुलांचे हक्क जपणं आणि त्यांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी खेळाची उपलब्धता सुनिश्चित करणं हे आहे. तेव्हा आजच्या दिवसाचं औचित्य साधून मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहित करूया आणि खेळाचं महत्व त्यांना पटवून देऊया.

मैत्रिणींनो, या गीतानंतर वळूया आपल्या मालिकेकडे. असं म्हणतात की स्त्री जेव्हा स्वतःच्या पायावर उभी असते तेव्हा ती केवळ एकटी नसते तर ती पुढील पिढीला आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवत असते. ज्या स्त्रीनं स्वतःच्या स्वप्नांना पंख दिले तिची भरारी आकाशालाही गवसणी घालू शकते. आणि अशाच कर्तृत्ववान स्त्रियांना आपल्या उद्योग भरारी या मालिकेत आपण आमंत्रित करीत असतो. तर मैत्रिणींनो, आज आपल्यासोबत आहेत उद्योजिका साधना फडकर. त्यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याच शब्दात. त्यांच्याशी संवाद साधत आहेत राखी पाटील. चला तर ऐकूया.

0: मैत्रिणींनो, आपण आपल्या अवतीभोवती अशा अनेक मैत्रिणींना बघतो ज्या आपल्या आवडत्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. शिवाय नोकरी आणि उद्योगातही त्या पुढे आहेत. अनेक मैत्रिणींच्या नावापुढे उद्योजिका ही पदवी आहे. आपल्या मैत्रिणींना अशा मैत्रिणींचा नेहमीच खूप अभिमान वाटत असतो आणि त्यांचा हा प्रवास कसा घडला हे जाणून घेण्यासाठी आपण नेहमीच उत्सुक असतो. तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत एक आगळा वेगळा व्यवसाय करणाऱ्या मैत्रिणीला आपण भेटणार आहोत. या आहेत साधना फडकर. त्यांना आपण स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्या उद्योगाविषयी आता सविस्तर माहिती छान गप्पांमधून जाणून घेऊया. नमस्कार साधनाताई.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: तुमचा एक आगळा वेगळा उद्योग आहे तो म्हणजे मिनिएचर गार्डन बनवणं. शिवाय पेपरपासून बास्केट्स बनवणं, बॉटल्सला वेगवेगळ्या प्रकारे सजवणं, हा उद्योग कसा सुरू झाला हे जाणून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मिनिएचर गार्डन म्हणजे नेमकं काय, काय ही संकल्पना आहे आमच्या मैत्रिणींना सांगा ना.
1: पहिलेपासूनच

0: मला झाडा फुलांची तशी खूप आवड होती, पण इंटरनेटवर स्क्रोल करताना दिसलं की मिनिएचर गार्डन, म्हणजे आपण एखाद्या रस्त्याने जातो आपल्याला गार्डन दिसतं, तिथे गेट असतं, कंपाऊंड असतं, मग आत गेल्यावर पाथवे असतात, झुला असतो, मुलं खेळत असतात किंवा छोटी छोटी झाडं वेगळी लावलेली असतात, तर हे सगळं मिनिएचर फॉर्म मध्ये आपल्याला करता येतं. म्हणजे मी नेहमी म्हणते की इन्स्टेड ऑफ फ्लावर्स गिफ्ट अ होल गार्डन टू समवन,
1: बरोबर,
0: आणि ते पण लाईव्ह.
1: हो,
0: हा बेसिकली कन्सेप्ट आहे कॅलिफोर्नियाचा. इंडियात आपल्याला दिसत नाही सहसा, पण आता माझ्याबरोबर बरेच जण नागपुरात पण करता आहेत. पण सुरुवातीला मी जे घरी असं बघून, नेटवर बघून जे सुरुवातीला हळू घरात सजवायला लागले, माझ्याकडे येणाऱ्या लोकांना, आजूबाजूच्यांना, मैत्रिणींना ते खूप आवडायला लागलं. मग साधना, हे तू करून आम्हाला पण दे, खूप छान दिसतंय, असं करता करता मी समोर गेले.
1: बरं,
0: आणि पूर्ण गार्डन म्हणजे तुम्हाला छोट्याशा ट्रे मध्ये, म्हणजे अगदी एक फुटाच्या, एक वीत भर म्हणा, त्या ट्रे मध्ये तुम्हाला पाथवे दिसतो, बेंच दिसतो, कंपाऊंड दिसतं, छोटस झाड, त्याच्या खाली बेंच, त्याच्या खाली तुम्ही बसला, छोट्याशा चपला, डॉगी बसलाय बाजूला, किंवा गिटार आहे बाजूला, किंवा तुम्ही बगीचात बसून पुस्तक वाचताय, हे सगळं आपल्याला छोट्या म्हणजे एक वीतीच्या बरोबरच्या ट्रे मध्ये किंवा छोट्याशा पॉट मध्ये आपल्याला करता येत.
1: हो, अवघड असेल हे करणं. पण
0: आता जी गोष्ट आवडते ती आपण अवघड नाही म्हणू शकत, पण पेशन्स नक्कीच हवेत.
1: कारण मोठ्या रूपाचं छोट्याशा रूपामध्ये ते तुम्हाला करून दाखवायचं आहे. आणि साधारणतः मला असं वाटतं याला फेअरी गार्डन किंवा ट्रे गार्डन असंही म्हणतात ना.
0: नक्कीच, हा, फेअरी गार्डन आणि ट्रे गार्डन मध्ये थोडासा फरक आहे. फेअरी गार्डन मध्ये तिथे ती राहते फेअरी, म्हणजे कपडे वाळतायत, भाजी तोडून ठेवली आहे, हे आपल्याला असं ती राहते तिथे असं लाईव्ह दिसतं, त्याला ते आपण फेअरी गार्डन म्हणतो. आणि ट्रे गार्डन म्हणजे जस्ट गार्डन आहे, तिथे कपडे वगैरे वाळत नाही आहेत, पाथवी आहे, झुला आहे, असं, ह्या भाजी तोडून ठेवलेली नाही, चहाचा कप ठेवलेला आहे, म्हणजे ती फेरी बसली आहे बा, ती चहा पिऊन उठली आहे, हे आपण एक समजू शकतो की त्याला फेरी गार्डन. हा थोडासा फरक आहे.
1: आणि तुम्ही जेव्हा हे मिनिएचर गार्डन बनवत असाल तर तुमच्या डोक्यात ज्या कल्पना आहेत त्या प्रत्यक्षात उतरत असतील.
0: हो, आणि मी तर म्हणते की याला आपण स्ट्रेस बस्टर म्हणते मी, म्हणजे आपण जे काही काम करतो घरात, थोडासा काय आपल्या प्रॉब्लेम्स असतात सगळ्यांच्या, त्याच्यातनं आपण हा स्ट्रेस बस्टर म्हणतो की मला ऑफिस, आता मी थकले आहे, मी घरी येऊन जर माझं थोडंसं गार्डनचं काम केलं तर माझा स्ट्रेस कमी होतो, मी एकदम फ्रेश होऊन जाते. त्यामुळे कल्पकता तुमच्या डोक्याला चालना मिळते, हाताला चालना मिळते, आणि एक सुंदर कलाकृती तयार होते.
1: नोकरी करता शिवाय आता व्यवसायही करायचं ठरवलं होतं, तर थोडीशी धावपळ नाही झाली सुरुवातीला?
0: नाही, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे स्ट्रेस बस्टरच आहे, धावपळ नाही. ज्याच्यात आवड आहे ना, जे करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला वेळही मिळतो, आणि धावपळ म्हणण्यापेक्षा आनंद मिळतो. आणि माझ्यासमोर असं खूप मोठं बजेट नव्हतं, टार्गेट नव्हतं की एवढं ह्याच्यात आपल्याला हे कम्प्लीट करायचंच आहे. म्हणजे एक हॉबी, एक छंद म्हणून मी जो सुरुवात केली, त्यामुळे पहिले मला असं नव्हतं ना की 10 गार्डन्स मला आज सप्लायच करायचे आहे बा, त्यामुळे मला बर्डन, मला ऑफिसला, माझ्या हॉस्पिटलला जायचं आहे तर मला बर्डन आहे बा, मी कसे 10 गार्डन सप्लाय करू, हा माझ्यासमोर प्रश्न नव्हता. मी माझ्या इच्छेप्रमाणे, माझ्या सवयीप्रमाणे हळूहळू जे समोर गेले आणि लोकांना आवडलं, लोकांनी पाठिंबा दिला, म्हणूनच मी समोर गेले.
1: हो, मग पहिलं मिनिएचर गार्डन कसं बनवलं तो पहिला अनुभव ऐकायचा आम्हाला.
0: अगदी छान. खरं सांगायचं ना तर मिनिएचर गार्डनचे जे प्रॉप्स म्हणतो आपण, म्हणजे त्याच्यात ठेवायचा बेंच, त्याच्यात ठेवायचा छोटासा डॉगी, छोट्याशा चपला, किंवा पाईपलाईन, किंवा कंपाऊंड वॉल, किंवा झाडं, इव्हन तिकडला प्रदेश, तिकडलं वातावरण खूप थंड आणि छान आहे, त्यामुळे ते करायला त्यांना तिकडे, म्हणजे मला सोपं वाटलं. आपल्याकडे त्या झाडांची निवड करताना मला पहिले झाडं घ्यायलाच खूप त्रासदायक झालं, पानांची निवड करायला मला थोडंसं शोधावं लागलं की छोट्या छोट्या पानांची झाडं मला कुठली मिळतील, ती आपल्या वेदरमध्ये टिकतील का, कोणा वेदरला ऊन लागतं, कोणत्या झाडांना ऊन अजिबात लागत नाही. मग हे सगळं करताना मी पहिले सुरुवात केली की आपली जी लॉनची लादी असते, ती लादी आहे छोट्याशा मडक्याच्या भांड्यात म्हणा, किंवा तो दिवा असतो नवरात्रीला मोठा,
1: हो,
0: ज्याच्यात भरपूर तेल घालून दिवा 9 दिवस जळता येतो, त्या दिव्यात अक्षरशः मी पहिलं लॉनची लादी घालून ठेवली.
1: बरं,
0: आणि ती कर्मधर्म संयोगाने ती इतकी छान डेव्हलप झाली, आणि मग मी त्याला असं एक, त्याच्यामध्ये एक छोटस छिद्र करून एक छोटस झाड त्याच्यात खोचलो, ते पण झाड छान डेव्हलप झालं. आणि मग मी जसं म्हटलं, मी एका हॉस्पिटलला काम करते, माझ्या तिथे बरंच कचरा म्हणा किंवा कॉरिगेटेड बॉक्सेस येतात, तर त्या नेटवर बघून मी एक छोट्याशा छान चेअर तयार केल्या, दोन

0: आणि त्या झाडाच्या खाली दोन चेअर ठेवल्या.
1: बरं,
0: तर ते लुक इतकं सुंदर होतं, तो फोटो माझ्याजवळ अजूनही आहे. ते गार्डन तर नाही, ते सोल्ड आउट झालं. कधीच कोणाजवळ असेल, ऐकत असतील तर प्लीज मला रिप्लाय करा, फोटो पाठवा. तर ते गार्डन मी असं समोर ठेवलं होतं सगळे घरातले, किती सुंदर दिसतंय, लॉन किती छान झालाय. म्हणजे आपण लॉनवरनं सकाळी चालतो, पण त्या लॉनवरनं सकाळी हात फिरवायला आपल्याला मिळतोय, की तुम्ही ती डिश जी आहे छोटीशी घराच्या कोपऱ्यात, टेबलवर, कुठेही ठेवू शकत होता. ते मी समोर ठेवलं आणि माझ्या मिस्टरांचे मित्र आले घरी, की वहिनी तुम्ही हे किती सुंदर केलंय. त्याला तो कुठेतरी चालला होता, म्हणे मला इथून बुके घ्यायचंय, तर तुम्ही हे मला देऊ शकाल का.
1: बरं,
0: की मला माझे खूप क्लोज मित्र आहे आणि तो परदेशात राहतो आणि खूप वर्षांनी आलाय, तर त्याला हे मला देता येईल का. म्हंटल बिलकुल देता येईल. तर म्हणे तुम्ही केवढ्याला द्याल. म्हंटल तुमचं बुकेचं बजेट सांगा, मी आता हे पहिल्यांदा केलंय, मला याची प्राइस अशी काही सांगता येणार नाही, कारण मी खूप उद्योग म्हणून असं काही सुरू केलेलं नाहीये. तर म्हणा मला 500 रुपयाचं बुके घ्यायचंय, हे लाईव्ह आहे तर मी 500 रुपये देऊ शकतो. म्हटलं मोस्ट वेलकम, पहिल्यांदाच येते, लक्ष्मी घरी येते, नाही कशाला म्हणा. 500 रुपयाला तुम्ही पहिला ट्रे विकला.
1: अरे वा. आणि तिथून त्या व्यवसायाची सुरुवात झाली.
0: हो, हॉबी कम व्यवसाय तुम्ही म्हणू शकता. आणि मग मी त्याला सुरुवात केली.
1: बरोबर. आता हा मिनिएचर गार्डन तयार कसा करता, त्याच्या काही स्टेप्स असतील ना, तर त्याबद्दल सांगा ना.
0: पहिले म्हणजे आपल्याला छोटस सुरुवात करायची, ज्यांना त्यांनी छोटस आणि मातीचं भांडं घेतलेलं जास्त चांगलं, कारण माती पाणी पकडून ठेवते. प्लास्टिक आणि सिमेंट आणि सगळे मिळतात, पण ते महागही जातात. तर छोटसं मातीचं भांडं घेतलं. मी याच्यात ना कुठल्याही प्रकारची माती टाकत नाही, त्यामुळे कोकोपीट मिळतं, जे नारळाचं बुरा म्हणा किंवा भुशी म्हणा असं मिळतं. त्या कोकोपीट मध्ये पण बरंच काही थोडंसं टाकायला लागतं, आपलं मॅन्युअर असतं किंवा परलाईट म्हणून मिळतं. तर अशी ती माती तयार होते आणि त्या मातीत मग आपण झाडं जर लावली तर ती वॉटर कपॅसिटी त्यांची चांगली असते, त्या कोकोपीटची ऍब्सॉर्प्शन चांगलं असतं, त्यामुळे ते पाणी रोज टाकणं हा पण एक भाग असतो की लोकांना पाणी टाकायचा पण कंटाळा येतो. तर कोकोपीट मध्ये ही झाडं लावते मी. तर पहिले मातीचा ट्रे हवा तुम्हाला, त्याच्यानंतर कोकोपीट हवा, आणि त्याच्यानंतर आपल्याला जे सूट होतात झाडं, ती झाडं याच्यात लहान पानाची. आणि तुमच्या डोळ्यासमोर एखादं गार्डन हवं की एक तुमच्यासमोर एक त्याचा प्लान आउटलाईन हवी की कसं तुम्हाला ते
1: हवंय, एक्झॅक्ट कसं हवंय,
0: एक्झॅक्ट कसं हवंय.
1: बरं,
0: तर मुख्य गोष्ट मातीचं भांड आणि कोकोपीट.
1: बरं,
0: आणि छोटी झाडं दोन तीन.
1: आणि सजावटीसाठी म्हणा किंवा अशा कोणत्या वस्तू लागतात.
0: हा, सजावटीसाठी मी जर म्हणलं, आपण गार्डन मध्ये गेलो तर आपल्याला झुला दिसतो, पाथवे दिसतो, छोट्या मोठ्या कुंड्या दिसतात, एखादा बेंच दिसतो, तर या गोष्टी तुम्हाला त्याला सजवायला लागतात, म्हणजे ते गार्डनचं लुक येतं.
1: हो, मग ह्या छोट्या खुर्ची म्हणा, टेबल म्हणा, मग हे तुम्ही स्वतः कट करता आणि बनवता.
0: पहिले मी विकत घेतले, पण एक बेंच, सुंदर बेंच, आणि मी ऑनलाईन तुम्ही आजकाल सगळेच बघू शकता, 2500-3000 मिळतो. मी 2500-3000 बेंच जर त्याच्यात टाकला तर ते माझं गार्डन कितीला कोण घेणार.
1: बरोबर.
0: म्हणून मग मी कागदाचे कट करून बनवायला लागले, पण कागद ओला होतो.
1: हो,
0: मग ते बेंच पण खराब होणार. मग त्याच्यासाठी मी टेलिफोनची वायर, जी मी म्हटलं ना कचऱ्यातनं कला, हे पण माझं फार मोठं ध्येय होतं, तर ते टेलिफोनची वायर मी रोल करून त्याच्यात झाडणीच्या काड्या लावून बेंच तयार केले.
1: बरं, म्हणजे कसं एक एक तुम्ही शिकत गेला.
0: शिकत म्हणजे मला सुचवत गेले तेच लोक की बा इतकं महाग तू कसं करशील.
1: हो,
0: मग पण बेंच तर पाहिजे. गार्डन म्हटलं नुसती झाडं लावली तर ते गार्डन नाही झालं.
1: बरोबर.
0: बेंच असला तिथे बसायला, एखादं बाकडं असलं तुटलेलं चालेल, पण बाकडं असलं तर तो तुम्हाला बेंच वाटेल. आर्च असायला पाहिजे मध्ये, की पाथवे म्हणून तुम्ही जाताना आर्च आहे वरती, मग तिथून तुम्ही आत जाणार, तिथून वेल लटकतोय छान. हे सगळं बघायला मग मी ते टेलिफोनची वायर आणि केरसुणीच्या काड्या याच्यातनं मी ते बनवलंय.
1: बरं, मग साधारण किती दिवस लागतो एक मिनिएचर बनवायला.
0: आता तर मला अर्ध्या तासात बनतो.
1: अरे वा. सगळी तयारी होत असेल.
0: हा, तुम्ही जर तयारी करून ठेवली 15-20 म्हणजे तुमचं बेंच, अर्थात बेंच अर्ध्या तासात नाही बनत, तो आता माझा तोही बनतो अर्ध्या तासात. पण हे सगळं शिकायला थोडासा तर वेळ लागतोच, आणि मी जवळपास बरेच दिवसापासून करते तर माझा हात बसून गेला आता.
1: बरोबर. तर आतापर्यंत असे किती मिनिएचर गार्डन बनवलेत.
0: बापरे, मोठा प्रश्न.
1: मोजले नाही कधी.
0: मोजले नाही कधी.
1: किती आकर्षक दिसतात ना ते.
0: हा, आणि लाईव्ह देताय तुम्ही कोणाला, आणि बुके देता तुम्ही फुलांचा, तो काय एक दिवस दोन दिवस पाण्यात टाकून 4 दिवस, पण हे पाणी

0: टाकलं तुम्ही साधं तर 4 वर्षही राहू शकता.
1: बरोबर. पहिला सेल तर तुमचा तो झाला, तो तुम्ही छान किस्सा सांगितला. पुढे मग आता जेव्हा हे तुम्ही तयार करत होता, लोकांपर्यंत ही कला पोहोचवणं गरजेचं होतं, मार्केटमध्ये तुम्हाला ते आणणंही गरजेचं होतं, कसं मग पुढे तुम्ही ते सगळ्या गोष्टी साधल्या?
0: सध्या सगळ्यात सोपा मार्ग आहे इंस्टाग्राम आणि फेसबुक.
1: हो,
0: पण तरी ते ऑनलाईन माझ्या जनरेशनला तितकं सोपं नाही वाटत, कारण ते रोज रील बनवा आणि मग ते पोस्ट करा. आजकाल जेनझीतला हे खूप सोपं आहे आणि त्याला डिमांडही खूप आहे, चांगलं माध्यम आहे. पण मी एक्झिबिशन्स लावायला सुरुवात केली.
1: बरं,
0: एक्झिबिशन मध्ये लोक प्रत्यक्ष पाहतात, त्यामुळे त्याला जास्त रिस्पॉन्स मिळतो. तुम्ही फोटो रील्स बघणार पण तुम्ही त्याला फील नाही करू शकत, हात लावून नाही बघू शकत. एक्झिबिशनला आलेले लोक, अगं बाई हे लाईव्ह आहेत का, तुम्ही किती सुंदर केलंय, मग हे कसं केलं, मग याला रोज पाणी टाकायचं का? म्हटलं लाईव्ह झाड आहेत तर पाणी तर रोज टाकावं. एक्झिबिशन्समध्ये मला बराच छान रिस्पॉन्स म्हणजे मी एकही पॉट एखाद दुसरा पॉट घरी नेला.
1: अरे वा.
0: पण सगळे डॉक्टर्स लोक, मी डॉक्टर्स मध्येच राहते हॉस्पिटलला अटॅच असल्यामुळे, त्यांना खूप आवडलं. कधीही कोणी माझ्याशी बार्गेनिंग केलं नाही की हे एवढं महाग का, मग याची किंमत कमी करा. नाही, केवढ्याला एवढा चला द्या.
1: कारण साहित्य पण आहे, त्याला मेहनत आहे तुमची,
0: कन्सेप्ट आहे.
1: हो,
0: तुम्हाला नर्सरीत 50 रुपयाचं झाड साधारण सहज मिळून जाईल.
1: हो,
0: पण ते 50 रुपयाचं झाड तुम्ही वर्षभर जर डेव्हलप करता, त्याला प्रून करता, प्रुनिंग करता, डेव्हलप करता, त्याला शेप देता, आणि माझं त्याच्या मागचं जे एफर्ट आहे, रिसर्च आहे एवढ्या वर्ष, कुठलं झाड मरतं, कुठलं पाणी कमी लागतं, या सगळ्या गोष्टीचे माझे पैसे आहेत, मेहनतीचे पैसे आहेत.
1: बरोबर. थोडंसं झाडांविषयी जाणून घ्यायचं आहे ना, की कुठल्या प्रकारची झाडं यामध्ये वापरली जातात?
0: आपल्या नागपुरात जी मिळतात, म्हणजे मी नागपूरला आहे तर नागपुरात जी नर्सरीज झाडं मिळतात, त्याच्यात लहान पानं ज्याची आहेत,
1: बरं,
0: बारीक बारीक पानं ज्याची आहेत, तीच झाडं लावता येतात. आणि कुफिया म्हणून आहे, त्याला खूप छान आहे, व्हाईट लव्हेंडर मिळतं, ते खूप लहान झाड आहेत. बरीचशी झाडं आहेत छोटी छोटी, इवन ही आपली जी बागड असते पिवळी सगळीकडे लागलेली असते, डुरांटा म्हणतात त्याला, ती झाडं आरामात मिळतात आणि त्याची पानं खूप लहान असतात आणि त्याला काहीच मेंटेनन्स ॲज सच लागत नाही, त्यामुळे ती झाडं बारीक पानं ज्याची आहेत लहान लहान, तीच आपण
1: वापरू शकतो. बरं, आता ही झाडं थोडी पुढे वाढतही असतील, पण आता त्याचं मिनी लुक तर आपल्याला टिकवून ठेवायचं आहे, मग झाडांची छाटणी करणं पण येतं का?
0: प्रश्नच नाही. तुम्हाला प्रुनिंग म्हणजे आपण बोन्साय नाही करत आहे, आपण मुळं नाही कापत आहे, तो एक आणखी डिफरंट पार्ट आहे.
1: हो,
0: मी फक्त वरून प्रुनिंग करते. माझ्याकडे 35 वर्ष 40 वर्षाचे वड आहेत,
1: बरं,
0: ज्याच्या मी रूट्सला हात नाही लावलाय, ते मला थोडंसं खटकतं की मी मुळं कापते.
1: हो,
0: चांगली एक संकल्पना आहे जापनीज लोकांची, पण ते मला नाही जमत की मी कोणाची मुळं छाटते. मी वरून प्रुनिंग करते फक्त,
1: बरं,
0: त्यामुळे वरून वाढू देत नाही त्यांना, ते ऑटोमॅटिक बोन्सायचं रूप येतं. अर्थात वरून छाटणं म्हणजे पण मला जमत नाही, पण त्या झाडाला तो लुक द्यायचा आहे तर मला थोडस मन घट्ट करून कापावी लागतात झाड.
1: हो, म्हणजे तुम्ही इतकं छान वर्णन करून सांगताय ना की डोळ्यापुढे ते मिनिएचर गार्डन आलं. आणि केव्हा एकदाच खरेदी करतो असंही मनामध्ये विचार आलेला आहे.
0: येऊ शकता माझ्या गॅलरीला.
1: खूप छान. बरं, आता पावसाळ्यात उन्हाळ्यात असं काही ऋतूनुसार विशेष काळजी घ्यावी लागते का याची?
0: हो, आता हे छोटासा पॉट आहे त्यामुळे दो दो पावसात ठेवलं तर त्यातली माती सगळी निघून जाईल. आणि मी मगाशी तुम्हाला सांगितलं की त्याच्यात आपण कोकोपीट टाकतो, माती नाही टाकत. मग ती पाणी झालं तर ते कोकोपीट असं थोडस सडल्यासारखं होऊन जातं, मग ते पानं मुळं पण सडतील, मग झाड खराब होईल. उन्हाळा सुरू आहे, अति ऊन आहे, त्यामुळे त्याला थोडस सावलीत घेतलेलं बरं होईल. थोडीशी काळजी जी जनरल, ही खूप मोठी नाहीये पण जनरल अशी खूप मोठी काळजी नाही. हिवाळ्यात आणि तर छानच असतात. इनफॅक्ट या दिवसात सुद्धा काही काही झाडं खूप छान होतात, त्यांना जर रात्रीचं पाणी दिलं आणि सकाळचं ऊन कमी केलं तर छान होतात झाडं.
1: आणि थीमनुसार अनेक ऑर्डर्स तुम्हाला आले असतील.
0: नक्कीच, कोणाची वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे. माझा तर एका क्लायंटनी आजोबांची 90वी होती,
1: बरं,
0: तर त्यांना त्यांच्या मित्रांना द्यायला त्यांनी 50 पॉट्स घेतले माझ्याकडनं. ते माझ्यासाठी डिफिकल्ट होते, कारण नर्सरीतनं तुम्ही 50 कुंड्या उचलाल ना ते सोपं आहे, कारण त्यांच्याकडे नुसतंच कुंड्या आहे, पण मला विथ थीम द्यायची होती आणि ती झाडं डेव्हलप व्हायला जवळपास महिना तरी लागतो, तर महिनाभर मला ती 50 कुंड्या सांभाळायचं,
1: बरं,
0: हे माझ्यासाठी थोडासा टास्क होता. पण खूप छान वाटलं, त्या आजोबांनी मला खूप आशीर्वाद दिले.
1: वा वा वा.
0: आणि त्यांच्या 50 मित्रांना त्यांनी ते सगळ्यांनी आपल्या हातात

0: आणि थरथरत्या हाताने छान छोटस पॉट होत पण ते दिलं.
1: बघा ना, म्हणजे तुमची आवड छंद होता, छोट्याशा कल्पनेतून तो व्यवसाय सुरू झाला, आणि हे करताना नक्कीच तुम्ही मदतीचे हात तर घेतच असाल ना.
0: हो, मदतीच्या हाताशिवाय काहीच होत नाही. पण मी बाहेरून हायर करण्यापेक्षा आपल्या घरी चार बायका काम करतात, मग तुझी मुलगी आहे का घरी, का मी पाठवतेस का तिला, मी आज काम करीन, पैसे हातात देईन, महिनाभर नकोय मला, पण आज काम करे, चार दिवस काम कर, मग तुझ्या डेली बेसिसवर तुला जे पटेल शिकायलाही मिळेल
1: हो,
0: आणि तुझंही काम होईल. आणि मी नागपुरात जे गार्डन क्लब आहे किंवा विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन आहे त्यांच्या ज्या लेडी एंटरप्रिनर विंग आहेत त्यांच्या एक्झिबिशन्स लागतात, त्यांच्यात मी त्यांना सांगितलं ही हे पर्टिक्युलर चार पॉट्स किंवा दहा पॉट्स माझ्या बाईच्या मुलींनीच केलेले आहेत.
1: बरं,
0: तर त्याच्यासाठी तुम्ही जितकं मॅक्झिमम पेमेंट करू शकाल की जेणेकरून मी ते तिला देणार आहे, कारण त्याचा तिचा उत्साह वाढेल आणि ती मोठी होईल की बा चला मला हे करून पैसा मिळतोय.
1: बरोबर,
0: तर मला हे करायला अजून आवड आहे, तयार आहे.
1: म्हणजे आपणही काम करतोय, आपल्यालाही पैसा मिळतो, आपल्या या कामातून इतरांनाही काहीतरी पैसा मिळतोय, रोजगार मिळतोय, ही किती आनंदाची गोष्ट आहे, समाधानाची गोष्ट आहे. आणि सगळं घर संसार नोकरी सांभाळून तुम्ही हा उद्योग करताय, ही पण एक जमेची बाजू झाली. मोठ्या बागेच्या तुलनेमध्ये मिनिएचर गार्डनचे काय फायदे आहेत, तुम्ही काय सांगाल?
0: बागेत फिरायला सगळ्यांना आवडतं, बाग छान वाटते, सगळ्या कॉलनीत बाग हवी, पण तीच बाग जर आपण आपल्या घरी घेऊन आलो, कुठे खिडकीत ठेवू शकलो, टेबलवर ठेवू शकलो, त्याच्यात एक फॅमिली इन्व्हॉल्वमेंट आपण करू शकतो. समजा एखाद्या फॅमिलीन, छोट्याशा फॅमिलीन ठरवलं की आपण मिनिएचर गार्डन करू, तर लहान मूल इन्व्हॉल्वलेलं, आज मातीत तर हात जातच नाही आजकाल कोणाची, ही माती नाहीच आहे, पण एक फॅमिली बॉन्डिंग की चला आपण मिनिएचर गार्डन तयार केलं, जे बाहेर नाही करू शकत आपण. बऱ्याच फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे गार्डन हा प्रकार गेलाय, पण घराघरात छोट्या छोट्या कुंड्या दिसतात आपल्या, पण कुंड्यांच्या ऐवजी आपण जर गार्डनच आपल्या टेबलवर ठेवू शकलो, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लॉनवरनं हात फिरवू शकलो सकाळी उठून, जर आपल्या बाल्कनीत एखादं ट्री, छोटस ट्रे गार्डन असेल तर किती आनंद
1: हो ना. फ्लॅट सिस्टम होत चाललेली आहे, अंगण कमी
0: होत चालले, हो,
1: तर अशा वेळी हा एक खूप छान पर्याय आहे, आणि म्हणूनच तुमच्या या बिझनेसला एवढं डिमांड आहे.
0: हो,
1: कारण लोकांना आवड आहे, लोक निसर्गाच्या जवळ जायला बघतायत, आणि कदाचित तुम्हालाही निसर्गाची आवड आहे. कुठेतरी निसर्गामध्ये होणारा हा कचरा आहे, त्याची विल्हेवाट योग्य रीतीने लावावी, यासाठी तुम्ही अजून जो पुढचा प्रोडक्ट बनवता त्याविषयी आता घ्यायचं आहे, पण इथे थांबूया आणि तुमच्या आवडीचं एखादं गीत ऐकूया ना.
0: नक्कीच.
1: कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: लगेच आगळले.
1: बरं, ऐकूया हे गीत.

0: मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत साधना फडकर यांच्यासोबतचा संवाद. साधनाताई, मिनिएचर गार्डन बद्दल खूप छान सुरुवातीला तुम्ही सांगितलेलं आहे. आणखी एक कला तुमच्यामध्ये आहे, तुम्ही छान न्यूजपेपर बास्केट्स बनवता, विविध वेगवेगळ्या बाटल्या आहे त्याला तुम्ही सुंदर पद्धतीने डेकोरेट करता, थर्मोकोल ज्याच्यावर आता बॅन आलं आहे किंवा ते पर्यावरणाला घातक आहे पण तुम्ही त्याचा वेगळ्या पद्धतीने उपयोग करत आहात, तर हे आता आपण जाणून घेऊया ना. तर पेपर बास्केट्स बनवण्याची कल्पना कशी सुचली, काय त्यामागची स्टोरी आहे?
1: न्यूजपेपर बास्केट्स हा पण सुद्धा एक रशियन बास्केटरी खूप मोठा प्रोजेक्ट आहे. म्हणजे तुम्ही जर ऑनलाईन बघितली रशियन बास्केट्स तर ती तुम्हाला वाटणारच नाही ती न्यूजपेपरची आहे आणि ती पाण्यात बुडवता पण येते.
0: बरं,
1: पण त्यांच्याकडे जे खूप सारे ते केमिकल्स वापरतात ते मला नव्हते वापरायचे. आणि सिनियर सिटीजन त्यांच्याकडे मिनिएचर गार्डन आणि न्यूजपेपर बास्केट्समध्ये बिझी आहे. यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, यांनी काय म्हटलं, त्यांनी काय म्हटलं, याच्यात न गुंतता ते सगळे लोक मिनिएचर गार्डन आणि बास्केटरीमध्ये, तुम्ही बघाल कोणी यंग मुलगी नाही, सगळे म्हातारे लोक आहे. त्यांनी अल्झायमर सारखे रोग नाही होणार, तुमचे ब्रेन इतके ऍक्टिव्हेट राहतो त्या कामात त्यामुळे तुम्हाला काही त्रासच, म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये काम करताना माझा पण बॉस मला नेहमी म्हणायचा की साधना तुला अल्झायमर कधीच होणार नाही कारण तू सतत बिझी आहेस.
0: हो,
1: तर त्या न्यूजपेपरच्या बास्केट्स पण मी त्या रशियन बास्केटरी प्रोजेक्टवर बघितल्या आणि इन्स्पायर होऊन एक दोन ट्राय करून बघितल्या. पहिले तर माझे 10 न्यूजपेपर वाया गेले कारण त्या मला ट्यूब्सच बनवत येत नव्हत्या, कारण ट्यूब्स बनवणं पण एक थोडासा टास्क आहे.
0: बरं,
1: आणि एक दोन 10 तुमच्या बनतील पण त्या इव्हन बनायला पाहिजे. त्या इव्हन बनल्यावरच तुम्ही त्याची बास्केट विणायची आहे.
0: बरं,
1: ती बास्केट विणल्यावर त्याला रंग द्यायचा, आधी रंग द्यायचा ट्यूब्सला की नंतर रंग द्यायचा ते बघता येईल. तर ती पहिले ट्यूब्स बनवायच्या आणि मग ते मला बघून आवडलं पण मग त्याला शेप कसा द्यायचा हे कळत नव्हतं. पण मग डाय ते लोक जे बनवत होते, मग आपल्या घरी जो डबा आहे, जे भांड आहे, जी घागर आहे त्याच्यावर विणून मी ते सुरुवात केली.
0: आणि मग याला काय अजून साहित्य लागलं?
1: काहीच साहित्य नाही, फक्त न्यूजपेपर आणि ग्लू.
0: बरं,
1: आजही माझ्याकडे 15 वर्षाची तयार केलेली न्यूजपेपरची बास्केट आहे, तुम्ही बघू शकता.
0: बरं,
1: त्याच्यात मी 10 वर्ष जवळपास हॉस्पिटलमध्ये माझा टिफिन आणि पाण्याची बाटली, एखादं फळ, नॅपकिन हे कॅरी केलेलं आहे.
0: कशा पद्धतीने याची मागणी यायला लागली साधनात या गोष्टीची?
1: पहिले तर लोकांना खरंच वाटलं नाही की हा फक्त न्यूजपेपरच्या बास्केट आहेत, म्हणजे त्याच्या आतमध्ये काहीतरी तार असेल किंवा काडी असेल, मग ती अशी कशी राहते. थोडस लोकांचं एक टेंडन्सी आहे की ही तर न्यूजपेपरची बास्केट आहे, मग एवढी महाग का? पण त्याच्या मागचं माझं जे मेहनत आहे, रिसर्च आहे, एवढा पेशन्स आहे, त्याचे पैसे मी घेते. पण मग मी ते समागाशी म्हटल्याप्रमाणे एक्झिबिशन्स मध्ये लावले तर त्या पण लोकांनी उचलल्या. पण याच्यासाठी ना टिपिकल एक आवड किंवा त्या कलेला जाणणारी व्यक्ती पाहिजे. मग न्यूजपेपरची तर बास्केट आहे, मग ही 100 रुपयाला कशाला विकताय तुम्ही? साधा न्यूजपेपर तर, अरे पण तो न्यूजपेपर मी कन्व्हर्ट केलाय त्या बास्केट.
0: बरोबर,
1: त्याची पोच असणारे लोक ते बरोबर घेतात.
0: आणि हस्तकला आहे ती, हस्तकलेची किंमत असतेच ना,
1: हँडमेड गोष्ट तुम्हाला महागच मिळणार.
0: बरोबर, मग वेगवेगळ्या आकाराचे बास्केट बनवले का?
1: खूप खूप, ट्रे पासून तर पर्स पर्यंत, किंवा इवन तुम्हाला फ्लावर बुके द्यायचा आहे ते इन्स्टेड ऑफ दॅट तुम्ही त्या बास्केटमध्ये ठेवून फळं देऊ शकता.
0: हो,
1: म्हणजे परडी जी म्हणतो आपण तशी ती. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इवन कॅन्डल स्टँड आहेत, न्यूजपेपरचा स्टँड आहे.
0: हो,
1: मोठ्या मोठ्या, म्हणजे तुम्ही खराब कागद किंवा खराब पेपर घरातले त्याच्यात टाकू शकता असं डस्टबिन म्हणतो आपण ज्याला.
0: हो,
1: ती पण, पण सुखी, याला फक्त पाणी नको लागायला, म्हणजे पाण्यात बुडायला नको.
0: हो हो,
1: अशा खूप प्रकारच्या केलेल्या आहेत त्या. पण माझ्याजवळ 23 ते 24 प्रकारच्या बास्केटचे प्रकार आहेत.
0: अरे वा, आणि कचऱ्यातून कला हा तुमचा आवडीचाच प्रकार आहे ना? कचरा घराच्या बाहेर असा जायलाच नको, कसा आपण चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग करून घेऊ शकू हा तुमचा उद्देश होता. वेगवेगळ्या आकाराच्या बॉटल्स असतात, त्यालाही तुम्ही छान पद्धतीने डेकोरेट केलं, त्याबद्दलही जाणून घ्यायचंय.
1: मी ना 3 R वर काम करते, रिड्यूस, रिसायकल आणि रियूज.
0: हा,
1: एक तर रिड्यूस करायचंय तुम्हाला कचरा, रिड्यूस झाला

0: की तो रिसायकल करता येतो आणि रिसायकल केला का तो रियूज होतो. तर खरं सांगायचं तर घरातलं तुम्ही काहीही फेकलं नाही तरी चालतं. म्हणजे मी अंड्याच्या टर्फलापासून आपण कामी आणू शकतो.
1: हो,
0: तर मी वाईन बॉटल्स किंवा आपली केचपच्या वगैरे बॉटल्स येतात ना, त्या आपण तुम्ही ऑर्डर करू शकता. म्हणजे त्याच्यावर डेकोपाज नावाचा एक पेपर येतो, आजकाल सगळ्या मुलींना माहिती असावं. डेकोपाज नावाचा पेपर येतो, तो त्याच्यावर आपण लावू शकतो.
1: बरं,
0: पण ते लावता लावता मी परत नेटवर बघितलं तर फेरी बॉटल्स गार्डनचाच मी त्या बॉटल्सवर युज केला. म्हणजे फेरीचे डोअर्स म्हणा, त्याच्यात चार खिडक्या, मग त्या खिडक्यांवर वेल चढलेला, त्या वेलावर छोटीशी बगबी, छोटस फुलपाखरू, हे सगळ्या कल्पना मग माझ्या डोक्यात येतात आणि अजूनही येतात. आणि मी रोज वेळ मिळाला की अजूनही त्या बॉटल्स करते.
1: बरं,
0: एखादी मैत्रीण परदेशात ना आली, आजकाल सगळ्यांच्या घरी सगळी सुबत्ता आहे.
1: बरोबर,
0: प्रत्येकाचा चॉईस असतो, कपडे नको, कोणाला दागदागिने भरपूर असतात आणि थोडासा पर्सनल इश्यू आहे. इन्स्टेड ऑफ दॅट मी जर एखादी तिला बॉटल दिली तर ती आनंदाने घेते.
1: बरोबर,
0: म्हणजे एखाद्या लग्नात जर मी म्हटलं ना, आजकाल लिहितात ना काही, तुमचा आशीर्वादच हवा, पाकिट नको, फुलं नका आणू, काही नका आणू. पण मी माझ्या हातचं ट्रे गार्डन नेलं, एखादी बॉटल नेली किंवा एखाद्याच्या घरचा वास्तू आहे त्या बॉटलला जर मी घराचा आकार दिला तर तो वास्तूला माझ्याकडनं नक्की ऍक्सेप्ट करणार की
1: हे
0: तू बनवलंय साधना म्हणून मला दे, बाहेरून विकत नाही आणलेलं आहे.
1: मग याला काय साहित्य लागतं हे जे तुम्ही?
0: बॉटल्सला तर विशेष काही साहित्य म्हणजे तुम्ही मॉड्युलर क्ले म्हणून येतो त्याचं करू शकता, पण तोही खर्चिक भाग झाला. घरात येणारा खरडा तुम्ही त्याला छान आकार देऊ शकता खिडक्या दरवाजांचे, आणि त्याच्यावर तुम्ही साधा ग्लू लावला तर तो छान टिकतो. म्हणजे फक्त पाण्यात नाही बुडली पाहिजे परत, पण क्ले जर असला तो लावला तर मग ती बॉटल एकदम छान दगडासारखी बनते आणि वर्षानुवर्ष टिकू शकते.
1: आणि आपण आपले आवडीचे रंग त्यात भरायचे,
0: रंग भरायचे, खिडक्या आतमध्ये लाईट टाकता येतो. ती पण एक थीम होते, फेरीचे गार्डन घर. त्या पण बॉटल्स माझ्या खूप सोल्ड आउट होतात, छान रिस्पॉन्स मिळतो.
1: म्हणजे तुमची ही आवड छंदात रुपांतर झाली आणि आता उद्योगामध्ये, तर कसं वाटतं, काय समाधान मिळालंय तुम्हाला यातून?
0: पैसा जरी खूप नसेल मिळाला तरी खूप समाधान वाटतं की लोक मला अप्रिशिएट करताय. पैसा मिळतोच मेहनतीला ज्यांना माहिती आहे, जे ओळखतात मला, किंवा ज्यांचा म्हणजे तुम्ही घेतली, तुम्ही आणखी दोघांना सांगितलं की बा मला यांनी दिली बर, तर त्या माझ्याकडे येणार आणि मला तुम्ही नाव सांगितलं बा माझ्याकडे आणि असं असं. तो आनंद पैशात मिळण्यासारखा नाही आहे, खूप मोठा आहे.
1: तर मग आमच्या मैत्रिणींना काय सांगाल की त्यांच्याही मनामध्ये कदाचित एखादा उद्योग सुरू करण्याची इच्छा असेल, तर अशा मैत्रिणींना तुम्ही काय सांगाल?
0: मी बोलल्याप्रमाणे पेशन्स खूप जरुरी आहेत. कारण मला सगळेजण म्हणतात की साधना तुझा उद्योग तर आहे पण तुझी पॅशन आहे. पण मला असं वाटतं की गृहिणींनी करायला हरकत नाही. त्याच्याबरोबर प्रत्येक लहान मुलाच्या किंवा मुलींच्या कॉलेज गोईंग मनात एक बिंबवावं की बा प्रत्येक गोष्ट कोणाला गिफ्ट द्यायची आहे तर बाहेर जाऊन ती विकत आणण्यापेक्षा स्वतः तयार करून द्या.
1: बरोबर,
0: त्याच्यात तुमचा पर्सनल टच राहील आणि मनी मॅनेजमेंट मुलांना कळेल. किंवा प्रत्येक गोष्ट बाहेर जाऊन विकत घेण्यापेक्षा घरातल्या वस्तूंनी, म्हणजे न्यूजपेपर बास्केट पण घरची बनू शकते. तुमच्याकडे काही जे पॅकेजिंग फ्रीज आलं, टीव्ही आला, त्याच्याबरोबर जो थर्मोकोल येतो त्याची आपण छान विविध प्लांटनर बनवू शकतो अगदी 2, 3, 5, 10 रुपयापर्यंत. त्याला काही खूप खर्च लागत नाही. आणि ते जर तुम्ही कोणाला गिफ्ट केले, किंवा तुमच्याकडे सॉसची बाटली आहे ती रिकामी झाली, त्याच्यावर जर तुम्ही थोडेसे कागदाचे दरवाजे खिडक्या करून लावले, ती जर कोणाला गिफ्ट दिली तर ती नक्कीच कोणाच्या लक्षात राहील.
1: थर्मोकोल विषयी तुम्ही आता बोलला, त्यावर थोडा प्रकाश टाका ना.
0: हो, थर्मोकोलचे पण म्हणजे आपण हा घातक आहे खूप, तो कुठेच कुजत नाही, सडत नाही, काहीच नाही. आणि प्राण्यांच्या पोटात गेला, गाई वासरांच्या, ते तर प्रचंड
1: हानिकारक
0: आहे. त्या थर्मोकोलचे मी प्लांटनर्स करते, त्याला पण दरवाजा खिडकीचा असा आकार देऊन समोर छान घर देऊन, ते पण माझ्याजवळ आहेत आणि छान घरा बाजूने अशी वेल लोंबतायत, खिडकी दरवाजा लावला त्याला,
1: बरं,
0: तर ते पण एक छान लुक येतं. तर त्या मी थर्मोकोल, हे पण मला असं मनातच सुचलं, हे कुठे नेटवर नाही आहे पण मला असं वाटलं की याचं पण आपण काही करू शकतो, म्हणून मी ते करत गेले. पण आणि ते अगदी 100, 150, 200, 300 रुपयाला मी विकते, कारण त्याच्यात माझं काही खूप असं इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. मी म्हटल्याप्रमाणे 3 R वर मुलांनी जर काम केलं आणि आई वडिलांनी त्यांना सपोर्ट केला तर क्रिएटिव्हिटी पण होते, मनी मॅनेजमेंट पण होतं आणि एक फॅमिली बॉन्ड तयार होतो की आपण काहीतरी करून लोकांना दिलं गिफ्ट.
1: आणि पर्यावरणाचंही संरक्षण केलं जातं,
0: अगदी
1: कचरा होत नाही,
0: अगदी नक्कीच.
1: त्यामुळे प्रत्येकाने हा विचार केला तर नक्कीच एक छान स्वच्छ भारत देश आपल्याला बघायला मिळेल.

0: आणि साधनाताई, तुम्ही जेव्हा फिरायला जात असाल, आता आपल्या भारत देशात निसर्ग सौंदर्याची उधळण झालेली आहे. ठिकठिकाणचं सौंदर्य आपण वेगवेगळ्या पद्धतीने बघतो, आणि जेव्हा तुम्ही असं सीन सिनरी बघत असाल, तसं प्रत्यक्षात तुम्ही ते मिनिएचर गार्डन मध्ये उतरवत असाल.
1: नक्कीच आवडतं कुठलं काही बघितलं,
0: त्यामुळे तसं थीम देऊन छान पद्धतीने ते तयार होत असेल. तर असा एक आगळावेगळा उद्योग आम्हाला कळलेला आहे, आणि तुमची ही उद्योग भरारी पण आम्हाला ऐकायला मिळाली. पुढच्याही वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत.
1: तुम्ही मला इथे बोलवलं, मला खूप आनंद झाला आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला.
0: तर कार्यक्रमात जाता जाता तुमच्या आवडीचं एक गीत ऐकूया ना,
1: जब चली थंडी हवा.
0: बरं, ऐकूया हे गीत आणि धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार.
2: जब

मैत्रिणींनो, आताच आपण तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत साधना फडकर यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. मैत्रिणींनो, सृजनशील मनाच्या अंतरंगात दडलेली भावना कागदावर उतरते आणि कथा, कविता, ललित लेखांना आकार देते. यातून मग वाचनाची आवड असलेल्या संवेदनशील मनाला वाचनाचा आनंद मिळतो आणि प्रेरणा सुद्धा मिळते. चला तर आपल्या साहित्यविषय या मालिकेत आज ललितलेखाचा आनंद आपण घेणार आहोत आणि ललितलेख आपल्यासमोर सादर करीत आहेत डॉ भारती सुदामे. ऐकूया तर.

मयुरारे पानांचे मधु गीत गाऊने थेंबांचे पदिन उपर बांधुने रिमझिमणाऱ्या तालावरती नर्तन करिलयकारा मयुरारे फुलवित येरे पिसारा. कपड्यांना इस्त्री करता करता मी जरा मोठ्यानंच गुणगुणत होते. गुणगुणत कसले, अगदी गद्यातच गाण्याच्या ओळी आठवत होते. तो शेजारी लॅपटॉपवर काहीतरी करत असलेली लेख म्हणाली, अय्या किती सुंदर शब्द आहेत, गाण्याची चालही सुरेख असेल ना. अर्थात, अगं किती म्हणून सांगू, नको नको तू म्हणू नकोस. गीतकाराला पश्चाताप व्हायचा गाणं लिहिण्याचा, बिचारा. पुरे हा, मला माहित आहे गाता नाही येत ते, पण मी म्हणणारच नव्हते, ऐकवणार होते मोबाईलवर. मी जरा नाराजीनेच म्हटलं, आता असू दे, गंमत केली ग, ऐकव ना, किती छान शब्द आहे, ऐकव ना प्लीज. आणि नुपूर म्हणजे काय, पैंजण ना, कल्पना पण किती छान आहे ना. थेंबांचे, पाण्याच्या थेंबांचे पैंजण बांधायचे, वा, ऐकव ना प्लीज. मग माझा नाईलाज झाला आणि मी गाणं लावलं, अंबरातल्या निळ्या घनांची शपथ तुला मयुरा रे. लेख तल्लीन होऊन गाणं ऐकत होती.

आणि माझ्या मनापुढे पिसारा फुलून थुईथुई नाचणारा मोर येत होता. लहानपणापासून नाचणाऱ्या मोराचं मला आकर्षण होत. मला वाटत तसं ते सगळ्यांनाच असावं. दिल्ली, आग्रा, राजस्थान इथं खूप मोर असतात. आपल्याकडे कोंबड्या असतात तसे. रणथंबोरच्या अभयारण्यातही खूप मोर असतात म्हणे. कधीतरी जाऊ तिथं असं मनाशी ठरवलं. त्याला कितीतरी वर्ष उलटून गेले. मेघ आणि मोर यांचं काहीतरी नातं आहे हे मनावर लहानपणापासून बिंबलेलं आहे. अगदी आंब्याच्या वनात नचरे मोरा या बालनृत्यापासून. मी प्राथमिक शाळेत शिकत होते तेव्हा माझ्या मामांकडे मोर होता, घरी पाळलेला. घराच्या बाल्कनीला पिंजऱ्यासारखी जाळी बसवली होती आणि ती रस्त्याच्या बाजूला होती. दुमजली बैठं घर होतं. जाता येता लोकांना तो दिसे आणि ते कितीतरी वेळ त्याच्याकडे बघत मुलांना दाखवत उभे असत. मी विचारात हरवले. लेखही गाणं संपताच तिचं काम आटपून लॅपटॉप उचलून येते ग म्हणत निघून गेले. तरीही मी आपल्याच तंद्रीत. अचानक पावसाचे थेंब टपाटपा पडू लागले आणि जाणवलं कितीतरी दिवसांची पृथ्वीची प्रतीक्षा संपली आणि आता ती जलधारांच्या वर्षावनं चिंब होणार. तिचाच गंध लिहालेला वारा साऱ्या सृष्टीत असा काही भिरभिरणार आहे की आपण त्या गंधानं धुंद आहोत की जलधारांनी चिंब आहोत हे स्वतः तिलाही उमजणार नाही. वातावरण असं काही मोहमयी झालं की आपोआपच गीताच्या ओळी ओठ्यावर येतात. मन पुन्हा गुणगुणायला लागलं पानांचे मधुगीत गाऊन. किती सुरेख कल्पना. मयुराच्या पायात थेंबांचे नुपूर बांधायचे आणि त्याला म्हणायचे पावसाच्या रिमझिम नादाच्या लयीवर तू नृत्य कर. मयूर हे नृत्य करू शकतो कारण त्याच्या मनातली ओढ त्याला स्वस्थ बसू देत नाही. मयुराच्या मनाला असते काही ओढ की त्याचा तो नैसर्गिक आवेग आहे. पण तसं बघितलं तर प्रत्येक आवेग हा नैसर्गिकच असतो ना. मनाला वाटणारी प्रत्येक ओढ ही नैसर्गिकच नाही का. मानवी मन जरा जास्तच निसर्गाकडे धावणार आहे. त्याच्या मनाची ओढ जिथं तिथं जाणवते आणि लक्षात येते. ही ओढ नसेल तर कुठलीच कला निर्माण होणार नाही. व्यक्त होण्याची ओढ त्याच्या हातून कलेची नवनवीन दालनं उघडी करत असते. कधी ती चित्रकला असते, कधी नृत्यकला, कधी शिल्पकला, कधी गाणं तर कधी लिहिणं. अगदी सर्वदूर फुललेली सुंदर फुलं दिसली तरी मानवी मन त्यांच्याकडे ओढलं जातं. गंध आणि रूप दिसताच शब्द जन्म घेतात. मन पटकन म्हणतं सुमनांनो वा माझ्या संगे सुंदर झेले मधुगंधाचे बकुल होऊन फुलेन मीही लेऊन लेडे ऋतुराजाचे. ऋतुराजाचं वसंताचं लेणं केवढं अद्भुत आहे याची जाणीव फुलांचे बहरलेले ताटवे बघितले की येते. हा सौंदर्याचा खजिना कोणी बरं लुटवला असेल. जिथवर नजर ठरेल तिथवर फुलेल्याचे बहरलेले पसरलेले ताटवे. जणू काही कोणीतरी रेखाटलेलं सुरेख चित्र. या सगळ्या रंगांची उधळण करायला आणले कुठून आणि कोणी हे रंग. आकाशाचा निळसर, काळसर, लाल, गुलाबी, केशरी आणि सकाळ संध्याकाळचा सोनेरी. त्यातून रात्री तारकांनी झळाळून उठलेला आकाश. आ त्यासाठी तर शब्दच नाहीत. जरा पाऊस पडला की जिकडं बघावं तिकडं हिरवळ पसरलेली. धरतीच्या हिरव्या रंगाच्या इतक्या विविध छटा आल्या तरी कुठून. आश्चर्यचकित व्हायला होतो आणि प्रश्न पडतो कोणाच्या कल्पनेतून प्रसवली असेल ही सुंदर सृष्टीची कल्पना. मन पुन्हा शब्द सुरांच्या जगात हरवतं. हरी भरी वसुंधरा नीला नीला ये गगन उसपे बादलों की पालकी उड़ा रही है पवन. दिशाएं देखो रंग भरी चमक रही उमंग भरी ये किसने फूल फूल पे किया सिंगार है ये कौन चित्रकार है.

ए बघितलं, ऐकलं की वाटतं आपणही व्हावं चित्रकार आणि म्हणावं रंगांनो या माझ्या संगे या कुलवाया स्वप्न धरेचे तुम्हा परी रंगून मीही होईन तुलिका रविवर्म्याची. खरंच होता येतं का आपल्याला जे व्हावंसं वाटतं ते क्षणात एक तर क्षणात दुसरं? हो होताच येत असेल, प्रत्यक्ष नसेल कदाचित, पण कल्पनेत तर नक्कीच. कारण आपल्या मनाला निसर्गानं ती शक्ती दिलीच आहे कल्पनेची, कल्पनेत रमण्याची आणि कल्पनेत स्वतःचं स्वतंत्र विश्व निर्माण करण्याची. त्या शक्तीच्या साह्यानंच तर केली आहे मानवानं इतकी प्रगती आणि घेतली आहे उत्तुंग भरारी गगनाला गवसणी घालणारी. वैज्ञानिक शोध असोत, मानवी जीवन वाचवण्यासाठी केलेली धडपड असो, सागराचा तळ गाठायचा असो, उंच पर्वतांच्या रांगा पादाक्रांत करायच्या असोत, पृथ्वीच्या पोटात शिरून तिची अज्ञात रहस्य जाणून घ्यायचे असोत, किंवा अंतराळातले ग्रह तारे मोजायचे असोत, सगळं काही शक्य झालंय ते केवळ या महान शक्तीच्याच आधारानं, नाही का? कोणत्याही परिस्थितीत हार न मानता प्रगतीच्या दिशेने झेपावणं आणि ध्येय गाठूनच विसावा घेणं ही देखील याच मनाची क्षमता. नक्की कोण कोणाला प्रेरणा देत? मानव निसर्गाला की निसर्ग मानवाला? त्या दिवशी सहज चार ओळे लिहून गेले, विहगांनो घ्या माझ्या संगे उंच भरारी दिगांतरी, विहगांनो घ्या माझ्या संगे उंच भरारी दिगांतरी, उठुनी मी ही राखे मधुनी धुंडीन क्षितिजे नभांतरी. राखेतून उठणाऱ्या फिनिक्स पक्ष्याची ही शक्ती कोणाची? मानवाच्या त्या तरल कल्पनेची जी मयुराच्या पदी थेंबांचे नुपूर बांधायचा विचार करते. किती सामर्थ्य आहे! मनाच्या शक्तीचं मोजमाप करता येतं का? ज्याच्या मदतीनं सागराचा तळ शोधायचा त्याच्या तळाशी जाता येतं का आपल्याला? गगनाला गवसणी घालणारी मानवी बुद्धी कशी आणि कुठे रमते हे सांगता यायचं नाही. कधी ती म्हणते ताऱ्यांनो वा माझ्या संगे लक्ष दीप घन तिमिरांतरी,

वेन मी ही दिवली होऊन मना मनात उजळीत प्रीती. तर कधी तिला वाटत म्हणाव, शब्दांनो या माझ्या संगे, शब्दांनो या माझ्या संगे अर्थाचा घेऊन चांदवा. होऊन कविता, होऊन कविता गाईन मीही अंतरीचा भावनवा. किती गंमत आहे ना, जी बुद्धी, जी कल्पना, जी भावना आणि जी शक्ती सर्व काही निर्माण करू शकते, तीच त्या सगळ्याचा विध्वंस सुद्धा करू शकते. ज्या बुद्धीच्या बळावर राज्य जिंकली गेली, जगाने सुखी व्हावं म्हणून नवनवीन साधनांची निर्मिती केली गेली, तीच बुद्धी जगाच्या विनाशाचा खल विचारही करू शकते, दुष्ट विचारही करू शकते. का होत असं? सुंदर रंगांनी विनटलेली ही पृथ्वी एका लहानशा बॉम्बच्या स्फोटानं बेचिराख व्हावी अशी कल्पना कशी काय करू शकतो मानव? ही त्याची आई, ही त्याची धरती, त्याची पालन करती, पोषण करती, तिच्यावरच घाला घालण्याचा विचार का करतो तो? मयूर नृत्याच्या सुंदर मोहमयी कल्पनेनं सुरू झालेला माझा हा विचार प्रवास विध्वंसाच्या किनाऱ्यावर येऊन का थांबला? असंच आहे का आयुष्य? सौंदर्यात उत्पन्न होतं आणि विनाशात लय पावतं. लय पावणं म्हणजे खरंच विनाश आहे का? एकच जर कायम राहिलं तर नवीन, त्यापेक्षा चांगलं, त्यापेक्षा प्रगत, त्यापेक्षा सरस, त्याच्या पुढल्या कक्षेतलं, त्यापेक्षा उच्च प्रतीचं कसं निर्माण होईल? शाळेत शिकलेली आणि शिकवलेली सुद्धा एक कविता आठवली. बीज जब मिट्टी में मिल जाता है, उगता है वृक्ष धरती पर. बीज जब मिट्टी में मिल जाता है, उगता है वृक्ष धरती पर. खत्म होती है जब स्याही, उठता है अक्षर पत्र पर. काहीतरी नष्ट होतं तेव्हा काहीतरी निर्माण होतं. कष्ट करून, घाम गाळून आणि रक्ताचं पाणी करून शेत पिकवणारा शेतकरी असो किंवा राब राब राबून कठोर पाषाणातून निर्गुण ईश्वराचं सगुण रूप साकार करणारा शिल्पकार असो, ते स्वतःच ईश्वर स्वरूप असतात. तसही ईश्वराला इथेच तर शोधायचं असतं ना. देव बोलतो बाळ मुखातून, देव डोलतो उंच पिकातून. कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आरत पुकारी. अवती भोवती असून दिसेना, शोधितोस आकाशी. कुठे शोधिशी रामेश्वरन, कुठे शोधिशी काशी. हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी. भगवंत आपल्या हृदयात असतो, प्रत्येकाच्या अंतरंगी असतो, वाऱ्यात असतो, ताऱ्यात असतो, फुलांच्या गंधात असतो, पानांच्या सळसळीत असतो, रंगाच्या रंगी असतो, शब्दांच्या अर्थी रमतो, सुरांच्या स्वरात वसतो आणि प्रीतीच्या भावात दिसतो. मयुराच्या नर्तनात तर असतोच असतो. रात्रीच्या वेळी निळ्या नभाच्या गूढ पोकळीत जेव्हा नक्षत्रांची नक्षी उजळलेली असते, उंच उंच डोंगरात घननीळ त्याच्या कृपेचा वर्षाव करत असतो, हिरव्या राणी डोलणाऱ्या पिकांवर गुंजन करणारे भ्रमर मधुगट भरत असतात, पहाटे पहाटे जाई जुई प्राजक्ताच्या मुग्ध कळ्या उमलत असतात, तेव्हा साऱ्या जीवनाचं स्वप्न झालेलं असतं. मग आपणही म्हणतो, मैंने कहा फूलों से हसो तो वो खिल खिला कर हसती है, और ये कहा जीवन है भाई मेरे भाई हंसने के लिए. मैंने कहा रंगों से रंगो तो वे जग सारा रंग गए, और ये कहा जीवन है
भाई मेरे भाई रंग दे।

किती सुंदर सुरेख आणि सुरेल आहे हे जीवन. निसर्गाची अप्रतिम निर्मिती किमया जादूगरी मोहिनी काय हवं ते म्हणा. मला मात्र वारंवार अगदी सुरुवातीला आठवलेल्या नर्तन करणाऱ्या मयुराचे आभार मानायचे. त्यानंच तर उलगडला हा विशाल भावभावनांचा पट अगदी त्याच्या फुलवलेल्या नृत्यासाठी पसरलेल्या विशाल पिसाऱ्यासारखा. मग मीही म्हटलं, लयकारा ये माझ्या संगे, लयकारा ये माझ्या संगे, घे गिरकी थिरकपदी, नुपुर होऊन झंकृत होईन, घे इन धाव परमपदी, घे इन धाव परमपदी.

मैत्रिणींनो, आताच आपण साहित्य विश्व या मालिकेअंतर्गत डॉक्टर भारती सुदामे यांचं ललित भाषण ऐकलं आणि त्याचा आनंद घेतलात. तेव्हा मैत्रिणींनो, आता मात्र या कार्यक्रमासोबतच आजचं आपलं वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपवायची वेळ झाली आहे आणि वेळ झाली आहे ती तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटणारच आहोत आपल्या पुढल्या कार्यक्रमात नवीन विषयासह. आता मी तुमची मैत्रीण स्वाती तुपकर तुमचा आजच्या पुरता इथेच निरोप घेते आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी
1: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. दुपारचा एक वाजतोय. एनसीआरटी द्वारा प्रायोजित कार्यक्रम आता ऐकूया उमंग.

श्रोतेहो, आपण आहात आकाशवाणी पुणे केंद्रासोबत. दुपारचं 1:30 सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून संक्षिप्त करत आहोत आणि त्यानंतर 1:40 आपण ऐकणार आहात ठाणे जिल्ह्याचं वार्तांकन. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक सुरू। इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय। 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा। महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेता अरुण नलावडे यांचा सन्मान। आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक सुरू आहे। 2047च्या विकसित भारतासाठी सर्वसमावेशक मानवी विकास ही या बैठकीची संकल्पना आहे। देशभरात उद्योजकतेला चालना देणं, कौशल्य विकासात वृद्धी घडवणं आणि रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना हे या बैठकीतले विषय आहेत। यासोबतच उत्तरदायित्व आणि प्रभावाच्या मूल्यमापनाची सुनिश्चिती करून सुशासन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि भागीदारीच्या आधारे सामूहिक अंमलबजावणी आराखडा तयार करण्यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे। या बैठकीच्या निमित्तानं देशभरातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल एकत्र आले आहेत। शेतकऱ्यांचं कल्याण केंद्र सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमापैकी एक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। यासंदर्भात त्यांनी समाजमाध्यमावर एक संदेश मालिका सामायिक केली। शेतकऱ्यांच्या जगण्यात सुलभता आणण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही कसर सोडत नाही। शेतकरी हेच देशाची अन्न सुरक्षा, पोषण आणि समृद्धीचा पाया आहेत असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय। शेतकऱ्यांच्या उत्पादनाचं रक्षण आणि कृषी क्षेत्राला बळकटी देण्याच्या उद्देशानं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पीक विमा योजना

योजना, प्रधानमंत्री कुसुम योजना या माध्यमातून शेतकऱ्यांना दिल्या जात असलेल्या पाठबळाचा उल्लेखही त्यांनी आपल्या संदेशातून केलाय. किसान क्रेडिट कार्ड शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांसाठी लाभदायक ठरत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल सोफिया इथं बल्गेरियाचे प्रधानमंत्री रुमेन रादेव यांची भेट घेतली. यावेळी भारत आणि बल्गेरिया यांच्यातले मजबूत द्विपक्षीय संबंध, दोन्ही देशांमधली धोरणात्मक द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ झाल्यानं निर्माण झालेल्या संधी आणि वाढत्या अस्थिरतेच्या काळात जोखीम कमी करण्यासाठी द्विपक्षीय सहकार्याची गरज या विषयांवर चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, सेमीकंडक्टर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ, संरक्षण, गतिशीलता, पर्यटन आणि सर्जनशील मनोरंजन उद्योग या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक वाढवण्याबाबत चर्चा झाली, असं जयशंकर यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. यानंतर डॉ जयशंकर कुलतारंता टॉक्सच्या 14व्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी आज फिनलंडला भेट देणार आहेत. ही चर्चासत्र बदलतं जग, जागतिक, प्रादेशिक आणि स्थानिक दृष्टिकोन या विषयावर आयोजित केली जाणार आहे. राजस्थानात जैसलमेर जिल्ह्यातल्या रामगड इथं 20 किलोवॅट क्षमतेच्या FM ट्रान्समीटरचं उद्घाटन आज माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं. जयपूरमधील आकाशवाणीच्या आवारात आयोजित या कार्यक्रमाला जयपूरच्या खासदार मंजू शर्मा, प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी धोरणात्मक पायाभूत सुविधांवर भर दिला, सीमावर्ती भागातील दळणवळण व्यवस्था बळकट करण्याबाबतच्या सरकारच्या वचनबद्धतेचाही त्यांनी पुनरुच्चार केला. काँग्रेसच्या नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर, मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. न्यायालयानं या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती पी के मिश्रा आणि न्यायमूर्ती अतुल एस चांदूरकर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाचा उल्लेख केला. हे अत्यंत निकडीचं प्रकरण असून त्यावर लवकर सुनावणी घ्यावी अथवा एका ओळीचा अंतरिम आदेश द्यावा अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली. त्यानंतर न्यायालयानं उद्या या प्रकरणाची सुनावणी निश्चित केली आहे. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस, विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची आज नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी काँग्रेसचे सरचिटणीस, प्रियंका गांधी वड्रा, के सी वेणुगोपाल, जयराम रमेश, भूपेश बघेल तसंच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल याबाबत चर्चा झाली. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार प्रकाश शिक बारकाई यांनी आज सदस्यत्वाचा राजीनामा दिला. प्रकाश यांनी राज्यसभेचे अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. याआधी तृणमूलच्या सुखेंदू शेखर राय आणि सुष्मिता देव यांनी राजीनामा दिला होता. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. बीआयएस मानांकनानुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणांवर शून्य उत्पादन शुल्क आकारलं जाईल. अर्थमंत्रालयानं आज यासंदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचं कच्च्या तेलावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले 2 जवान शहीद झाले. विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईतल्या ऐरवली इथले तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते. उरी सेक्टरमध्ये कमलाकोट इथं गस्तीवर असताना एका कारवाईत या हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. यातच दोन्ही जवानांना वीरमरण आलं. उत्तर प्रदेशात गंगा द्रुतगती महामार्गावर काल झालेल्या एका रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले. मृतांमधले तिघेही एकाच कुटुंबातले सदस्य आहेत. जम्मू काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेऊन हे कुटुंब लखनौला परतत असताना चालकाला डुलकी लागल्यानं त्याचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी दुभाजकावर आदळली. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे असं पोलिसांनी कळवलं आहे.
बिहारमध्ये खगरिया जिल्ह्यात आज सकाळी वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला. पाऊस सुरू असल्यानं हे तिघे एका झाडाखाली आश्रयासाठी बसले होते, त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली.

0: उसळली आणि त्यांचा मृत्यू झाल्याचं खगडियाच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितलं. केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी काल स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा इथं आयोजित आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत भाग घेतला. भारतानं 29 केंद्रीय कामगार कायद्यांचं 4 कामगार संहितांमध्ये एकत्रीकरण केल्याचं करंदलाजे यांनी सांगितलं. कायद्यांचं पालन सुलभ करणं, कामगारांचं कल्याण सुनिश्चित करणं आणि एक आधुनिक आणि पारदर्शक कामगार व्यवस्था निर्माण करणं या उद्देशानं या कामगार संहिता तयार केल्या असल्याचं त्या म्हणाल्या. वेगानं होणाऱ्या जागतिक बदलांच्या काळात सामाजिक न्याय आणि सन्मानजनक रोजगाराला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं केलेल्या सातत्यपूर्ण नेतृत्वाचं कौतुकही त्यांनी केलं. नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल आणि ई श्रम पोर्टलच्या माध्यमातून कामगार आणि रोजगार क्षेत्रात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा विकसित करण्याबाबत भारतानं केलेल्या प्रगतीवरही त्यांनी विशेष भर दिला. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेनं संगीत, नृत्य, नाट्य, पारंपरिक लोककला, आदिवासी कला आणि बाहुली नाट्य यांसारख्या विविध क्षेत्रातल्या 108 कलाकारांची या पुरस्कारांसाठी निवड केली आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारांसाठी 106 युवा कलाकारांची निवड करण्यात आली. यात महाराष्ट्रातले कथ्थक नृत्यगुरु मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 आजपासून सुरुवात होईल. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचे यजमान आहेत. मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेतल्या सामन्यानं स्पर्धेला सुरुवात होईल. त्यानंतर आजच संध्याकाळी दक्षिण कोरिया आणि चेकिया यांच्यात सामना होईल. यंदाच्या स्पर्धेत 48 संघ सहभागी आहेत. तीनही यजमान देशांना स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे. स्पर्धेत 4 संघांचे 12 गट असतील. स्पर्धेत एकूण 104 सामने होतील. अंतिम सामना 19 जुलैला न्यू जर्सी इथल्या मेटलाईफ स्टेडियममध्ये होईल. हा सामना भारतात 20 जुलैला रात्री 12:30 पाहता येईल. सर्वाधिक काळ भारताच्या प्रधानमंत्रीपदी राहिल्याचा विक्रम केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अभिनंदन केलंय. मोदी हे एक बुद्धिमान व्यक्ती असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले आहेत. रशिया आणि इस्रायलनंही प्रधानमंत्री मोदी यांचं अभिनंदन केलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक सुरू. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे यांचा सन्मान आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. 1:40 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र. कोकण रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वेने सुविधा द्याव्या अशी खासदार नरेश म्हस्के यांची मागणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धनगर रत्न पुरस्काराचं वितरण. पालघरमधल्या जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाला सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुरस्कार प्रदान. आणि मुंबई अहमदाबाद महामार्गावर 6 पादचारी उड्डाणपूल उभारण्याचा मार्ग मोकळा. या होत्या गेल्या महिनाभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधी जितेंद्र कालेकर आणि पालघर जिल्ह्याच्या प्रतिनिधी नीता चौरे.
3: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या रेल्वे प्रवासासाठी ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे प्रशासनाकडे विविध मागण्या केल्या आहेत. तिकीट दलालांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरपीएफ तैनात करावे आणि प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे ते सावंतवाडी दरम्यान विशेष एक्सप्रेससह अन्य गाड्या सुरू करावी अशी आग्रही मागणी त्यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे. रखडलेली सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम तातडीने पूर्ण करून या स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजना आणि पीएम गतिशक्ती योजना यामध्ये समावेश करावा. तसंच राजधानी आणि वंदे भारतसह अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना सावंतवाडी इथं थांबा द्यावा अशी मागणीही खासदार म्हस्के यांनी लावून धरली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त ठाण्यातील धनगर प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीनं आयोजित

0: अहिल्यादेवी होळकर स्मारक उद्घाटन आणि धनगर रत्न पुरस्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव करीत त्यांच्या आदर्शावर राज्यकारभार चालवत असल्याचे सांगितले. अहिल्यादेवींच्या विचारातूनच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवत असल्याचंही ते म्हणाले. यावेळी क्रीडा क्षेत्रातील संदीप धायगुडे यांच्यासह विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना धनगर रत्न पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. पुणे जिल्ह्यातील भीषण विषारी दारूकांडाच्या पार्श्वभूमीवर ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागानं जिल्ह्यातील अवैध गावठी दारूची विक्री आणि निर्मिती करणाऱ्या अड्ड्यांविरुद्ध कारवाईची मोहीम सुरू केली. यामध्ये गावठी दारू रसायन आणि वाहनांसह तब्बल 86,83,985 रुपयांचा विक्रमी मुद्देमाल जप्त केला आहे. ठाणे पालघर विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड झाल्याने विजयाचे फाटक उघडले असून हा महायुतीच्या एकजुटीचा आणि विकासाभिमुख राजकारणाचा विजय असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आकाशवाणी ठाणे जिल्हा वार्तापत्रासाठी जितेंद्र कालेकर ठाणे.
1: पालघर जिल्ह्यातल्या जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाला केंद्र सरकारच्या जनजाती कार्य मंत्रालयाकडून सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानासोबत 5,00,000 रुपयांचा धनादेश देखील देण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रीय संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आदिवासी समाजाच्या विकासासाठी राबवण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण योजना, प्रभावी अंमलबजावणी आणि उत्कृष्ट कार्यपद्धतीची दखल घेत जव्हार प्रकल्पाचा हा गौरव करण्यात आला. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग 48 वर तब्बल 6 पादचारी उड्डाण पूल उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने ही निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. कृषी अभियांत्रिकीमध्ये बीटेक, एमटेक आणि मृदसंधारण विषयात पीएचडी केलेले डॉक्टर सुमित ढाक यांनी थेट थायलंड मधील व्हाईट जांभूळ मोखाड्याच्या मातीत फुलवलं आहे. विशेष म्हणजे त्यांच्या संशोधन प्रबंधाचा जर्मन भाषेत अनुवाद करण्यात आलाय. एवढं उच्च शिक्षण असूनही त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग ग्रामीण आणि आदिवासी भागातील शेतीसाठी करण्याचा निर्णय घेतला. मोखाड्यासारख्या डोंगराळ भागात त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, ड्रिप इरिगेशन आणि वैज्ञानिक शेतपद्धतीचा वापर करून थायलंडच्या पांढऱ्या जांभळ्याची यशस्वी लागवड केली आहे. कमी पाण्यात वाढणारं आणि बाजारात चांगली मागणी असलेलं हे फळ आता शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा एक नवा पर्याय ठरत आहे. डॉक्टर सुमित ढाक यांचा हा प्रयोग आता अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांना देशातील प्रतिष्ठित संसद रत्न पुरस्कार 2026 जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील केवळ 5 खासदारांमध्ये त्यांची निवड झाली आहे. संसदेतील उत्कृष्ट उपस्थिती, प्रभावी कामगिरी आणि जनहिताचे प्रश्न ठामपणे मांडल्याबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला आहे. आकाशवाणी मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी पालघरहून नीता सवरे.
2: याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
3: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 1:45 आणि 35 सेकंद झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह.
4: द नेक्स्ट वेव्ह. The next wave.
3: कार्यक्रमातलं पहिलं गीत द डिप्लोमॅट या चित्रपटातलं. स्वर वरुण जैन, रोमी आणि अनुराग सैकिया यांचा, रचना कौसुर मुनीर यांची आणि संगीत अनुराग सैकिया.

सिकंदर या चित्रपटातलं अमित मिश्रा, अक्सा आणि सिद्धांत मिश्रा यांनी गायलेलं, समीर अंजान यांचं हे गीत आता ऐकूया. संगीत सिद्धांत मिश्रा.

कार्यक्रमात शेवटी हाऊसफुल 5 या चित्रपटातलं गीत मधुमंती बागची सुमंतो मुखर्जी यांनी गायलेलं. गीतरचना कुमार यांची, संगीत व्हाईट नॉईज कलेक्टिव्स.

0: ओंकार महामुनी आणि सहकारी यांनी सादर केलेली संगीत भजनं लोकसंगीताच्या या कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण ऐकलीत. 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. यानंतरचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव.
1: द नेक्स्ट वेव. The next wave.
0: ऐकूया काही मराठी चित्रपटातली गीतं. कार्यक्रमात सुरुवातीला सुनिधी चौहान आणि शाल्मली खोलगडे यांच्या स्वरात बबन या चित्रपटातलं डॉक्टर विनायक पवार यांचं गीत, संगीत हर्षित अभिराज.

द नेक्स्ट वेव कार्यक्रमात आता शेवटी वैशाली माडे यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांचं गीत, संगीत मंगेश ढाके यांचं, चित्रपट आम्ही दोघी.

0: मंगेश धाकडे यांनी स्वरबद्ध केलेलं आम्ही दोघी या चित्रपटातलं हे गीत वैशाली माडे यांनी गायलं होतं. गीतरचना होती गुरु ठाकूर यांची. या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव
0: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून श्रोते हो आपण ऐकलात. दुपारचे 3 वाजतायत. प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणात.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात राज्यातले दोन जवान शहीद. आणि 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेता अरुण नलावडे यांचा सन्मान. सद्यस्थितीत जग अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातून जात असतानाही भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं सुरू असलेल्या नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. आज देश विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे, अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी आणखी वाढली असल्याचंही ते म्हणाले. राज्यांमधले परस्पर संबंध हे सहकार्य, संवाद आणि देवाणघेवाण यावर आधारित असायला हवेत, असं आवाहन त्यांनी केलं. विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी राज्यांना परस्परांच्या कल्पनांची देवाणघेवाण करता यावी, तसंच एकत्रितपणे काम करता यावं, यासाठी नीती आयोग हे सहकार्याचं व्यासपीठ म्हणून मोठी भूमिका बजावू शकतं, असं त्यांनी सांगितलं. देशातील युवा वर्गासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, मागणीवर आधारित कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधींच्या माध्यमातून एक योग्य परिसंस्था घडवणं हे आपल्या सर्वोच्च प्राधान्यक्रमांपैकी एक असायला हवं. महिला वर्गाच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून घेण्यासाठी राज्यांनी महिलांचं शिक्षण, कौशल्य विकास, सुरक्षा आणि सक्षमीकरणाला प्राधान्य दिलं पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. भारतानं अनेक देशांसोबत केलेल्या मुक्त व्यापार करार सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी मोठी संधी आहेत. या कराराअंतर्गत आंतरराष्ट्रीय मानकांनुसार या क्षेत्राला आपली स्पर्धात्मकता वाढवता येईल आणि जागतिक बाजारपेठेसाठी सज्ज होता येईल, असं ते म्हणाले. 2047 विकसित भारतासाठी सर्वसमावेशक मानवी विकास ही या बैठकीची संकल्पना आहे. देशभरात उद्योजकतेला चालना देणं, कौशल्य विकासात वृद्धी घडवणं आणि रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना हे या बैठकीतले विषय आहेत. यासोबतच उत्तरदायित्व आणि प्रभावाच्या मूल्यमापनाची सुनिश्चित

करून सुशासन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि भागीदारीच्या आधारे सामूहिक अंमलबजावणी आराखडा तयार करण्यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीच्या निमित्तानं देशभरातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल एकत्र आले आहेत. शेतकऱ्यांचं कल्याण केंद्र सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमांपैकी एक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या संदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक संदेश मालिका सामायिक केली आहे. शेतकऱ्यांच्या जगण्यात सुलभता आणण्यासाठी

नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या संदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक संदेश मालिका सामायिक केली आहे. शेतकऱ्यांच्या जगण्यात सुलभता आणण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही कसर सोडत नाही. शेतकरी हे देशाची अन्न सुरक्षा, पोषण आणि समृद्धीचा पाया आहेत, असंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. काँग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर, मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. न्यायालयात या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस, विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची बैठक आज नवी दिल्लीत झाली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा, के सी वेणुगोपाल, जयराम रमेश, भूपेश बघेल तसंच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल यांबाबत चर्चा करण्यात आली. आगामी विधान परिषद निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून उभे असलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत यांनी आज गीते यांच्यासोबत बैठक घेतली. बैठकीनंतर महाजन, सामंत आणि गीते एकत्रित वार्ताहर परिषदेला संबोधित करणार असल्याचं सांगितलं जात आहे. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. बीआयएस मानकांनुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणांवर शून्य उत्पादन शुल्क आकारलं जाईल. अर्थ मंत्रालयानं आज यासंदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचं कच्च्या तेलावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जम्मू काश्मीरमध्ये उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले दोन जवान शहीद झाले. विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईत ऐरोली इथले, तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते. उरी सेक्टरमध्ये कमलकोट इथं गस्तीवर असताना एका कारवाईमध्ये या हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. यातच दोन्ही जवानांना वीरमरण आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेनं संगीत, नृत्य, नाट्य, पारंपरिक लोककला, आदिवासी कला आणि बाहुली नाट्य यासारख्या विविध क्षेत्रातल्या 108 कलाकारांची या पुरस्कारांसाठी निवड केली आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कारांसाठी 106 युवा कलाकारांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातले कथ्थक नृत्यगुरु मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, सनईवादक शैलेश भागवत, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, युवा गायक कृष्ण बोंगाणे आणि अंकिता जोशी, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. तसंच हार्मोनियम वादक तन्मय देवचके, जागर या लोकसंगीत प्रकारासाठी प्रवीण जाधव, बाहुली नाट्य या दुर्मिळ लोककलेसाठी बाळकृष्ण मसगे आणि लोकनृत्य आणि लोकसंगीतासाठी चेतन खेडेकर यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे. 1,00,000 रुपये रोख, ताम्रपट आणि शाल असं या अकादमी पुरस्काराचं स्वरूप आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्काराचं स्वरूप 25,000 रुपये रोख, ताम्रपट आणि शाल असं आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी रामकुंड इथं सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा साजरा झाला. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते. येत्या 31 ऑक्टोबर रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे धर्मध्वजारोहण होऊन कुंभमेळा पर्वाला आरंभ होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशविदेशातून येणाऱ्या भाविकांचं आदरातिथ्य करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी केलं.
उच्च शिक्षण विभाग आयोजित नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण 2026 प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जूनपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून आहे, तर परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 2 जुलै आहे. ही परीक्षा 2 ऑगस्ट 2026 रोजी प्रत्यक्ष पद्धतीने होईल.

0: विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. या संदर्भातली सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना www.siac.org.in या संकेतस्थळावर मिळेल. गुन्हेगारी फसवणूक प्रकरणात गणेश काळे याचं सीबीआयनं थायलंडमधून भारतात प्रत्यार्पण केलं आहे. या प्रकरणातल्या पीडितांना आरोपीकडून ऑनलाईन अर्धवेळ नोकऱ्यांचं आमिष दाखवून गुंतवणूक म्हणून पैसे जमा करायला भाग पाडलं जात होतं. परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय आणि थायलंडमधल्या भारतीय दूतावास यांच्या समन्वयानं ही कारवाई करण्यात आली. वादळी वाऱ्यांसह पडलेल्या पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या केळीच्या बागांची जिल्हाधिकारी एस कार्तिकी यांनी आज पाहणी केली. यावेळी प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त शेतकरीही उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातल्या पावसाचा जोर कालपासून ओसरला आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात जेमतेम 12 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात राज्यातले 2 जवान शहीद. आणि 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेता अरुण नलावडे यांचा सन्मान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 3:10 आणि 20 सेकंद झाली आहेत. आमचं पहिलं प्रसारण आता समाप्त करत आहोत. 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर पुन्हा आपली भेट होणार आहे दुसऱ्या सभेत संध्याकाळी 4:58. तोपर्यंत नमस्कार.

0: शुभ संध्याकाळ श्रोते हो. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. संध्याकाळचे 5 वाजतायत. मी ओमकार दीक्षित या संध्याकाळच्या प्रसारण सभेत आपण सर्वांचं स्वागत करतो.
1: शुभ संध्या.
0: आजच्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता आम्ही सुरुवात करत आहोत. सुरुवातीला ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. श्रोते हो, आज आंतरराष्ट्रीय खेळ दिवस आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासात खेळाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी आजचा दिवस समर्पित आहे. त्यामुळेच मैदानी खेळात आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळांवर आधारित आजचं चित्रपट संगीत. सुरुवातीला ऐकूया चक दे इंडिया या चित्रपटाचं शीर्षक गीत. स्वर आहे सुखविंदर सिंग आणि सलीम मर्चंट यांचा, शब्द आहेत जयदीप सहानी यांचे, तर संगीत सलीम सुलेमान यांचं.

श्रोतेहो आता आपण ऐकलं चक दे इंडिया या चित्रपटातील गीत. स्वर होता सुखविंदर सिंग आणि सलीम मर्चंट यांचा. शब्द होते जयदीप सहानी यांचे, तर संगीत होतं सलीम सुलेमान यांचं. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया संजू या चित्रपटातील गीत. स्वर आहे सुखविंदर सिंग आणि श्रेया घोषाल यांचा. शब्द आहेत शेखर अस्तित्व यांचे आणि संगीत विक्रम मॉन्ट्रोज यांचं.

0: श्रोते हो आता एक पण ऐकलं संजू या चित्रपटातील गीत. स्वर होता सुखविंदर सिंग आणि श्रेया घोषाल यांचा. शब्द होते शेखर अस्तित्व यांचे तर संगीत होतं विक्रम मॉन्ट्रोज यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयीची ही निवेदनं.
1: श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे. सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.
2: कामगारांमधील व्यसनाधीनता या विषयावर कामगार सभा या कार्यक्रमामध्ये जरूर ऐका. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांच्याशी प्राची परांजपे यांनी केलेली बातचीत.
3: तंबाखूयुक्त पदार्थ आहेत हे इतकं वाढतंय आपल्या देशामध्ये, आणि याचं कारण म्हणजे लोकांना ते एक मोठं व्यसन आहे असं वाटतच नाही. ते असं म्हणतात की हे छोटं व्यसन आहे, हे मला का बंद करायला सांगताय.
2: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 11 जूनला संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे.
0: श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र आणि कार्यक्रम सुरू आहे हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लगान या चित्रपटातील गीत. स्वर आणि संगीत आहे ए आर रहमान यांचा आणि शब्द जावेद अख्तर यांचे.

श्रोते हो, आत्ता आपण ऐकलं लगान या चित्रपटातील गीत. स्वर आणि संगीत होतं ए आर रहमान यांचं, तर शब्द होते जावेद अख्तर यांचे. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लक्ष या चित्रपटातील गीत. स्वर आहे शंकर महादेवन यांचा, शब्द जावेद अख्तर यांचे, तर संगीत शंकर एहसान लॉय यांचं.

श्रोतेहो आता आपण ऐकलत लक्ष या चित्रपटातील गीत. स्वर होता शंकर महादेवन यांचा, शब्द होते जावेद अख्तर यांचे, तर संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये आता ऐकूया हे शेवटचं गीत, जो जीता वही सिकंदर या चित्रपटातील. स्वर आहे उदित नारायण आणि साधना सरगम यांचा, शब्दरचना मजरूह सुलतानपुरी आणि संगीत जतीन ललित यांचं.

श्रोते हो, आता आपण ऐकलं जो जीता वही सिकंदर या चित्रपटातील गीत. स्वर होता उदित नारायण आणि साधना सरगम यांचा. शब्द होते मजरू सुलतानपुरी यांचे आणि संगीत जतीन ललित यांचं. या गीतासोबतच आम्ही हिंदी चित्रपट संगीत हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. श्रोते हो, मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स, तसंच न्यूज ऑन EIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. आता संध्याकाळी 5:30 युवाणी मध्ये आपण ऐकणार आहात संगीत क्षेत्रातील करिअरच्या संधी याविषयी प्रसिद्ध गायक अमर

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात महान गांधीवादी शिक्षक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्य सैनिक पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम सेवाव्रती साने गुरुजी. या कार्यक्रमाचं लेखन केलं आहे स्वानंद गोडबोले यांनी. सहभागी कलाकार आहेत नेहा कर्वे आणि सिद्धेश नितसुरे. कार्यक्रमाचं निर्मिती सहाय्य केलंय रुचिरा पालकर यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार. युवावाणीच्या स्टे ट्यून या सदरात सर्व मित्रांचे मनपूर्वक स्वागत. काळ पुढे सरकतो आहे. विज्ञानाची नवनवीन क्षितिजे आपण पादाक्रांत करत आहोत. तंत्रज्ञान माणसाच्या अगदी वैयक्तिक जगण्याचा ताबा घेत आहे. पण या सगळ्या गलबल्यात गतिशील पण दिशाहीन या समाजात मानवी मनाची संवेदनशीलता जेव्हा आटू लागते तेव्हा या महाराष्ट्राला एकाच नावाची आठवण येते आणि ते नाव म्हणजे साने गुरुजी. उद्या 11 जून साने गुरुजींचा स्मृती दिवस. साने गुरुजी हे केवळ फक्त एक नाव नाही तर ती एका पिढीने अनुभवलेली सात्विक क्रांती होती. तो एक असा पवित्र विचार होता ज्याने मराठी मनाला केवळ साहित्याची गोडी लावली नाही तर माणसाने माणसाशी माणसासारखे कसे वागावे याचे बाळकडू देखील दिले.
2: अगदी खरे आहे. आजच्या या अतिव्यस्त आणि कृत्रिमतेने भरलेल्या युगात जेव्हा आपण अंतर्मुख होऊन विचार करतो तेव्हा एका साध्या खोलीत शांतपणे तेवणाऱ्या दिव्याच्या प्रकाशात आपल्याला या देशाचा खरा सांस्कृतिक गाभा सापडतो. आजच्या या विशेष कार्यक्रमात मी सिद्धेश
1: आणि मी नेहा
2: आम्ही दोघेही आपल्या समोर साने गुरुजींच्या खोलीतल्या त्याच तेवणाऱ्या दिव्याच्या साक्षीनं त्यांच्या चरित्राची काही पाने उलगडून दाखवणार आहोत. ही पाने केवळ कागदांचा संग्रह नाही, ह्यात कोकणाच्या मातीचा सुवास आहे. एका मातेच्या डोळ्यातील अश्रू आहेत, चिमुरड्या मुलांच्या ओठांवरील हसू आहे, स्वातंत्र्य लढ्याची धगधगती आग आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणुसकीसाठी दिलेली एक आर्त हाक आहे. चला तर मग अत्यंत आदराने आणि कृतज्ञतेने वाचूया या डायरीचे पहिले पान.
1: मित्रांनो, साने गुरुजींचा जीवन प्रवास समजून घेण्यासाठी आपल्याला काळाच्या पटलावर थोडे मागे जावे लागेल. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड नावाचे एक निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव 24 डिसेंबर 1899 रोजी सदाशिवराव साने आणि यशोदाबाई साने यांच्या संसारात एका बालकाचा जन्म झाला. नाव ठेवले पांडुरंग. पालगडच्या त्या लाल मातीत आंब्या फणसांच्या बागांमध्ये माडांच्या सावलीत आणि त्या संस्कारक्षम वातावरणात पांडुरंगाचे बालपण आकाराला येत होते. साने हे गावातले खोत होते, श्रीमंत होते, समाजात मान होता. पण निसर्गाचा नियम जसा बदलतो तसे साने घराण्याचे भाग्य बदलले. एकामागून एक संकटे आली. कर्जबाजारीपणामुळे घरची खोती आणि श्रीमंती जप्त झाली. शेती गेली आणि पाहता पाहता हे संपूर्ण कुटुंब दारिद्र्याच्या अत्यंत खोल गर्ततेत कोसळले. अशा ही विदारक परिस्थितीत पांडुरंगाच्या मनावर जे संस्कार घडले, जे आंतरिक सौंदर्य पेरले गेले ते सोन्यापेक्षाही शुद्ध होते. आणि हे संस्कार पेरणारी माऊली म्हणजेच त्याची आई यशोदाबाई.
2: साने गुरुजींच्या संपूर्ण चरित्राचा, त्यांच्या अथांग करुणेचा आणि साहित्याचा जो मूळ गाभा आहे तो त्यांच्या आईच्या शिकवणीत आणि आचारात दडलेला आहे. कदाचित म्हणूनच श्यामची आई हे पुस्तक आजही मराठी साहित्यातील एक उपनिषद मानले जाते. गुरुजींचे मानस शिष्य आणि थोर विचारवंत यदुनाथ थत्ते यांनी साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तक निर्मितीचे अत्यंत

0: धार्मिक वर्णन केले आहे. ते म्हणतात,
1: नाशिकच्या तुरुंगात जेव्हा रात्रीचे दिवे मालवले जायचे तेव्हा गुरुजी एका कोपऱ्यात लहानसा कंदील घेऊन बसायचे. त्यांच्या हातातली लेखणी कागदावर धावायची नाही तर त्यांच्या अंतःकरणातील जुन्या जखमांमधून रक्त वाहू लागायचे.
0: थोर साहित्यिक वि स खांडेकर त्यांच्या साहित्याविषयी म्हणतात, मराठी साहित्याला खूप मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. इथे अनेक विद्वान झाले ज्यांनी भाषेचे सौंदर्य वाढवले, अलंकारांची उधळण केली, पण मराठी मनाला रडवणारा आणि रडवून त्यांचे अंतःकरण शुद्ध करणारा साने गुरुजींसारखा दुसरा लेखक या मातीत झाला नाही. त्यांच्या लेखणीत जी अद्भुतपूर्व ताकद आहे ती भाषेच्या बाह्य अलंकारात किंवा व्याकरणाच्या क्लिष्ट नियमात नाही, तर त्यांच्या कमालीच्या प्रामाणिकपणेत आहे. त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक आईला आणि मुलाला एक अदृश्य भावनिक धाग्यात बांधण्याचे काम केले आहे. जोपर्यंत या भूतलावर माणुसकी जिवंत आहे तोपर्यंत गुरुजींचे शब्द तसेच ताजे राहतील. अत्यंत कठीण परिस्थितीतही साने गुरुजींच्या आईने आपली तत्वे, नैतिक मूल्ये आणि स्वाभिमान कधीही सोडला नाही. एकदा शेजारच्या घरून आणलेले धान्य परत करत असताना आईने पांडुरंगाला सांगितले होते, श्याम, गरिबी ही शरीराला पोखरते, माणसाचे हाल करते, पण स्वाभिमान गेला की माणूस मनातून उतरतो. कोणासमोर हात पसरताना आधी हे पहा की आपले हात कष्ट करायला तयार आहेत का. आईचे हेच शब्द घेऊन गुरुजी पुढे जगले. पत्री या काव्य संग्रहातील कविता म्हणजे केवळ शब्दांची जुळवाजुळव नाही, तर ती एका अत्यंत संवेदनशील पुत्राने आपल्या मृत मातेच्या चरणी अर्पण केलेली कृतज्ञता आहे. चला ऐकूया पत्री मधील त्या अत्यंत भावुक कवितेचा काही अंश. तुझ वीण आधार मज कोणी नाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही, पथ कोण दावील कर कोण घेईल, नेईल सांभाळून कोण आई, तुझ वीण आधार मज कोणी नाही, हसतात सारे ना दया कोणारे, दिशा शून्य होती तुझ्या वीण दाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही, कधीही तुझ्या वीण पदमीन टाकीन, जाओ जरी जन्म हा सर्व जाई, तुझ वीण आधार मज कोणी नाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही.
1: खरच किती आर्तता आहे या शब्दांमध्ये. श्यामने आईच्या त्या रिकाम्या अंथरुणावर डोके ठेवून जे अश्रू ढाळले त्या अश्रूतूनच साने गुरुजींमधील सेवाव्रतीचा जन्म झाला. आईने मृत्यूपूर्वी शेजाऱ्यांकडे एक निरोप दिला होता. तिने सांगितले होते, श्याम आला की त्याला सांगा माझ्यासाठी रडू नकोस, या जगातल्या प्रत्येक दुःखी कष्टी आणि दरिद्री माणसाच्या रूपात तू मलाच पहा, त्यांची सेवा कर, लोकांचे अश्रू पुसणे हीच माझ्यासाठी खरी भावनांजली ठरेल.
0: आईचे हेच ते अंतिम शब्द होते ज्यांनी पांडुरंगाच्या संपूर्ण आयुष्याला एक नवे वळण दिले. त्यांनी ठरवले की आता माझे आयुष्य स्वतःसाठी नाही तर या जगातल्या प्रत्येक शोषितासाठी आहे. जेव्हा श्यामची आई या चित्रपटाला स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती सुवर्ण पदक मिळाले तेव्हा दिल्लीच्या भव्य सभागृहात चित्रपट पाहून देश विदेशातील नेते रडले होते. आचार्य अत्रे यांनी साने गुरुजींच्या चरित्राबद्दल आणि साहित्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना नंतर एका भाषणात म्हटले होते, मी जेव्हा श्यामची आई पुस्तकाची पाने वाचली तेव्हा माझे डोळे कोरडे राहिले नाही. साने गुरुजींच्या या साहित्यात जी आंतरिक ताकद आहे ती जगातल्या कोणत्याही कॅमेऱ्यात कैद करणे अशक्य आहे. मी चित्रपट बनवला नाही, मी फक्त गुरुजींच्या पायाखालची पवित्र धूळ माझ्या कॅमेऱ्याच्या लेन्सवर टिपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. दिल्लीमध्ये जेव्हा हा चित्रपट चालला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या डोळ्यात अश्रू होते.
1: मित्रांनो, साने गुरुजींच्या चरित्राचे दुसरे पान आपल्याला गुरुजींच्या एका अत्यंत गोड, वात्सल्यपूर्ण आणि निर्मळ रूपाकडे घेऊन जाते. साने गुरुजींना विचारले जायचे, गुरुजी तुम्ही एवढे मोठे साहित्यिक आहात, स्वातंत्र्य सैनिक आहात, तरीही तुम्ही लहान मुलांवर गोष्ट लिहिण्यात वेळ का वाया घालवता? तेव्हा गुरुजी हसून म्हणायचे, अरे लहान मुले म्हणजे देवाघरची फुले, या देशाचे भविष्य जर सुंदर करायचे असेल तर आपल्याला आधीही बालके सुसंस्कृत करावी लागतील, तर लहान वयातच त्यांच्या मनावर चांगले संस्कार झाले तर पुढे जाऊन हा देश जगामध्ये आदर्श बनेल. साने गुरुजींनी मुलांसाठी अनेक कथा लिहिल्या, त्यांच्या गोड गोष्टी या पुस्तकांचे अनेक भाग प्रसिद्ध आहेत. त्यांच्या गोष्टी ह्या केवळ मनोरंजन करणाऱ्या नव्हत्या, तर त्यात

0: मुलांच्या मनात दया, क्षमा, शांती आणि भूतदया या मूल्यांची बीजे रोवली जात होती.
1: अगदी बरोबर. गुरुजींची मुलांना गोष्ट सांगण्याची पद्धतही मोठी विलक्षण होती. ते स्वतः लहान मूल होऊन मुलांशी बोलायचे. एकदा गुरुजींच्या वर्गातील एका मुलाने दुसऱ्या एका गरीब खालच्या जातीतील मुलाला आपल्या बाजूला बसून घेण्यास नकार दिला. गुरुजींना हे समजले. तेव्हा त्यांनी त्या मुलाला शिक्षा केली नाही, रागवले देखील नाही. गुरुजींनी त्या दिवशी वर्गात एक वेगळीच गोष्ट सांगितली. ते म्हणाले, मुलांनो, सूर्य जेव्हा प्रकाश देतो तेव्हा तो श्रीमंताच्या घरावर आणि गरीबाच्या झोपडीवर सारखाच प्रकाश देतो ना. नदी जेव्हा पाणी देते तेव्हा ती जात विचारून पाणी देते का? देव जर आपल्यात भेदभाव करत नाही तर आपण माणसे असून का भेदभाव करायचा? आपण सगळे एकाच भारत मातेची लेकरे आहोत. गुरुजींचे हे शब्द ऐकून त्या मुलाचे डोळे उघडले आणि त्याने त्या गरीब मुलाला मिठी मारली. गुरुजींची ही संस्कार पद्धती आजच्या शिक्षण पद्धतीला दिशा देणारी आहे.
0: एकदा रेल्वेतून प्रवास करत असताना साने गुरुजींच्या डब्यातील काही प्रवाशांनी गुरुजी गोष्ट सांगा असा हट्ट धरला. त्याला मान देऊन गुरुजी गोष्ट सांगायला लागले खरं, पण गोष्ट सुरू होताच एका तान्ह्या बाळाने रडण्याचा सूर आळवला. इतर प्रवाशांची झालेली चिडचिड पाहून त्या तान्ह्याच्या आईने त्याच्या पाठीत धपाटा घातला. गुरुजींना हे अगदीच पाहावले नाही. का ग माझ्या बाळाला मारतेस? असे म्हणून त्यांनी त्याला लगेच कडेवर घेतले आणि चालीतच त्याच्याशी बोलू लागले आणि बाळ चक्क हसू लागले. गुरुजींना सुचलेलं ते काव्य होत, वारा वदे कानामध्ये गीत गाईन तुला, ताप हरीन शांती देईन हसरे माझ्या मुला, रवी शशी तारा राशी दिव्य दावीन तुला, देईन प्रकाश बोले आकाश हसरे माझ्या मुला, पाऊस पडेल पृथ्वी फुलेल मेघ म्हणे मला, नद्यानी नाले भगशील भरले हसरे माझ्या मुला, जेथे जाईन जेथे पाहिन ऐकू ये मला, रडू नको रुसू नको हसरे माझ्या मुला हसरे माझ्या मुला.
1: गुरुजींनी मुलांना आणखी एक महत्वाची शिकवण दिली होती, ती म्हणजे कष्टाची लाज न बाळगणे. गुरुजी तेव्हा मुलांसोबत राहायचे. तेव्हा ते स्वतः झाडू घेऊन शाळा स्वच्छ करायचे, विहिरीचे पाणी शेंदायचे. मुले धावत यायची आणि म्हणायची, गुरुजी तुम्ही हे काम का करता? आम्ही आहोत ना, आम्ही करतो. त्यावर गुरुजी हसून सांगायचे, अरे कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. श्रम करणे हीच देवाची खरी पूजा आहे. जो स्वतःचे काम स्वतः करतो त्यालाच जीवनात स्वाभिमान कळतो. गुरुजींच्या या शिकवणीमुळे मुलांच्या मनात श्रमाची प्रतिष्ठा रुजली. त्यांची हीच बालसंस्कारांची शिदोरी आणि लहान मुलांमधील त्यांचे वास्तव्य पुढे जाऊन एका मोठ्या क्रांतीचे मूळ ठरणार होते. मुलांच्या मनात देशाभिमान कसा जागा करावा, त्यांना देशासाठी लढायला कसे तयार करावे, याचे विचार गुरुजींच्या मनात येऊ लागले होते.
0: साने गुरुजींच्या डायरीचे वाचले जाणारे तिसरे पान म्हणजे एका साध्या कृष आणि खादीधारी शिक्षकाचे क्रांतिकारी नेत्यात रूपांतर होण्याचा सुवर्ण काळ आहे. साने गुरुजी खानदेशातील अमळनेरच्या प्रसिद्ध प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. आज आपण शिक्षक दिनाचे मोठे उत्सव साजरे करतो, शिक्षणाच्या गप्पा मारतो, पण आदर्श शिक्षक कसा असावा याचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे साने गुरुजी होते. ते वर्गात फक्त इतिहास, भूगोल किंवा इंग्रजीचे व्याकरण शिकवत नव्हते, तर ते विद्यार्थ्यांच्या काळजाला हात घालून त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्तीची आणि नैतिकतेची मूल्ये पेरत होते.
1: याच काळात भारताच्या स्वातंत्र्याचा लढा महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली एका अत्यंत निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला होता. 1930 सत्याग्रह आंदोलन सुरू झाले होते. अशा वेळी देशात क्रांतीचा वणवा पेटला असताना स्वतःला शाळेच्या चार भिंतींमध्ये आणि नोकरीच्या चौकटीत कोंडून घेणे या संवेदनशील शिक्षकाला असह्य झाले. गुरुजींच्या या मानसिक अस्वस्थतेबद्दल आणि त्यांच्या नोकरी सोडण्याच्या त्या प्रसंगाबद्दल ग. प्र. प्रधान एका लेखात असे लिहितात, 1930 मिठाच्या सत्याग्रहाची हाक देशभरात गुंजली. तेव्हा गुरुजींचे मन वर्गात रमेन असे झाले. त्यांनी एका रात्री आपल्या नोकरीचा राजीनामा लिहिला. शाळेचे चालक आणि मुख्याध्यापक गुरुजींना म्हणाले, साने तुम्ही नोकरी सोडली तर या मुलांचं काय होईल? मुले तुमच्यावर जीवापाड प्रेम करतात. तेव्हा गुरुजींच्या डोळ्यात अश्रू आले, पण त्यांचा आवाज करारी होता. ते म्हणाले, सर माझी ही मुले उद्या एका स्वतंत्र देशाचे नागरिक व्हावीत असे जर मला वाटत असेल तर मला आधी देशाच्या स्वातंत्र्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल.

0: मी जर आज घरात बसून राहिलो तर मी माझ्या विद्यार्थ्यांना देशप्रेम हा विषय कोणत्या तोंडाने शिकवणार? गुरुजींनी नोकरी सोडली आणि ते खान्देशातील गावागावात पायी फिरू लागले. ते जेव्हा व्यासपीठावर उभे राहायचे तेव्हा त्यांचे शरीर अगदी लहान, कृश आणि अशक्त दिसायचे. पण जेव्हा ते बोलायला सुरुवात करायचे तेव्हा त्यांच्या आवाजात जणू विजांचा कडकडाट व्हायचा. ते देशाच्या दारिद्र्याचं, इंग्रजांच्या जुलमाचं वर्णन करत असताना स्वतः व्यासपीठावर ढसा ढसा रडायचे, पण समोर बसलेल्या हजारो शेतकरी कामगारांच्या मुठी आवळल्या जायच्या. गुरुजी केवळ विचारांचे शिक्षक नव्हते तर ते प्रत्यक्ष कृतीचे सेनापती होते.
1: गुरुजींच्या भाषणामध्ये आणि त्यांच्या लोकसंग्रहात इतकी विलक्षण ताकद होती की ब्रिटिशांच्या गुप्तहेर खात्याला त्यांची विशेष नोंद घ्यावी लागली. तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात लिहिले होते, हा साधे खादीचे कपडे घालणारा शिक्षक सरकारासाठी अत्यंत धोकादायक आहे, कारण हा जेव्हा बोलतो तेव्हा सामान्य जनता कायदे तोडण्यासाठी आणि ब्रिटिशांच्या करव्यवस्थेविरुद्ध बंड करण्यासाठी रस्त्यावर उतरते. अखेर ब्रिटिश सरकारने गुरुजींना अटक केली आणि त्यांची रवानगी धुळे तुरुंगात करण्यात आली. पण मित्रांनो, लोखंडी गजाड आणि सिमेंटच्या भिंतींमध्ये या माणसाला डांबून ठेवणे इंग्रजांना शक्य नव्हते, कारण धुळ्याच्या आणि नाशिकच्या तुरुंगात गुरुजींच्या अंतरंगातील कवी अधिक प्रखरतेने जागा झाला.
0: साने गुरुजींच्या कविता केवळ कागदावर राहिल्या नव्हत्या, त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कंठांमध्ये होत्या. प्रभात फेऱ्यांमध्ये, मोर्चांमध्ये गुरुजींच्या कविता गाताना तरुणांच्या अंगावर रोमांच उभे राहायचे. गुरुजींचे स्वातंत्र्य हे केवळ राजकीय स्वातंत्र्य नव्हते तर ते आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य होते. त्यांना असा भारत हवा होता जिथे कोणीही भुकेला नसेल, जिथे शेतकरी आणि कामगार हा देशाचा खरा राजा असेल. म्हणूनच त्यांनी अमळनेरच्या गिरणी कामगाराचे मोठे लढे लढवले, त्यांच्या हक्कांसाठी उपोषणे केली. गुरुजींच्या याच क्रांतिकारी आणि समाजवादी पैलूवर प्रकाश टाकताना महाराष्ट्राचे थोर कवी आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज म्हणतात, साने गुरुजी हे केवळ पांढरपेशा वर्गाचे लेखक नव्हते, ते कामगारांच्या घामाचे आणि शेतकऱ्यांच्या अश्रूंचे कवी होते. गुरुजींनी आपल्या साहित्यातून क्रांतीला एक नैतिक अधिष्ठान दिले.
1: गुरुजींनी खान्देशच्या मातीत क्रांतीचे जे बीज पेरले होते ते अंकुरित झाले होते. अमळनेरच्या गिरणी कामगारांचा लढा असो की फैजपूर येथील काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन असो, गुरुजींनी स्वतः स्वयंसेवक बनून रात्रीचा दिवस केला. ते तिथे येणाऱ्या प्रत्येक नेत्याची, शेतकऱ्याची काळजी घेत होते. त्यांच्या या अथांग कष्टाने आणि त्यागाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते. पण गुरुजींचा हा प्रवास इथेच थांबणारा नव्हता. हे राजकीय स्वातंत्र्य मिळवतानाच त्यांना तरुणांची एक अशी फळी उभी करायची होती जी स्वातंत्र्यानंतरही या देशाचे रक्षण करेल, या देशाची संस्कृती टिकवून ठेवेल. बलसागर भारत हो वो विश्वात शोभुनी राहो, बलसागर भारत हो वो विश्वात शोभुनी राहो, हे कंकण करी बांधियले जनसेवे जीवन दिधले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मराया आला हो, बलसागर भारत हो वो विश्वात शोभुनी राहो, करी दिव्य पताका घेऊ प्रिय भारत गीते गाऊ, विश्वास पराक्रम दाऊ ही माय निज पदा लाहो, बलसागर भारत हो वो विश्वात शोभुनी राहो, या उठा करू हो शर्थ संपादू दिव्य पुरुषार्थ, हे जीवन ना तरी व्यर्थ भाग्य सूर्य तळपत राहो, बलसागर भारत हो वो विश्वात शोभुनी राहो, ही माय थोर होईल वैभवी दिव्य शोभेल, जगतास शांती देईल तो सोन्याचा दिन येवो, बलसागर भारत हो वो विश्वात शोभुनी राहो, बलसागर भारत हो वो विश्वात शोभुनी राहो.
0: साने गुरुजींच्या कार्याचा आढावा घेणारे हे चौथे पान म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात रोमांचक आणि धगधगत्या कालखंडाची साक्ष आहे. काळ होता 1940 ते 1942. महात्मा गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी इंग्रजांना अचले जावचा अंतिम इशारा देण्याची तयारी सुरू केली होती. पण गुरुजींना ठाऊक होते की केवळ घोषणा देऊन स्वातंत्र्य मिळणार नाही, त्यासाठी देशातील तरुण शक्तीला शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत करावे लागेल. याच विचारातून त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्र सेवा दलाची उभारणी करण्यास सुरुवात केली. सेवा दल ही केवळ मुलांची संघटना नव्हती तर ती श्रम प्रतिष्ठा शिकवणारी एक शाळा होती. गुरुजी स्वतः गळ्यात शिट्टी घालून हातात सेवा दलाचा ध्वज घेऊन तरुणांसमोर संचलन करायचे.

0: त्यांच्या एका हाकेवर हजारो तरुण देशासाठी आपले घरदार सोडायला तयार झाले.
1: 8 ऑगस्ट 1942 मुंबईच्या ग्वालिया टँक मैदानावर महात्मा गांधींनी इंग्रजांना अखेरचा इशारा दिला आणि संपूर्ण देशाला करेंगे या मरेंगे म्हणजेच करू किंवा मरू हा महामंत्र दिला. 9 ऑगस्टच्या पहाटेच ब्रिटिश सरकारने गांधीजींसह देशातील सर्व प्रमुख नेत्यांना अटक केली आणि अज्ञात स्थळी दांबून टाकले. अशा वेळी साने गुरुजींनी एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला. त्यांनी ठरवले भूमिगत होऊन या आंदोलनाचा वणवा धगधगता ठेवायचा. गुरुजी भूमिगत झाले. पोलिसांनी त्यांच्यावर पकडण्यासाठी वॉरंट काढले पण हा खादीधारी संन्यासी पोलिसांना गुंगारा देत वेषांतर करत संपूर्ण महाराष्ट्रात गुजरातमध्ये फिरू लागला. साने गुरुजींच्या या भूमिगत पर्वातील अंगावर काटा आणणाऱ्या आठवणींचे वर्णन करताना त्यांचे मानसपुत्र आणि राष्ट्रसेवा दलाचे खंदे कार्यकर्ते यदुनाथ थत्ते यांनी लिहिले आहे. गुरुजींना पकडण्यासाठी ब्रिटिश पोलीस अहोरात्र टपलेले होते. एकदा मुंबईच्या एका गुप्त ठिकाणी सेवा दलाच्या कार्यकर्त्यांची बैठक सुरू होती. अचानक पोलिसांची गाडी खाली आली. आम्ही सगळे घाबरलो पण गुरुजी मात्र शांत होते. त्यांनी तिथे पडलेली एक जुनी चादर अंगावर घेतली, डोक्याला रुमाल बांधला आणि ते एका आजारी म्हाताऱ्यासारखे खोकत खोकत जिनावरून खाली उतरले. पोलिसांना वाटले कोणीतरी गरीब मजूर आहे. त्यांनी गुरुजींना जाऊ दिले. गुरुजी तिथून थेट निसटले आणि रात्रीच्या रात्री त्यांनी पायी प्रवास करून पुढचे गाव गाठले. भूमिगत असताना गुरुजींना मैलोन मैल चालावे लागायचे. त्यांच्या पायाला फोड यायचे पण तरीही ते म्हणायचे, अरे माझ्या पायाचे फोड काय पाहता, माझ्या भारत मातेच्या पायात परक्यांच्या गुलामगिरीच्या ज्या बेड्या पडल्या आहेत त्या तोडण्यासाठी जर माझ्या रक्ताचा शेवटचा थेंबही कामी आला तर माझ्या आईचे संस्कार सार्थकी लागतील.
0: यदुनाथजींनी सांगितलेला हा प्रसंग ऐकला की साने गुरुजींच्या धैर्याची कल्पना येते. भूमिगत असताना गुरुजींनी काँग्रेस रेडिओ आणि आझाद रेडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत स्वातंत्र्याचे विचार पोहोचवण्याचे काम केले. त्यांनी हस्तपत्रिका लिहिल्या, क्रांतीची गाणी लिहिली. त्यांच्या या कार्याने महाराष्ट्रातील तरुणांमध्ये एक अभूतपूर्व ऊर्जा भरली. जेव्हा सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रती सरकार म्हणजेच पत्री सरकारची स्थापना केली तेव्हा त्या सरकारला वैचारिक आणि नैतिक बळ देण्याचे काम साने गुरुजींनी केले. 1944 गुरुजींना अटक करण्यात आली. सततच्या भूमिगत धावपळीमुळे, भुकेमुळे आणि तुरुंगातील अमानुष वातावरणामुळे साने गुरुजींचे शरीर कमालीचे आजारी पडले. त्यांना अंतर्गत व्याधींनी ग्रासले. तरीही तुरुंगातील कोठडीत बसून जेव्हा ते बाहेर देशात चाललेल्या आंदोलनाची माहिती घ्यायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच प्रकाश असायचा. त्यांना दिसत होते की आता स्वातंत्र्याची पहाट फार दूर नाही पण गुरुजींचे डोळे या आगामी आनंदाच्या वातावरणातही एक सुप्त खोल वेदनेने ओलावलेले होते.
1: 5वे पान म्हणजे उभा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या सामाजिक परिवर्तनातील एक सुवर्ण इतिहासाची नोंद होती. देश स्वतंत्र व्हायला अवघे काही महिने काही दिवस शिल्लक होते. ब्रिटिशांचे जाणे आणि देशाच्या राजधानीवर तिरंगा फडकणे केवळ काळाच्या हातात होते. संपूर्ण देश या राजकीय स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा असताना साने गुरुजींचे मन मात्र एका वेगळ्याच सुप्त अस्वस्थतेने आणि वेदनेने व्याकुळ झाले होते. जोपर्यंत समाज अंतर्गत गुलामगिरीतून मुक्त होत नाही तोपर्यंत परकीय सत्तेपासून मिळालेले हे स्वातंत्र्य केवळ पोकळच ठरेल हे त्यांना जाणवले होते.
0: साने गुरुजींचा विठ्ठलावर, वारकरी संप्रदायावर अढळ विश्वास होता कारण संत चोखामेळा, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत नामदेवांनी याच विठ्ठलाच्या दारात समानतेची पताका फडकवली होती. पण दुर्दैवाने त्याच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात समाजातील काही बांधवांना प्रवेश नाकारला जात होता. गुरुजी म्हणायचे, विठ्ठल हा मंदिरातल्या दगडी मूर्तीत बंदिस्त नाही, तो मला जगातील दीनदुबळ्या, शोषितांच्या आणि कष्टकरांच्या डोळ्यातील अश्रूत दिसतो. स्वतंत्र होणाऱ्या भारताचा पाया हा सामाजिक समतेवर आधारित असावा याच ध्यासाने त्यांनी पंढरपूर मंदिर प्रवेशासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा झंझावती पायी दौरा सुरू केला होता.
1: गुरुजींनी गावोगावी जाऊन लोकांना समतेचे धडे दिले, वारकऱ्यांना एकत्र केले पण काही संकुचित विचारांच्या लोकांनी गुरुजींना कडाडून विरोध केला. त्यांच्या सभा उधळण्याचा प्रयत्न केला पण हा विठ्ठलाचा लाडका श्याम हा सेवाव्रती तसूभरही डगमगला नाही.
0: अखेर तो ऐतिहासिक दिवस उजाडला. 1 मे 1947 साने गुरुजींनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वारासमोर चंद्रभागेच्या तीरावर आमरण उपोषणाला सुरुवात केली. देश ब्रिटिशांच्या तावडीतून सुटण्याच्या तयारी

0: होता आणि दुसरीकडे पंढरपुरात एक संन्यासी स्वतःच्याच समाजातील बांधवांच्या हृदय परिवर्तनासाठी अन्न पाण्याचा त्याग करून बसला होता.
1: अखेर त्या विरोधी प्रवृत्तींना नमावे लागले. उपोषणाच्या 11व्या दिवशी म्हणजेच 11 मे 1947 रोजी विठ्ठल मंदिराचे दरवाजे सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी कायमचे खुले करण्यात आले. विठ्ठल खऱ्या अर्थाने जनमानसाची माऊली झाला. या ऐतिहासिक विजयानंतर अवघ्या 3 महिन्यांनी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. जेव्हा लाल किल्ल्यावर स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकवला जात होता तेव्हा साने गुरुजींच्या डोळ्यात खऱ्या अर्थाने समाधान होते, कारण त्यांनी स्वतंत्र भारताचा विठ्ठल आधीच मुक्त केला होता.
0: देश स्वतंत्र झाल्यानंतरही हा सेवाव्रती विश्रांती घ्यायला तयार नव्हता, कारण त्यांना ठाऊक होते की खरी समता आणि बंधुभाव तर माणसाच्या संस्कृतीतून आणि साहित्यातूनच रुजणार आहे आणि त्यासाठी संपूर्ण भारताला एका सूत्रात बांधणे आवश्यक होते. याच ध्यासातून डायरीचे अंतिम आणि सर्वात भावुक पान आकाराला येत आहे.
1: मित्रांनो, देश स्वतंत्र झाला. सर्व नेते सत्तेच्या पदांवर अरूढ झाले, पण या शिक्षकाने, या संन्यासाने सत्तेचे कोणतेही पद स्वीकारले नाही. ते पुन्हा एकदा लोकजागृतीच्या कार्यात मग्न झाले. त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात समाजाला वैचारिक दिशा देण्यासाठी आणि तरुणांवर मूल्यांचे संस्कार करण्यासाठी 15 ऑगस्ट 1948 रोजी साधना साप्ताहिकाची स्थापना केली. त्याचवेळी त्यांनी अंतर भारतीय चळवळीची पायाभरणी केली. त्यांनी मराठी माणसाला इतर भारतीय भाषा शिकण्याचे आवाहन केले आणि स्वतः बंगाली, गुजराती, तमिळ भाषा शिकले आणि त्यांनी त्या साहित्याचा मराठीत अनुवाद देखील केला. त्यांना असा भारत घडवायचा होता जो विविधतेने नटलेला असेल पण एकात्मतेने बांधलेला असेल.
0: पण हे उत्तुंग कार्य करत असताना गुरुजींचे शरीर कमालीचे थकत चालले होते. अनेक वर्षांची उपोषणे, तुरुंगवास, खाण्यापिण्याच्या आबाळीमुळे त्यांचे शरीर आता साथ सोडत होते. शरीराच्या व्याधींपेक्षा गुरुजींना मानसिक वेदना अधिक होत होत्या. महात्मा गांधी यांचे निधन गुरुजींना आतून तोडून गेले होते. स्वातंत्र्यानंतर देशात वाढणारा स्वार्थ, सत्तेची हाव, भ्रष्ट प्रवृत्ती आणि नैतिक मूल्यांचा होणारा ऱ्हास पाहून त्यांचे संवेदनशील मन व्याकुळ झाले होते. त्यांना जाणवले की ज्या मूल्यांसाठी आम्ही रक्ताचे पाणी केले ती मूल्ये आता कुठेतरी हरवत आहेत.
1: अखेर 11 जून 1950 हा तो काळा दिवस उजाडला. मुंबईच्या एका खोलीत साने गुरुजींनी या जगाचा निरोप घेतला. त्यांची प्राणज्योत मालवली. अवघा महाराष्ट्र, संपूर्ण देश पोरका झाला.
0: गुरुजींचे जाणे एका ध्येयाचे पूर्णत्व होते.
1: साने गुरुजींचा प्रवास पालगडच्या त्या कमी शिकलेल्या पण सुजाण आईपासून सुरू झाला होता आणि तो भारत मातेच्या कुशीत आईच्या चरणांशी येऊन पूर्ण झाला.
0: माझघरातील हा दिवा कदाचित विजलेला असेल पण संस्कारांचा, स्नेहाचा दीप अजूनही प्रत्येक मनात प्रज्वलित आहे. त्या दिव्याने पेटवलेली विचारांची मशाल, संस्कृतीची ज्योत आजही कैक हृदयात तेवतीये. त्यांच्या बालपणीच्या आठवणी, आईनी दिलेले ते सेवेचे धडे, लहान मुलांच्या गोष्टी आणि त्यांनी संपूर्ण आयुष्यात घेतलेले कष्ट, हाच या महाराष्ट्राचा खरा सांस्कृतिक ठेवा आहे. उद्या त्यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या या पवित्र स्मृतींना आणि विचारांना आपण नम्र अभिवादन करूया.
1: युवक मित्र आणि मैत्रिणींनो, युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, yuvavaniair@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvwanaiir@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच ईमेल आयडीवर आम्हाला पाठवा. या कार्यक्रमात त्यांचा समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेतो. नमस्कार.
0: नमस्कार.
2: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आत्ताच आपण ऐकलात महान गांधीवादी शिक्षक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्य सैनिक पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांच्या स्मृतीदिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम सेवाव्रती साने गुरुजी. या कार्यक्रमाचं लेखन केलं होतं स्वानंद गोडबोले यांनी. सहभागी कलाकार होते नेहा कर्वे आणि सिद्धेश नितसुरे. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रुचिरा पालकर यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आज संध्याकाळी 6:30 कामगार सभा, यामध्ये आपण ऐकू शकाल कामगारांमधील व्यसनाधीनता या विषयावर मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांची मुलाखत. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे. 7:15 वृत्तविशेष आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेत, यामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने ऊस शेतीमध्ये कार्बन व्यवस्थापन याविषयी डॉक्टर समाधान सुरवसे यांनी दिलेली माहिती, तर कृषीवाणीमध्ये ऊस पिकातील खोडकिडीची लक्षणे, नियंत्रण आणि उपाय. 8:15 एक कलाकार जो केंद्रित असेल चित्रकार रवी परांजपे यांच्यावर. 9:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, 10:15 इन्साईट्स, हे सर्व कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 10:00 हिंदी चित्रपट संगीत, 10:30 नादब्रह्म मध्ये मिलिंद तुळणकर जलतरंगावर सादर करतील राग किरवाणी. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या शुक्रवार 12 जून 2026 पहाटे 5:55 गिरवाणवाणी मध्ये ऐकणार आहोत सतीश आगरकर यांच्या स्वरात शनी वज्र पंचर कवचम. 6:05 प्रभात वंदन. 6:25 चिंतन या सदरात डॉक्टर केशव चैतन्य कुंटे यांचे विचार. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा आणि 6:35 दिनविशेष सादरकर्ते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणीमध्ये ऐकणार आहोत पशुधनातील मिथेन वायू उत्सर्जनाची कारणे आणि उपाय. 6:45 आरोग्यम धनसंपदा मध्ये आपण ऐकू शकाल प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर डॉक्टर जुनेद शेख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग 4, सादरकर्त्या संगीता अरजपुरे. आणि 6:50 परिसरमध्ये स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास याविषयी दीपाली देवकर यांची मुलाखतीचा भाग 4, सादरकर्ते सचिन लाडोळे. या दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची असून आम्ही मुंबई केंद्रावरून तो कार्यक्रम सहक्षेपित करू. 7:00 आजचा विचार, 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. 6:35 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी. 7:40 भावधारा. 8:40 भावधारा. 9:00 मराठी चित्रपट संगीत. 9:30 गिरवाण भारती. संस्कृत पत्रिका वर्षा समयहा. संस्कृतमधून भाषण डॉक्टर सुनीला गोंधळेकर प्रथम प्रसारण. संस्कृत कथा विनया देव अहमेच प्रथम पुनःप्रसारण. निर्मिती सहाय्य साक्षी जरंडीकर, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 10:00 गांधी वंदना अनुताई लिमये, सादरकर्ते विनायक मोरे. 10:15 सुगम संगीत, तर 10:25 स्थानिक निवेदने. 10:30 हिंदी चित्रपट संगीत. 11:00 शास्त्रीय संगीतामध्ये आपण ऐकू शकाल जयंत केसरकर आपल्या गायनातून सादर करतील राग हिंडोल. 11:30 युवा अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी गप्पा आणि गाणी भाग 5, संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. 12:00 वनिता मंडळमध्ये स्त्री आरोग्याची 52 भाग 24, आवली आकाशाची सावली भाग 8 आणि संस्कृतीच्या पाऊल खुणा प्राचीन भारतीय शास्त्र संपदा या अंतर्गत योगशास्त्र याविषयी भारत विद्यातज्ञ डॉक्टर वैद्य डॉक्टर अंबरीश खरे यांची निलिमा थत्ते यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग 3, सूत्रसंचालन संज्ञा कुलकर्णी सादरकर्त्या निलिमा पटवर्धन ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे. 1:00 प्रायोजित कार्यक्रम NCERT. 1:45 आणि 2:30 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 यू आणि स्टे ट्यून या सदरात कवी नाटककार अभिनेते लेखक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पु ल देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रम वल्ली व्यक्ती. लेखन निवेदन स्वराली गायकवाड, सादरकर्ते धीरज केदारी. 6:10 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:30 स्वस्थ भारत आरोग्यपर आधारित कार्यक्रम, यामध्ये आपण ऐकू शकाल 13 जून वर्ल्ड अल्बॅनिझम अवेअरनेस डेच्या अनुषंगाने अल्बॅनिझम आणि डोळ्यांचे आरोग्य याविषयी डॉक्टर पूनम गांधी यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत, सादरकर्ते धीरज केदारी. 7:15 वृत्तविशेष आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेत, यामध्ये आपण ऐकणार आहोत पीक उत्पादन वाढीसाठी कमी खर्चाच्या जैविक खतांचा वापर याविषयी डॉक्टर सुभाषचंद्र यांनी दिलेली माहिती. आणि कृषीवाणीमध्ये पशुधनातील मिथेन वायू उत्सर्जनाची कारणे आणि उपाय. 8:15 एक कलाकार. 9:15 समाचार संध्या. 9:00 न्यूज ॲट 9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 करंट अफेअर. हे कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीतावर आधारित

श्रोते हो, आपण आम्हाला ऐकताय आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन EIR या ॲपद्वारे जगात सर्वत्र. संध्याकाळची 6:10 झाली आहेत. आता ऐकूया आजच्या उर्वरित वेळात

0: कार्यक्रमामध्ये जयंत केसकर आपल्या गायनातून राग नायकी कानडा सादर करतील. याचबरोबर नियोजित वेळांवर राष्ट्रीय आणि प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित आणि सहक्षेपित करू. ही होती आकाशवाणी पुणे केंद्राच्या आजच्या उर्वरित भागात आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐकूया आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयीची ही निवेदनं.
1: श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे. सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.
2: कामगारांमधील व्यसनाधीनता या विषयावर कामगार सभा या कार्यक्रमामध्ये जरूर ऐका. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांच्याशी प्राची परांजपे यांनी केलेली बातचीत.
3: तंबाखूयुक्त पदार्थ आहेत हे इतकं वाढतंय आपल्या देशामध्ये, आणि याचं कारण म्हणजे लोकांना ते एक मोठं व्यसन आहे असं वाटतच नाही. ते असं म्हणतात की हे छोटं व्यसन आहे, हे मला का बंद करायला सांगताय.
2: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 11 जूनला संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे.

स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली। जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं। संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार।

0: जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन EIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. आता 6:20 आम्ही संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. तर 6:30 कामगार सभा हा विशेष कार्यक्रम ज्यामध्ये आपण ऐकू शकाल कामगारांमधील व्यसनाधीनता या विषयावर मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांची मुलाखत. सूत्रसंचालन प्राची परांजपे आणि सादरकर्ते विक्रांत मंडपे.

आपण ऐकणार आहोत कामगारांमधील व्यसनाधीनता या विषयावर मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांची मुलाखत. सूत्रसंचालन प्राची परांजपे. सादर करते विक्रांत मंडपे.

0: नमस्कार श्रोते हो, कामगार सभा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आजच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये आपला विषय आहे कामगारांमधील व्यसनाधीनता आणि याच विषयी आज मी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या प्रमुख मुक्ता पुणतांबेकर यांच्याशी बातचीत करणार आहे. मुक्ताताई, कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: थेटच मला वाटतं आपण विषयाला हात घालूया. कामगारांमधील व्यसनाधीनता असं म्हणत असताना कोणकोणत्या प्रकारची व्यसनं तुमच्या एकूणच सगळ्या अनुभवातनं तुम्हाला निदर्शनाला आली आहेत आतापर्यंत, त्याचे प्रकार म्हणजे थोडक्यात हे आम्हाला आधी सुरुवातीला सांगा.
1: तर असं म्हणतात की साधारणतः दोन प्रकारचे व्यसनं असतात. एक म्हणजे ज्याला आपण म्हणतो अंमली पदार्थांचं व्यसन,
0: हो,
1: त्याच्यामध्ये मग दारू, तंबाखू, वेगवेगळी ड्रग्ज किंवा आजकाल औषधांचा सुद्धा व्यसन करायला गैरवापर केला जातो. तर हे झाले सगळे अंमली पदार्थ. आणि अलीकडे वाढायला लागलेलं आणखीन एक व्यसन म्हणजे वर्तनात्मक व्यसन. त्याच्यामध्ये अंमली पदार्थाचं सेवन केलं जात नाही पण आपल्या वागण्याचं ते एक प्रकारे व्यसन असतं. तर अशा प्रकारे दोन्ही प्रकारची व्यसनाधीनता दिसून येते.
0: बरोबर. आपण याच्यातले जे दोन भाग आहेत त्यातला पहिला भाग असा घेऊया की अंमली पदार्थांची व्यसनाधीनता. तर यामध्ये काय काय तुम्हाला अनुभवायला येतं?
1: आपल्या देशामध्ये सगळ्यात जे कॉमन व्यसन आहे ते म्हणजे दारूचं आणि तंबाखूयुक्त पदार्थांचं. उपचार घ्यायला येतात त्या जवळजवळ प्रत्येकाला तंबाखूयुक्त पदार्थाचं व्यसन असतं. मग याच्यामध्ये जी चावली जाते ती तंबाखू, गुटखा किंवा महिलांमध्ये आढळणारं मिश्री किंवा सिगरेट, हुक्का, बिडी, हे सगळे जे आहेत ते तंबाखूयुक्त पदार्थ आहेत. हे इतकं वाढतंय आपल्या देशामध्ये आणि याचं कारण म्हणजे लोकांना ते एक मोठं व्यसन आहे असं वाटतच नाही. ते असं म्हणतात की हे छोटं व्यसन आहे, हे मला का बंद करायला सांगताय. तर खरं तर व्यसनाच्या बाबतीत छोटं मोठं काही नाहीये.
0: खरंय,
1: सगळंच व्यसन भयानक असतं. पण त्यातूनही तंबाखूयुक्त पदार्थाचं जे व्यसन आहे ज्यामुळे बरेच तब्येतीचे जे प्रश्न आहेत ते निर्माण होतात आणि कॅन्सरचा धोका असतो. पण हे एक खूप कॉमन व्यसन आहे की जे कामगारांमध्ये आढळतं किंवा सर्व अगदी विद्यार्थ्यांमध्ये, गृहिणींमध्ये, सगळ्यांमध्येच हे व्यसन दिसून येतं. दुसरं कॉमन म्हणजे दारूचं. जागतिक आरोग्य संघटनेचा एक अहवाल प्रसिद्ध झाला आणि त्याच्यात त्यांना असं कोणीतरी विचारलेलं होतं की किती प्रमाणात दारू प्यायली तर ती आपल्यासाठी सुरक्षित आहे. तर त्यांचं उत्तर होतं झिरो, शून्य. कुठली कितीही तुम्ही कमी प्या, महागाची प्या, स्वस्तातली प्या, तरी दारू तुमचं नुकसानच करते. त्यामुळे दारू ती धोकादायकच आहे. तर हे दुसरं झालं व्यसन. मग आता कॉमन आजकाल व्हायला लागलेली व्यसनं अजून म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज. तर याच्यामध्ये सगळ्यांनाच एक ऐकून माहिती असतं की गांजा, ज्याला वीड म्हणतात, किंवा ब्राऊन शुगर, ज्याचं खरं नाव आहे हेरॉईन पण आपल्याकडे त्याला ब्राऊन शुगर म्हणतात. इतर वेगवेगळी ऐकली असतील की ज्याच्यामध्ये LSD आहे, कोकेन आहे. तर अशी वेगवेगळी ड्रग्ज सुद्धा व्यसनासाठी त्यांचं सेवन केलं जातं. आणि पहिलं मी जे नाव घेतलं की गांजा, त्याला कॅनाबिस किंवा वीड म्हणतात, तर हे विशेषतः तरुण मुलांमध्ये आजकाल वाढायला लागलेलं व्यसन आहे. कारण त्याच्याही बाबतीतले बरेच गैरसमज आहेत. रेव पार्टी झाली तर रेव पार्टीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे अगदी गांजापासून ते LSD, कोकेन, ब्राऊन शुगर, MD, मेथ ही सगळी ड्रग्ज.

0: त्याच्यामध्ये सेवन केलं जातं. आणि अजून एक प्रकार अंमली पदार्थांचा म्हणजे औषधं.
1: बर,
0: औषधं जी आपल्याला जेव्हा काही आपण आजारी पडतो, आपण डॉक्टरकडे जातो, तर आपल्याला डॉक्टर औषधं देतात आणि आपण डॉक्टरी सल्ल्यानी ती औषधं घेतो.
1: हो, मी अपेक्षित असतं
0: की ती औषधं व्यवस्थित घ्या, बरं झालं आणि डॉक्टरनी जेव्हा सांगितलेलं असतं तेव्हा ते बंद करा, त्याच प्रमाणात घ्या. पण काही लोकांच्या बाबतीत मात्र डॉक्टरांचा सल्ला न घेता त्याचा गैरवापर केला जातो, की झोप येत नाहीये मग झोपेची औषधं घ्या, किंवा पेन किलर्सचा सुद्धा अशाच प्रकारे नशा करण्यासाठी वापर केला जातो. तरुण मुलांमध्ये तर खोकल्याचं औषध अतिप्रमाणामध्ये घेतलं जातं. तर अलीकडे औषधांचा सुद्धा गैरवापर व्यसन करण्यासाठी केला जातो. आणि अलीकडे अजून आम्हाला एक असं व्यसन दिसून येतं की जे विशेषतः स्टेशनवरती जी राहणारी मुलं आहेत किंवा जी अति गरीब घराण्यातली किंवा रस्त्यावरची जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये वासावाटे घेण्याचं एक व्यसन असतं, की जे व्हाइटनर इंक असते त्याचा ते वास घेतात किंवा डिझेल पेट्रोल याचा वास घेतात आणि ते सुद्धा खूप घातक आहे. त्या मुलांना असं वाटतं की हे तर काही शरीरात माझ्या जात नाहीये, मी काही ते पीत नाहीये, पण त्याच्यातनं ज्या वाफा निघतात, ज्या शरीरात जातात, मेंदूपर्यंत जातात, त्या खूप घातक असतात. मेंदूवर कायमस्वरूपी त्याचा परिणाम होऊ शकतो किंवा बेशुद्ध पडतात, त्याच्यामुळे अकाली मृत्यू येऊ शकतो. तर असे बरेच अंमली पदार्थ आहेत की ज्याचा व्यसन करण्यासाठी वापर केला जातो.
1: पुढचा प्रश्न असा आहे की आपण कामगार सभेमध्ये बोलत असताना तुमच्या एकूण अनुभवामध्ये काय येतं की कोणत्या प्रकारचे कामगार जास्त व्यसनाधीन होतात, म्हणजे याला शिक्षण, आर्थिक स्तर असा काही फरक आता उरलाय का?
0: असं म्हटलं जातं की व्यसन कुठल्याच प्रकारचा भेदभाव करत नाही. स्त्रियांमध्ये पण वाढतंय, जसं पूर्वी पुरुषांमध्येच फक्त आपल्याला दिसायचं, किंवा कुठल्याही प्रकारचं तुमची आर्थिक परिस्थिती असेल तरी पण व्यसन दिसतं, की अगदी गरीब आहेत, मध्यमवर्गीय आहेत ते श्रीमंत आहेत. शिक्षणाच्या बाबतीतही हेच दिसून येतं, किंवा कामगार म्हणजे जे आपण म्हणतो की जे सॅलरीड आहेत, ज्यांना पगार मिळतो त्यांच्यामध्ये जसं दिसतं तसं, समजा कोणाचा स्वतःचा बिझनेस आहे किंवा कोणी शेती करतंय तर त्यांच्यामध्ये पण दिसून येतं. म्हणजे वयोगट, तुमचं वैवाहिक स्थिती, तुमची आर्थिक स्थिती, शैक्षणिक पात्रता, या सर्वाच्या पलीकडे व्यसन गेलेलं आहे, ते कोणाही मध्ये आपल्याला दिसून येतं. सर्व प्रकारच्या कामगारांमध्ये आढळणारं सगळ्यात कॉमन व्यसन म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे तंबाखूयुक्त पदार्थांचं व्यसन.
1: बर,
0: मग त्याच्यामध्ये थोडा फरक असेल की समजा एखादी महिला आहे की ती झाडू मारायचं काम करतेय तर ती कदाचित मिश्री सकाळी लावते, ते तिचं हे असेल. किंवा एखादा अगदी खूपच उच्च शिक्षित आणि उच्च पदावरती काम करतोय तो एखादी महागडी सिगरेट ओढत असेल, किंवा तो हुक्क्याद्वारे तो हे करत असेल किंवा ई सिगरेट करत असेल, किंवा मग काही प्रकारे जे कामगार आहेत त्यांच्यामध्ये बिडीचं दिसतं, काही वेळा सिगरेटचं दिसतं. तर सगळ्यात कॉमन हे सर्व प्रकारच्या कामगारांमध्ये असणारं म्हणजे तंबाखूयुक्त पदार्थांचं व्यसन.
1: बरोबर,
0: मग त्याच्याच बरोबर मग दारूचं सुद्धा. आणि ते पण आपण बघतो की जसं इन्कम आहे, आर्थिक आपलं जे स्थिती आहे तर त्याच्यानुसार ते बदलतं, की खूप अति उच्चभ्रू जे असतील तर ते महागडी दारू पितील, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन पितील, मध्यमवर्गीय ज्याला इंडियन मेड फॉरिन लिकर म्हणतात तर ती पितील, की जी मध्यम साधारण त्याचा खर्च असतो, तर मग नाहीतर इन्कम कमी असेल तर देशी पितील, किंवा मग इन्कम कमी असलेले जे लोक असतील ते हातभट्टी पितील, देशी पितील. तर सर्वच प्रकारच्या कामगारांमध्ये तंबाखूयुक्त पदार्थांचं आणि दारूचं हे व्यसन खूप कॉमन होतंय. आणि मगाशी आपण अजून एका व्यसनाचा उल्लेख केला की वर्तनात्मक व्यसन.
1: हो, मी आता येणारच होते तिकडे, की त्याचा परिणाम आणि त्यांनी किती जणांना व्यापलंय, किती प्रकारच्या कामगारांना, तेही सांगा.
0: कालच ना मी सकाळी चालले होते ऑफिसला आणि सिग्नलला थांबले होते तर शेजारी एक बस उभी होती आणि त्याच्या ती बस जी कारखान्यात कामगारांना नेणारी असते तर सहज माझं लक्ष गेलं तर खिडकीत जे सगळे लोक बसलेले होते प्रत्येकाच्या हातात फोन होता आणि फोनमध्ये सगळ्यांचं लक्ष होतं. तर अलीकडे आपण हे दृश्य सतत बघतो. पूर्वी प्रवासात गप्पा मारायचे सहप्रवाशांशी, तर आता प्रवासात सगळ्यांच्या समोर आपला फोन असतो.
1: बरोबर,
0: तर हे व्यसन नक्कीच वाढतंय. सुरुवातीला फोन वापरणं किंवा ही सर्व्हिस घेणं हे महाग होतं, पण नंतर ते स्वस्त होत गेलं, इंटरनेट आपल्या हातात आलं. त्याला इंटरनेट ऍडिक्शन डिसऑर्डर IAD असं नाव आहे. तर ह्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत, की एक तर साधं फोनचं व्यसन किंवा इंटरनेटच्या संदर्भातली जे काही सर्व व्यसन

0: असेल की ते सोशल मीडियाचं असेल, व्हिडिओ बघण्याचं असेल, वेगवेगळे इंटरॅक्टिव्ह गेम असतात ते खेळण्याचं असू शकतं, किंवा काहीतरी ऑर्डर करायचं, खरेदी करायची, हे पण आजकाल वाढतंय ऑनलाईन शॉपिंगचं. अजून एक वाढतंय ते म्हणजे जुगाराचं, की ऑनलाईन जुगार असतात ते खेळले जातात आणि त्याच्यावरती पैसे खूप खर्च होतात. तर हे वर्तनात्मक व्यसन सुद्धा आता सर्वांमध्ये वाढतंय.
1: आता आपण व्यसनांचे दोन भाग बघितले, एक अंमली पदार्थाचं व्यसन आणि वर्तनात्मक व्यसन. या सगळ्या व्यसनाधीनतेचा त्यांच्या स्वतःवर काय परिणाम होतो आणि कुटुंबावर आणि सगळ्यात महत्वाचं कामाच्या ठिकाणी त्याचा काय परिणाम होतो व्यसनाचा?
0: सर्वात महत्वाचा परिणाम होतो तो आपल्या लिव्हरवरती, कारण लिव्हरमध्ये आपलं जे रक्त आहे ते शुद्धीकरणासाठी पाठवलं जातं आणि त्यामुळे जर का दारू किंवा कुठलेही अंमली पदार्थ घेतलेले असतील तर लिव्हरवर परिणाम होतो. त्याचबरोबर आपले अतिशय महत्वाचे अवयव, मेंदू, हृदय, किडनी, या सगळ्यावरही गंभीर दुष्परिणाम होतात. हे एकदा जेव्हा दुष्परिणाम होतात तेव्हा कित्येकदा त्याच्यातून बरं होणं हे अवघड असतं. म्हणून आम्ही वारंवार सांगतो की हे करूच नका, ते जास्ती महत्वाचं आहे एकदा ते परिणाम झाल्यानंतर तुम्ही उपचार घेण्यापेक्षा. त्याचबरोबर मानसिक नुकसान होतं, मनाला सतत तिथे ओढ लागते, त्याच्यामुळे चिडचिड वाढते, अँझायटी म्हणजे चिंता, निराशा, नकारात्मक भावना ह्या सगळ्या वाढतात.
1: पण अनेकांचं म्हणणं असतं की नकारात्मक भावना, अँझायटी कमी करण्यासाठी आम्ही व्यसन करतो,
0: तर ते अतिशय तो मोठा गैरसमज आहे. अल्कोहोल एक डिप्रेसंट आहे, ते आपल्या नर्वस सिस्टीमची ऍक्टिव्हिटी कमी करतं. ऍक्च्युली जेव्हा दारू घेतली जाते तेव्हा तात्पुरतं असं बरं वाटल्याचं फिलिंग येतं, त्याच्यामुळे मनावरची बंधनं सैलावतात आणि बरं वाटल्यासारखं वाटतं, पण हे खूप तात्पुरतं असतं. तो जो परिणाम असतो तो लगेच ओसरतो आणि मग अजून घ्यावी असं वाटतं आणि मग ह्याच्यातूनच पुढे व्यसनाधीनता निर्माण होते, कारण ती ओढ त्यांच्या मनाला लागलेली असते. आनंदासाठी आम्ही घेतो असं काही लोक जेव्हा सांगतात तेव्हा माझा हाच प्रश्न असतो की ही गोष्ट करून तुम्हाला आनंद मिळतो पण तुमच्या कुटुंबाचं काय, हे सगळं तुमचं बघून त्यांना किती त्रास होतोय. असं पण उत्तर लोक देतात की मी माझ्या पैशांनी पितो, मी काही त्यांच्याशी भांडत नाही, त्यांना मारत नाही, मी काही त्यांना त्रास देत नाही. तुम्ही त्रास देत नाही पण तुम्ही व्यसन करता याचा कुटुंबियांना त्रास होत असतो. तुमच्या तब्येतीचं नुकसान होतंय हे ते बघतायत, त्यांचा त्यांना त्रास होतो, किंवा तुमचं वागणं बदलतं, तुम्ही जबाबदाऱ्या पाळत नाही. लहान मुलं जर आपल्या घरामध्ये असतील आणि ते जर काही रोजचं बघत असतील तर मुलांच्या आत्मविश्वासावर किंवा एकूणच वाढीवर परिणाम होतो असंही दिसून येतं. मुलांना लहान वयापासून याची उत्सुकता वाटते आणि पुढे ते सुद्धा व्यसन करू शकतात.
1: बरोबर.
0: तर नातेसंबंध कायमचे तुटणं हे एक होतं, समाजामध्ये आपली किंमत कमी होते. आणखीन एक महत्वाचा परिणाम होतो म्हणजे आर्थिक, त्याच्यावरती पैसे खर्च कितीतरी होत असतात. जे रुग्ण येतात त्यांना आम्ही मुद्दामून एक ऍक्टिव्हिटी करायला लावतो की आतापर्यंत तुम्ही व्यसनावरती किती खर्च केला, आणि तो जेव्हा ते लिहून काढतात तेव्हा खूप मोठे आकडे समोर येतात आणि त्यांना खूप वाईट वाटतं की मी केवढे पैसे याच्यावरती मी आतापर्यंत घालवलेले आहेत आणि व्यसन बंद केलं तर केवढा माझा आर्थिक फायदा आहे त्याच्यामध्ये.
1: आता तुम्ही अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेचे परिणाम सांगितले, वर्तनात्मक जे काही व्यसन आहे तर त्याचे परिणाम पण सांगा.
0: जेव्हा आमच्याकडे असे काही रुग्ण येतात की ते फोनचा अतिवापर करतायत किंवा इंटरनेट आणि ह्या सगळ्या गोष्टी करतायत, तर तेव्हा त्यांचं हेच म्हणणं असतं की ह्याचा काही आमच्या तब्येतीशी संबंध नाही ना, की मी काही सेवन करत नाहीये कसलं. तर आपण जेव्हा स्क्रीनचा अतिवापर करतो तेव्हा त्याचे आपल्या शरीरावरती खूप दुष्परिणाम होतात. स्क्रीनकडे आपण जेव्हा सतत बघतो तेव्हा त्याचा डोळ्यावर परिणाम होतो, मेंदूवर परिणाम होतो, त्याच्यामधून काही रेडिएशन्स निघत असतात त्याची आपल्याला कल्पना पण नसते, त्या रेडिएशनच्या आपण सतत संपर्कात असतो, त्याचा मेंदूवरती परिणाम. सतत कानामध्ये ते हेडफोन्स घालून ऐकलं तर त्याचा कानावरती परिणाम. फोन बघत असताना आपली मान कशी असते, आपण वेडवाकडं झोपून किंवा बसून ते बघत असतो. खूप लहान वयात अलीकडे लोकांना मानेचे, पाठीचे आजार होत आहेत. स्क्रीनचा अतिवापर करणारे जे लोक असतात ते सहसा व्यायाम करताना दिसत नाहीत, नीट पौष्टिक आहार घेत नाहीत, स्क्रीनकडे बघत काहीतरी खाल्लं जातं, या सगळ्याचा शरीरावरती परिणाम होत असतो. स्क्रीनच्या अतिवापराचे मानसिक सुद्धा खूप गंभीर दुष्परिणाम होतात. या लोकांमधला चिडचिडेपणा

0: वाढतो, चिंता करणं वाढतं, नैराश्य वाढतं. तर स्क्रीनचा अतिवापर केला तर त्याचे शरीर, मन आणि सगळ्या कौटुंबिक परिस्थिती सगळ्यावरतीच गंभीर दुष्परिणाम होतात.
1: ते पटकन दिसले नाहीत तरी ते परिणाम होत असतात.
0: पुढे होतच असतात.
1: कामगार म्हणून काम करताना जी काही व्यसनाधीनता असते तर त्याचा खरं तर प्रत्यक्ष संबंध किंवा अप्रत्यक्ष कामाच्या प्रॉडक्टिव्हिटीमध्ये त्याचा संबंध येतो, तर तो काय काय जाणवतो?
0: कुठल्याही प्रकारचं व्यसन केलं तर जे शारीरिक दुष्परिणाम होतात त्याचा अप्रत्यक्ष परिणाम कार्यक्षमतेवरती सुद्धा होतच असतो ना. त्याच्यामुळे एकूणच कामाचा उत्साह कमी होतो, किंवा पूर्वी ज्या एनर्जीनी काम केलं जायचं ती ऊर्जा आता राहत नाही. त्याच्यापुढे ते वाढतच गेलं तर मानसिकतेवर परिणाम, मग निर्णय क्षमता त्याच्यामुळे कमी होते, चुकीचे निर्णय घेतले जातात, एकाग्रता याच्यामुळे कमी होते, तर या सगळ्याचा कार्यक्षमतेवरती परिणाम होतच असतो. खूप ठिकाणी आपण बघतो की इतकं ते व्यसन वाढत जातं की कामात चुका सुद्धा होतात.
1: हो
0: आमच्याकडे ना काही दिवसापूर्वी एक रुग्ण आले होते की ते त्यांना त्यांच्या फॅक्टरीनी पाठवलेलं होतं आणि ते इलेक्ट्रिशियन होते, तर त्यांनी एकदा इतकी मोठी गंभीर चूक केली की त्या सगळ्याचं प्रोडक्शन थांबण्यावरती परिणाम झाला. तर त्या कंपनीच्या दृष्टीने खूप गंभीर चूक होती, पण सुदैवाने त्यांनी संधी द्यायचं ठरवलं आणि आमच्याकडे ऍडमिट केलं आणि काही बाकी काही झालं नाही गंभीर परिणाम वगैरे. त्याचा अकाउंटंट होतं, त्यांनी पैसे मोजताना गंभीर चूक केली आणि मग नंतर त्यांना ते पैसे स्वतःच्या पगारातनं भरून द्यायला लागले. कोणाच्या बाबतीत पोलीस केस पर्यंत वेळ आली, नोकरी गेली, तर अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स हे करत राहिलं तर कामावरती सुद्धा होत असतात.
1: तरी पण मग माणसं कशी यामध्ये अडकतात की एखाद्याला व्यसनाधीनतेतनं बाजूला करणं किंवा आधीच आगाऊ सूचना देणं की तू थोडा चुकतोयस बर का, तर असं काही स्ट्रक्चर उभं करता येईल का, याच्याबद्दल काय सांगाल?
0: जागतिक आरोग्य संघटनेने असं म्हटलंय की कुठल्याही प्रकारचं व्यसन करणं हा एक शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारचा आजार आहे, त्यामुळे त्या माणसाकडे तो एक वाईट माणूस आहे असं न बघता तो एक आजारी माणूस आहे या दृष्टीने बघा आणि त्याला मदत करा. आणि मला सांगायला आनंद वाटतो की अनेक कंपन्या किंवा ऑफिसेसमध्ये या गोष्टीचा स्वीकार केलेला आहे. विशेषतः इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO ते सुद्धा नेहमी हे सांगतंय की त्या व्यक्तीला मदतीची गरज आहे. अलीकडे आम्हाला अनेक कंपन्यांमधून बोलावलं जातं की आमच्या कामगारांसाठी काही जनजागृतीचे कार्यक्रम घ्या, व्यसनाच्या दुष्परिणामांची माहिती द्या, किंवा कोणाला व्यसन लागलं असेल तर त्यांना उपचार द्या. तर खूप ठिकाणी ही सोय उपलब्ध आहे. जर का स्वतःहून आपण पुढे गेलो, सांगितलं की मदतीची गरज आहे, तर लोक तयार असतात. आता बऱ्याच ठिकाणी काउन्सिलर असतात, डॉक्टर्स असतात, त्यामुळे तिथे आपण वैद्यकीय उपचारासाठी गेलो आणि हा प्रॉब्लेम सांगितला तर तिथे सुद्धा त्यांना मदत मिळू शकते. अल्कोहोलिक अनॉनिमस किंवा अनामिक मद्यपी नावाची एक संघटना आहे आणि जगभर त्यांच्या शाखा आहेत. आपल्या महाराष्ट्रातही प्रत्येक गावामध्ये यांच्या शाखा असतात की आपण नुसतं इंटरनेटवरती बघितलं तरी आपल्याला त्याचे पत्ते आणि फोन नंबर मिळू शकतात. अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंग घेतात, एकत्र जमतात आणि एकमेकांना अनुभव कथन करतात आणि त्यामुळे त्यांना मदत मिळते. तर अशा प्रकारे हा अवेअरनेस अलीकडे खूप ठिकाणी आलेला आहे. तर याची सुरुवात अशी झाली, अनेक वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये अशी एक घटना घडली की बॉब आणि बिल नावाचे दोन दारुडे एकमेकांना एका संध्याकाळी भेटले आणि ते गप्पा मारत बसले आणि सांगायला लागले की मला कसा दारूमुळे त्रास होतो. आणि मग गप्पा मारून झाल्यावर त्यांना लक्षात आलं की अरे बराच वेळ गेलाय आणि आपल्याला दारूची आठवण पण नाही झाली. मग त्यांनी ठरवलं की आपण नियमितपणे असं संध्याकाळी भेटू म्हणजे आपण एकमेकांना मदत करू. तर ही अल्कोहोलिक अनॉनिमस या संघटनेची सुरुवात होती आणि मग आता ठिकठिकाणी हा सपोर्ट ग्रुप, असे लोक एकत्र जमतात, ते एकमेकांना उपदेश करत नाहीत, फक्त एकत्र जमतात आणि अनुभव कथन करतात. संध्याकाळच्या वेळेला एकत्र जमल्यामुळे ती जी पिण्याची वेळ असते तर तेव्हा ते सुरक्षित राहतात. पण अलीकडे तर काही मिटिंग सकाळी असतात, 24 तास ऑनलाईन मिटिंग असतात, ते पण आपल्याला इंटरनेटवर मिळेल की आपल्याला हवी तेव्हा या मिटिंगच्या माध्यमातून मदत मिळू शकते. याच्यासाठी कुठलीही फी आकारली जात नाही, डायरेक्टली आपल्या जवळच्या मिटिंगला किंवा ऑनलाईन मिटिंगला आपण जाऊ शकतो. आणि या मिटिंगमध्ये जाऊन

0: सुद्धा व्यसनमुक्त राहिलेले हजारो लोक आहेत.
1: अच्छा
0: आणि याच्यात एक सांगितलं जातं की पूर्ण आयुष्यभराचा निश्चय करू नका, असं म्हणू नका की आता मी जीवनभर व्यसन सोडलं, एवढाच निश्चय करायचा फक्त आजचा दिवस मी व्यसनमुक्त राहीन. वन डे ॲट अ टाइम म्हणतात ते त्याला, फक्त आजचा दिवस. आणि एक एक दिवसाच्या हिशोबाने पुढे जायचंय. तर हे कोणीही या संघटनेमध्ये जाऊन व्यसन सोडू शकतं. आणि व्यसनमुक्ती केंद्र सुद्धा प्रत्येक गावात असतात. त्यातली अनेक केंद्र अशी आहेत की जी सरकारी मदतीवरती चालतात, त्यामुळे उत्पन्न कमी असेल तरी सुद्धा लोक तिथे जाऊन उपचार घेऊ शकतात.
1: आता यामध्ये हे सगळं जास्त करून आपण अंमली पदार्थांचं बोललो, हे जे मोबाईल नावाचं यंत्र आहे आणि त्याच्यामुळे जो काही वर्तनात्मक प्रश्न निर्माण होत आहेत कामाच्या ठिकाणी आणि असं, तर शेवटी मला असं सांगा की हा प्रश्न सोडवण्यासाठी काही मदतगट तयार झालेत का, वर्तनात्मक काय म्हणू आपण व्यसनाधीनता सोडवण्यासाठी?
0: हो, त्याचेही आता मदतगट अलीकडे तयार व्हायला लागलेले आहेत. ह्या बाबतीत ना आपण प्रत्येकाने स्वतःला मदत करायची आहे. डॉक्टर किंबरली यंग नावाच्या एक सायकोलॉजिस्ट होत्या आणि त्यांनी सुरुवातीला याच्यावरती काम केलं. त्यांनी याच्यासाठी एक टेस्ट तयार केली, त्याचं नाव आहे इंटरनेट ऍडिक्शन टेस्ट, IAT, की जी सहजगत्या इंटरनेटवरती आपल्याला उपलब्ध असते. तर 20 प्रश्न आहेत, मग शेवटी त्याचे मार्क मोजायचे, मग त्याचा अर्थ लिहिलेला आहे की इतकं मार्क म्हणजे काय. याच्यामध्ये असं दिसून येतं की तीन प्रकारचे स्तर आहेत, यूज, अब्यूज आणि मिसयूज, म्हणजे वापर, गैरवापर आणि व्यसन. आपण वापर करतोय का, म्हणजे जेवढा लागतोय तेवढाच फोन आपण बघतो ना, उगीच अतिरेकी नाही ना वापर करत. गैरवापरामध्ये आपण ठरवतोय की मला इतकाच वेळ फोन बघायचा आहे, पण ती वेळ टळून गेली तरी आपलं चालू असतं आणि सगळं आपलं एंटरटेनमेंट त्याच्यावर असतं. आणि मग तिथे आपण वेळीत सावध नाही झालो तर मात्र व्यसनाधीनतेमध्ये रुपांतर होतं, आपण पूर्ण त्याच्यावरती अवलंबून राहायला लागतो, गुलाम होतो. तर आपण प्रत्येकानेच बघायचंय की आपण वापर करतोय, गैरवापर करतोय का आपलं व्यसनात रुपांतर झालेलं आहे. ही टेस्ट आपण स्वतःला दिली ना तर आपण जरा सावध होतो आणि आपण गैरवापरावर ना वापराच्या स्तरावरती नक्कीच येऊ शकतो.
1: खरं म्हणजे स्वतः आधी शोधणं की मी व्यसन करतोय का, व्यसनाधीन झालोय का, इतरांना तसं वाटतंय का की माझ्या वर्तनामध्ये आणि माझ्या कामाच्या कार्यक्षमतेमध्ये कौटुंबिक स्तरावरती काही बदल होतोय माझ्या व्यसनामुळे, हे पहिल्यांदा मला वाटतं शोधणं ही पहिली पायरी आहे. मान्य करणं स्वतः हा पण एक त्यातला महत्वाचा टप्पा आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं आनंदासाठी व्यसन हे असू शकत नाही, त्याचे दुष्परिणामच आहेत, मग ते आज दिसतील नाहीतर उद्या दिसतील. त्यामुळे व्यसन न करणे हाच त्याच्यावरचा उपाय आहे. आणि आपण त्यात अडकलो असू तर मदत गट, स्वयंसेवी संस्था, डॉक्टर, समुपदेशक यांची वेळोवेळी योग्य त्यावेळी मदत घेणं हाच याच्यावरचा उपाय असू शकतो. हेच मला वाटतं आजच्या आपल्या सगळ्या चर्चेतून, गप्पांमधून मला जे काही दिसतंय ते असं आहे. ही मुलाखत ऐकताना हे जाणवलं असेल, आपली कार्यक्षमता टिकवून ठेवायची असेल तर व्यसनाला लांब ठेवणं हीच त्याच्यावरची गुरुकिल्ली आहे. आज मुक्तातही तुम्ही आमच्या इथे आलात आणि खूप विस्तृतपणे आपण व्यसन, व्यसनाधीनता, त्यातले टप्पे याबद्दल चर्चा केली. आकाशवाणी पुणेच्या वतीनं मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: नमस्कार.

श्रोतेहो, आता आपण ऐकलीत कामगारांमधील व्यसनाधीनता या विषयावर मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांची मुलाखत. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे. आता 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र आम्ही आमच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: मृदुला दाढे यांनी गायलेलं, दिनेश केळुसकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विश्वास पाटणकर यांचं.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 12 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाकोरे यांच्याशी शीतल निमजे यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयानं प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय. आणि जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात राज्यातले 2 जवान शहीद. सद्यस्थितीत जग अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातून जात असतानाही भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. आज देश विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी आणखी वाढली असल्याचं ते यावेळी म्हणाले. राज्यांमधले परस्पर संबंध हे सहकार्य संवाद आणि देवाणघेवाण यावर आधारित असायला हवेत असं आवाहन त्यांनी केलं. विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी राज्यांना परस्परांच्या कल्पनांची देवाणघेवाण करता यावी तसंच एकत्रितपणे काम करता यावं यासाठी नीती आयोग हे सहकार्याचं व्यासपीठ म्हणून मोठी भूमिका बजावू शकतं असंही त्यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील या बैठकीला उपस्थित होते. आज भारत स्पर्धा करण्यासोबतच जगातल्या प्रत्येक प्रमुख अर्थव्यवस्थेला मागे टाकत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीला उपस्थित होते. विविध क्षेत्रात राज्यानं केलेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी या बैठकीत मांडला. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% 58% वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज केली. यासोबतच कर्मचाऱ्यांचा घरभाडेभत्त्यात देखील वाढ करायचा निर्णय जाहीर केला आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज मुंबईत एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. या बैठकीत विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या आर्थिक आणि प्रशासकीय मागण्यांवर चर्चा झाली. यावेळी सरनाईक यांनी आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेत भविष्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू होताच तो तात्काळ प्रभावानं एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. वेतनवाढीची थकबाकी आर्थिक परिस्थितीचा विचार करून टप्प्याटप्प्यानं अदा केली जाईल असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची बैठक आयोजित केली जाईल अशी ग्वाही सरनाईक यांनी यावेळी दिली. विधानसभा सदस्यांमार्फत निवडून दिल्या जाणाऱ्या राज्यसभेच्या राज्यातल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत राजेंद्र जैन हे बिनविरोध निवडले गेल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी मेघना तळेकर यांनी जाहीर केलं. या जागेसाठी राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र जैन यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे जनतेच्या प्रतिनिधित्व कायद्याच्या कलम 53 उपकलम 2 नुसार जैन यांची बिनविरोध निवड झाल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलं. आगामी विधान परिषद निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून उभे असलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू होते. मंत्री गिरीश महाजन उदय सामंत यांनी आज गीते यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत गिरीश महाजन यांनी दराडे हे शिवसेनेचे म्हणजेच महायुतीचे उमेदवार असल्याने गीते यांनी माघार घेतल्याचं सांगितलं. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी रामकुंड इथं सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा साजरा झाला. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते. येत्या 31 ऑक्टोबर रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर धर्मध्वजारोहण होऊन कुंभमेळा पर्वाला प्रारंभ होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देश विदेशातून येणाऱ्या भाविकांचे आदरातिथ्य करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले दोन जवान शहीद झाले आहेत. विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईत ऐरोली इथले तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते. उरी सेक्टरमध्ये कमलकोट इथं गस्तीवर असताना एका कारवाईमध्ये या हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. यातच दोन्ही जवानांना वीरमरण आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असं त्यांनी म्हटलं आहे. राज्यात कृषी मित्र भरतीच्या नावाखाली समाज माध्यमं आणि इतर माध्यमांद्वारे काही व्यक्तींकडून बोगस जाहिराती प्रसारित करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या कोणत्याही भरती प्रक्रियेची माहिती केवळ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर अधिकृत प्रसिद्धी माध्यमांद्वारे किंवा संबंधित कार्यालयांमार्फतच जाहीर केली जाते. त्यामुळे अशा कोणत्याही खोट्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे. उच्च शिक्षण विभाग आयोजित नागरी सेवा पूर्वपरीक्षा प्रशिक्षण 2026 साठीच्या प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जूनपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून आहे तर परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 2 जुलै आहे. ही परीक्षा 2 ऑगस्ट 2026 रोजी प्रत्यक्ष पद्धतीनं होणार आहे. विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. यासंदर्भातली सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना www.siac.org.in या संकेतस्थळावर मिळेल. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची बैठक आज नवी दिल्लीत झाली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी काँग्रेसचे सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा के सी वेणुगोपाल जयराम रमेश भूपेश बघेल तसेच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल याबाबत चर्चा करण्यात आली. काँग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर मनमानी आणि पूर्वग्रहाने ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. न्यायालयात या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधू आणि तन्वी शर्मानं आज महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली आहे. पीव्ही सिंधूनं भारताच्या ईशारानी बरुहाचा 22-20, 21-12 असा तर तन्वी शर्मानं मालविका बनसोडचा 21-13, 21-15 असा पराभव करत उपांत्य पूर्व फेरीत धडक मारली. या स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या फेरीत भारताच्या यमआर अर्जुन आणि हरिहरन अंशकरुणन या जोडीनं न्यूझीलंडच्या मायकल ओवन आणि डायलन सोएडजसा या जोडीवर 21-17, 21-7 अशी मात करत अंतिम 8 जोड्यांमध्ये स्थान पटकावलं आहे. मात्र किरण जॉर्ज सनित दयानंद तसंच तरुण मन्नेपल्ली हे भारतीय बॅडमिंटनपटू आपापल्या वैयक्तिक सामन्यात पराभूत झाले आहेत. त्यामुळे भारताचं पुरुष एकेरीतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय आणि जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात राज्यातले 2 जवान शहीद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे

0: पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378° सात आठ मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन EIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. संध्याकाळचे 7:11 झाली आहेत. आता ऐकूया आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयीची ही निवेदनं.
1: श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे. सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.
2: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादरकर्ते आहेत गौरव शिंपी.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: श्रोतेओ, आता 7:15 वाजता मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत वृत्तविशेष।

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, आजपासून फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होत आहे. लिओनेल मेसी, क्रिस्तियानो रोनाल्डो यांचे किंबहुना जागतिक फुटबॉल स्पर्धेचे कोट्यवधी चाहते भारतात आहेत. या स्पर्धेचा ज्वर सामन्यागणित चढतच जाईल, पण त्याआधी स्पर्धेविषयी

0: स्पर्धेतील खेळाडू सामने आणि इतर काही पैलूंचा आढावा ज्येष्ठ क्रीडा संपादक आशिष पेंडसे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. ऐकूया क्रीडा पत्रकार विनायक राणे यांनी घेतलेली मुलाखत.
1: सर, यंदा 11 जून पासून वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होते. हा खेळ आणखी सर्वदूर पोहोचावा यासाठी फिफाने यंदा जास्त संघ सामावून घेतलेत, म्हणजे अर्थात त्यासाठी त्यांचं खूप अवघड असणारा क्वालिफाईंग पात्रता फेऱ्याही झाल्याच. यंदा एकूण किती संघ असतील सर, तुम्ही आपल्या ऐकणाऱ्यांना सांगू शकाल, आपल्या श्रोत्यांना सांगू शकाल त्याबद्दल?
2: फिफा म्हणजे जागतिक फुटबॉल महासंघ. जगभरातील जवळपास 200 अधिक देश हे फिफाचे सदस्य आहेत आणि हे सगळ्या देशांचे संघ हे फिफाच्या वर्ल्ड कपच्या पात्रता फेऱ्यांमध्ये खेळतात. सो फिफाचा वर्ल्ड कप हा खरोखरीच विश्वचषक वर्ल्ड कप आहे. आता 1998 पर्यंत त्यावेळेला 24 संघ सहभागी होत होते वर्ल्ड कपला. त्यानंतर या संघांची संख्या वाढवून ते 32 संघ करण्यात आले. यामागचा फिफाचा हेतू हाच असतो की जगभरात फुटबॉल हा लोकप्रिय आहे, तो जगभरातला सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे, द मोस्ट ब्युटिफुल गेम म्हणून ओळखला जातो. पण या लोकप्रियतेबरोबरच जगातल्या सर्व खंडांमधल्या अधिकाधिक संघांना मुख्य वर्ल्ड कप मध्ये खेळण्याची संधी मिळावी यासाठी 1998 24 वरून 32 संघ करण्यात आले. 98 ते आता 2026 पर्यंत म्हणजे 2022 पर्यंत 32 संघांची स्पर्धा होती. आता ते वाढवून फिफाने 48 संघ यावेळेला पात्र ठरवले आहेत, पात्र केले आहेत वर्ल्ड कप साठी. त्यामुळे साधारण 30-32 दिवसाची स्पर्धा असायची, ती आता 40 दिवसांची स्पर्धा होती. त्यामुळे मॅचेस ज्या आहेत त्या मॅचेस सुद्धा 104 मॅचेस झालेल्या आहेत. फिफा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी 7 मॅचेस खेळायला लागायचे, म्हणजे ग्रुप मधल्या प्लस नॉकआउट, त्या आता 8 मॅचेस खेळायला लागणार आहे. सगळीच ही व्याप्ती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे आणि त्याचा फायदा हा मी मगाशी म्हणलं तसं फिफाचे सदस्य असलेल्या प्रत्येक खंडातील देशांना झालेला आहे. त्याच्यातला अगदी छोटा छोटा संघ वर्ल्ड कप साठी पात्र ठरू शकलेला आहे. म्हणजे एकीकडे ब्राझील सारखा संघ की जो आतापर्यंत सगळ्या फिफा वर्ल्ड कप साठी पात्र ठरला आहे, सर्वाधिक 5 वेळा त्यांनी विजेतेपद पटकावलेली आहे, त्याच्याच जोडीला 4 डेब्युटंट म्हणजे पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळणारे संघ हे पात्र ठरलेले आहेत. फिफाच्या नियमानुसार यजमान संघ हे ऑटोमॅटिक पात्र ठरतात, परंतु गेल्या 2 वर्ल्ड कप पासून गतविजेते असतात त्यांना सुद्धा पात्रता फेऱ्यांमध्ये खेळायला लागतात. त्यामुळे असं नाही की तुम्ही कतारमध्ये 2022 अर्जेंटिनाने वर्ल्ड कप जिंकला आणि आता 26 त्यांचा प्रवेश निश्चित झाला अजिबात होणार नाही. किंबहुना इटली सारखा 4 वेळा वर्ल्ड कप जिंकलेला संघ यंदा बोस्निया कडून पात्रता फेरीत गारद झाला आणि तो वर्ल्ड कप खेळू शकणार नाही. सो या अशा सगळ्या गमतीजमती आणि आव्हानं या पात्रता फेऱ्यांमध्ये निर्माण होतात आणि म्हणूनच हा खऱ्या अर्थाने वर्ल्ड कप असा हा ठरतो.
1: बरोबर सर, तुम्ही आता बोललात त्याच्यावर आपल्याला माहितीच आहे आणि आपण अनेकदा ऐकत असतो की मला वाटतं जगभरातला सर्वाधिक लोकप्रिय क्रीडा प्रकार किंवा खेळ म्हणता येईल तर फुटबॉल असेल. कारण की जसं त्याच्या मुख्य स्पर्धांना जेवढा रिस्पॉन्स मिळत असतो, जेवढा पब्लिक ते बघत असतं, तसाच रिस्पॉन्स त्यांच्या पात्रता फेरीच्या सामन्यांनाही मिळतो. जसे काय ते वर्ल्ड कप मधलेच काहीतरी सामने आहेत असं, आणि तेवढा पूर्ण ती एक मोठी आव्हानात्मक फेरी पूर्ण करून केप वर्दे सारखा एक संघ वर्ल्ड कप मध्ये पहिल्यांदाच पात्र ठरतो. पोर्तुगीजांच्या अंमलाखाली 5 जुलै 1975 रोजी या देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि त्यांचा किलोमीटरचा जो आकार आपण बघितला तर साधारण 4033 एवढाच आहे. मला वाटतं आपल्याकडनं उत्तराखंड त्यापेक्षा आणखी जास्त लांब असावं. एवढं सगळं असूनही या संघाने क्वालिफाईंग मध्ये खूप सरसावलेल्या संघांना मागे वगैरे टाकलं आणि ते पुढे आले. या संघाबद्दल तुमच्याकडनं थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल. आणि जसं मगाशी तुम्ही उल्लेख केला की 4 संघ पहिल्यांदाच खेळणार आहेत, त्या संघांबद्दल तुम्ही थोडस आपल्या श्रोत्यांना सांगू शकता?
2: तू के परदेशाचा तो अगदी योग्य उल्लेख केला, परंतु या निमित्ताने एक थोडस क्लॅरिफिकेशन देणे गरजेचं आहे. आपण विशेषतः भारतामध्ये हे कायम फुटबॉलचा वर्ल्ड कप आला की म्हणतो की आपल्याकडे 140 कोटींची जनता आणि आपण एक फुटबॉलचा संघ चांगला करू नये का शकत, किंवा तू म्हणला तसं उत्तराखंड पेक्षा छोटा असलेला संघ सुद्धा पात्र
1: पात्र,
2: किंवा याच्या आधी आइसलंड सारखा संघ असेल की जो सर्वाधिक, किंवा आता कुरासिओ नावाचा संघ जोही आता डेब्यू करतो आहे, पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळतो आहे, असे संघ वर्ल्ड कप मध्ये पात्र ठरतात. तर मुळात या पात्रतेत एक गंमत अशी आहे की हे खंडीय पात्रता स्पर्धा होतात. म्हणजे आता अगदी न्यूझीलंडचं उदाहरण मी कायम सांगतो की न्यूझीलंड हे ओशेनिया गटात आहे. सो त्या ओशेनिया गटामध्ये फिजी आयलंड, सामोआ आहे, असे सगळे

0: निष्ठा तुलनेने त्यांना पात्रता मिळवायला सोपं असतं. भारत कसं, एकतर आशिया हा इटसेल्फ इज अ म्हणजे महाखंड आहे आशिया, त्याच्यात भारत हा दक्षिण आशियामध्ये असतो. तिकडली पात्रता फेरी जिंकून तू पुढे आशिया मेन गटाच्या तू पात्रता फेरीत जातो. तर भारतासाठी पात्रता मिळवणं किंवा आशिया गटात जाणं इटसेल्फ हे मोठं आव्हान
1: आहे.
0: त्या तुलनेत या छोटे जे समजा अँटिगुआ सारखा संघ, वेस्ट इंडिजचे सगळे जे बेटं आहेत त्यातले काही पात्र झाले होते, उत्तर अमेरिकेतले आता कुरासिओ सारखा आहे, त्यांना पात्र ठरणं तुलनेने सोपं असतं. पण केप वर्दे सुद्धा याला अपवाद असण्यासाठी की तो आफ्रिका खंडातनं पात्रता त्यांनी मिळवली. म्हणजे आपण बघितले की कॅमेरून जो 1990 साली गतविजेत्या अर्जेंटिनाला हरवून त्यांनी भरारी घेतली होती, किंवा घाना सारखा असेल, सेनेगल असेल, उत्तर आफ्रिकेतले इजिप्त असेल, मोरोक्को असेल, हे संघ प्रचंड ताकदीचे आहेत. त्या गटातलं पात्र ठरणं हे केप वर्देसाठी खरोखरीच एक उल्लेखनीय बाब आहे. पण अगेन परत आपल्याला त्या संघाच्या फुटबॉल विषयी फारशी माहिती नसते. आपल्याला रोनाल्डो मेसी माहिती असतं, इंग्लिश फुटबॉल आपल्याला माहिती असतो, ते क्लब माहिती असतात. परंतु जर तू केप वर्देच्या संघातल्या खेळाडूंवरती नजर टाकली तर ते स्पेन मधला विलारियाल असेल, किंवा पोर्तुगल मधला बेन्फिका असेल, फ्रान्स मध्ये असेल, किंवा अगदी अमेरिकेतलं सुद्धा सॅन्डिएगो असेल, किंवा कोलंबिया नावाचा एक संघ आहे, या सगळ्या संघांमधलं जगातले आघाडीच्या वीक स्पर्धांमध्ये ते खेळतायत. त्याच्यामुळे तो नौका जरी वर्ल्ड कप साठी असला तरी सुद्धा तो फुटबॉलसाठी तसा नौका नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, फिफा मानांकन केप वर्देचं हे 68 आहे. सो भारताचं एक साधारण 130 आहे. आपण आता हायएस्ट फिफा मानांकन 97 पर्यंत पोहोचलो होतो 4-5 वर्ष, आता केप वर्देचं 68 आहे. सो म्हणजे फिफा मानांकनातही तो आपल्या कितीतरी पटीने सरस आहे हे आपल्याला दिसू शकेल. अजून जे उरलेले 3 संघ जे यावेळेला पहिल्यांदा स्पर्धा खेळतात, हे 2 आशिया खंडातली आहेत. ही आशियासाठी खूप चांगली गोष्ट आहे, कारण नवीन नवीन फुटबॉलचे टॅलेंट हे आशियातनं आता जागतिक स्तरावरती जात आहेत. त्यामध्ये आहे जॉर्डन जो 63वा फिफा रँकिंग आहे, आणि त्याच्यानंतर आपला आहे तो अझरबैजान, त्याचं सुद्धा उझबेकिस्तान, त्याचं सुद्धा फिफा रँकिंग हे 50 आहे. सो अशा पद्धतीने आशियाई संघ सुद्धा, आणि कुरासिओ अर्थातच कुरासिओ हा सुद्धा उत्तर अमेरिका खंडातला देश पहिल्यांदाच खेळतोय, त्याचं फिफा रँकिंग हे 83. सो हे सगळे लोएस्ट फिफा रँकिंग असलेला देश हा न्यूझीलंड आहे, त्याचं रँकिंग आहे 85. सो हे सगळे देश, अगदी मी म्हणलं तसं ब्राझील, फ्रान्स, पोर्तुगाल, अर्जेंटिना पासून या सर्व खंडांमधले हे सगळे देश पात्र ठरलेले आहेत, आणि आता त्यांचा म्हणून हा सगळा वर्ल्ड कप खेळला जाईल.
1: सर, यंदाच्या वर्ल्ड कपला एक राजकीय रंग चढलाय असं म्हणता येईल, कारण की अमेरिका इराण विरुद्ध आपण सगळेच ते जाणतो. यंदा स्पर्धेचे यजमानपद सहयजमानपद अमेरिकेकडे आहे, आणि इराणवरील आपली हुकूमत दाखवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष सतत काही ना काही बोलत असतात. हा जबाबदारी तुम्ही घ्या सुरक्षेची, आम्हाला माहित नाही. आता कालचीच आपली बातमी आपण सगळ्यांनी बघतोय की त्यांनी त्यांच्या कोट्याची, इराणच्या कोट्याची तिकीट पण रद्द केलेली आहे. यामुळे फिफाला पण ते आपल्या अध्यक्षांना आक्षेप करायला लागला की नाही नाही, यजमान म्हणून त्यांचं सगळं जबाबदारी तुमची आणि मला ते घ्यावी लागेल. तर ह्या सगळ्या राजकीय रंगामुळे एकूणच स्पर्धेचा विचका होण्याची शक्यता किती वाटते, आणि आधी असं कधी झालं होतं का आपल्या स्पर्धेच्या इतिहासात की राजकीय असा रंग लागला होता किंवा काय असं?
0: फिफाची एक फिफा काँग्रेस नावाची एक म्हणजे सर्वसाधारण सभा म्हणता येईल,
1: तिथे
0: सगळे सदस्य संघांचे असोसिएशन संघटने आहेत, त्याचे सदस्य असतात, इन्क्लुडिंग भारत. वर्ल्ड कपच्या निमित्ताने दर 4 वर्षांनी आणि मध्ये एकदा फिफा काँग्रेसची बैठका होत असतात. मला आठवतंय 2022 साली कतारमध्ये जेव्हा वर्ल्ड कप झाला तो कव्हर करायला मी तिकडे गेलो होतो, त्यावेळेला ती फिफा काँग्रेस सुद्धा अटेंड केली होती. आणि त्यावेळेला रशियानी युद्धखोरी जरा करून ते युक्रेनवरती ते सगळं आक्रमण चालू होतं, त्यावेळेला फिफानी एक महत्वाचा स्टँड घेऊन की अशा प्रकारे कुठेही युद्धखोरी आम्ही खपवून घेणार नाही, फुटबॉलची शांततेकडे आणि जागतिक मित्रत्व आणि सौहार्दाशी फुटबॉलची कमिटमेंट आहे तो बांधील आहे, वचनबद्ध आहे. त्याच्यामुळे फिफानी रशियावरती बॅन आणला होता, रशियाला बंदी केली होती. आजही रशियावरती बंदी काय आहे संभावना, रशियातला कुठलाही क्लब हा युरोपियन चॅम्पियन्स लीग स्पर्धेत खेळत नाही. आता टेक 2 म्हणजे डिसेंबरमध्ये फिफाच्या वर्ल्ड कपचा फायनल ड्रॉचा सेरेमनी झाला, तिथे ट्रम्प साहेबांनी, आपल्याला माहिती आहे की फिफा पहिला शांतता पुरस्कार ट्रम्प यांना प्रदान करण्यात आला, त्याच्यामुळे दूर राजकीय सगळं म्हणजे कुठल्याच अधिक चांगले न लगे. आणि त्याच्यानंतर 1-3 जेव्हा वर्ल्ड कप येतोय त्यावेळेला

0: असा आरोप होतोय की अमेरिकेने लादलेल्या युद्धाच्या खाईत जग लोटलं गेलं. सो म्हणजे एकीकडे रशियाला बॅन करणं, दुसरीकडे ट्रम्प त्यांना शांतता पुरस्कार देणं, आणि तिसरीकडे वर्ल्ड कप होताना अमेरिकेने लादलेल्या युद्धाची परिस्थिती जगात असणं, अशा सगळ्या राजकीय सगळ्या या परिस्थितीचा एक कॅनव्हस यावेळीचा वर्ल्ड कपला आहे. पण अर्थात थोडं आपण इतिहासात मागे गेलं तर मुळात ऑलिम्पिक आणि फिफा म्हणजे फुटबॉलचा वर्ल्ड कप 1930 साली सुरू झाला. त्याच्या आधी 1896 ऑलिम्पिक आधुनिक ऑलिम्पिक सुरू झाली. यांचं मुख्य हेतू हे जगाची ही नवीन भूराजकीय रचनेला एक ऑर्डर स्थापित करणं, त्याच्यामध्ये एक सौहार्द आणणं अशी होती. पण त्यावेळेला इटली मधल्या फॅसिस्ट हे काही सगळी विचारधारा होती, त्यांचा प्रभाव होता ते आपल्याला ठाऊकच आहे इतिहास सगळा. पुढे दुसरं महायुद्ध झाल्यानंतर थोडं युरोपचं जे सगळं घडी बिघडली होती ती परत नीट करायला आणि जागतिक घडी नीट करायला हा वर्ल्ड कपचा आधार मिळाला. 50 दशकामध्ये खूप सारे देश स्वतंत्र झाले, त्यांना आपलं अस्तित्व अधोरेखित करायला वर्ल्ड कपचा आधार मिळाला. 1966 एक वेगळी घटना घडली की त्यावेळेला आफ्रिकन संघांनी 66 वर्ल्ड कप वरती बहिष्कार टाकला की जो इंग्लंडने जिंकला होता, पण त्याला कुठले राजकीय वाद नव्हतं. फिफाने आफ्रिकेला फक्त एकच प्रतिनिधित्व दिलं होतं खेळायला, म्हणून त्यांचा तो राग होता. आता हे सगळे राग मिटलेले आहेत. पण परत 4 वर्षापाठी 1922 कतारमध्ये एक राग उफाळून आला, तो म्हणजे दॅट वॉज दी फर्स्ट वर्ल्ड कप इन अरब कंट्रीज. तो अरब वर्ल्ड कप म्हणून तो प्रोजेक्ट केला गेला. आयत्या वेळेला कतारने सांगितलं हा वर्ल्ड कप फक्त आम्ही एकट्यानेच ऑर्गनाईज करणार, त्याच्यामुळे साईडच्या UAE असेल, सौदी असेल, त्यांनी कतारची पाणी कुंडी केली होती, त्यांना त्यांनी पाणीच नव्हतं मिळू दिलं. पण फायनली त्याच्यावरती तोडगे झाले आणि तो वर्ल्ड कप पार पडला. तिथेही वेस्टर्न मीडिया आणि मग कतार मधल्या ह्युमन राईट्स आणि कामगारांचे हक्क याचं कसं पायमल्ली होती वगैरे असं भरपूर झाले. ते वेस्टर्न पश्चिमेतलं जग विरुद्ध आखाती जग असा एक तो सगळा संघर्ष रंगला. त्यांनी कुठलीही ग्लोबल एखादी स्पर्धा म्हणली की हे सगळे अटेन्शन सीकर तिथं येतातच, आणि म्हणून यावेळच्या स्पर्धेचं तो म्हणला की खेळाडूंसाठी प्रचंड मानसिक ताणाची आणि खंबीरतेची कसोटी बघणारी ही स्पर्धा असणार आहे. कारण किती तू सोशल मीडियापासून दूर राहा, किती तू बातम्या वृत्तपत्र वाचू नको, पण हे जे काही घडतं आहे अनिश्चिततेचा परिणाम हा खेळाडूंवरती होतो. आणि ही स्पर्धा 30 दिवसांपासून 40 दिवस एवढी लांबलेली पण आहे. सो इमॅजिन तू पहिली मॅच खेळल्यानंतर फायनल पर्यंत जगात काय होणार आहे तुला माहिती नाही, त्याच्यामुळे ह्या अनिश्चिततेचं नक्कीच एक अस्थिरतेचं सावट आहे. आणि ही मैदानावर ऍज वेल एज मैदानाच्या बाहेर सुरक्षा यंत्रणांची फार मोठी कसोटी.
1: श्रोते हो, फुटबॉल विश्वचषक स्पर्धेविषयी आपल्याला आणखी खूप काही जाणून घ्यायचं आहे. मुलाखतीच्या पुढच्या भागात उद्या संध्याकाळी 7:15 वृत्तविशेषमध्ये. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार, निर्मिती सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर, लेखन आणि समन्वय विनायक राणे, आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

0: आज गुरुवार भारतीय सौर दिनांक 21 ज्येष्ठ 1948 शके अर्थात 11 जून 2026. सुरुवातीला ऐकूया हवामान अंदाज. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्राचा येत्या 48 तासांपर्यंतचा हवामान अंदाज असा आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ येथे तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आणि मराठवाडा सोडून इतर भागामध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता. श्रोतेहो, माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत शास्त्रशुद्ध पद्धतीने ऊस शेतीमध्ये कार्बन व्यवस्थापन याविषयी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी येथील विद्याशास्त्र विभागातील वैज्ञानिक अधिकारी डॉक्टर समाधान सुरवसे यांनी दिलेली माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, ऊस शेती करत असताना आज आपणासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. यामध्ये खालावत चाललेली जमिनीची सुपीकता, मातीतील सेंद्रिय कर्बाचे घटणारे प्रमाण, अनियमित पर्जन्यमान व हवामान बदलामुळे निर्माण होणारा ताण, त्याच पद्धतीनं सिंचनाच्या पाण्याचा अमर्याद व अकार्यक्षम वापर, रासायनिक खतांचा असंतुलित वापर, ठिबक सिंचनाच्या सुविधांचा अभाव, बियाणे बदलाचा अभाव, रोग किडींचा वाढता प्रादुर्भाव, पीक फेरफाल्टाचा अभाव आणि सेंद्रिय खतांचा अत्यल्प वापर, तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा मर्यादित अवलंब इत्यादी अनेक आव्हाने आज आपणासमोर उभी आहेत. या आव्हानावर मात करण्यासाठी कार्बन ऊस शेती हा एक प्रभावी व शाश्वत पर्याय ठरू शकतो. या शेतीत ऊस उत्पादनासोबतच मृदा सुपीकता वाढवणे, कार्बन शोषण किंवा कार्बन संवर्धन करणे आणि हवामान बदलाशी सुसंगत शेती पद्धतीचा अवलंब करणे यावर भर दिला जातो. आता वास्तविक पाहता ऊस शेतीतील ज्यावेळेस आपण ऊस शेती करत असतो या ऊस शेतीमधून ग्रीनहाऊस वायू ह्याचं उत्सर्जन मोठ्या प्रमाणावरती होत असतं. यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो आहे तो कार्बन डायऑक्साईड. आता ऊस तुटून गेल्यानंतर सर्वसाधारणपणे बरेच शेतकरी ऊसाचे जे राहिलेलं पाचट आहे या पाचट जाळण्याकडे बऱ्याच शेतकऱ्यांचा कल असतो. सर्वसाधारणपणे 1 टन ऊसाचं पाचट जाळल्यास त्यापासून सरासरी 1.6 ते 1.7 टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होतो. याचं मुख्य कारण म्हणजे पाचटामध्ये सुमारे 45 ते 47% सेंद्रिय कर्ब असतो. 1 टन कार्बनपासून सुमारे 3.67 टन कार्बन डायऑक्साईड तयार होतो. त्याचप्रमाणे ऊस शेतीत जास्त मशागत केल्यास जमिनीत साठलेला सेंद्रिय कर्ब हा वातावरणात सोडला जातो. ऊस तोडणी व गाळप उद्योगात डिझेल इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणावरती होतो, त्यामुळे थेट कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये उत्सर्जित होतो. मातीतील सेंद्रिय कर्बाचा ऱ्हास हा देखील कार्बन डायऑक्साईड वाढवण्यास कारणीभूत ठरतो. त्यानंतर दुसरा जो आहे त्यामध्ये नायट्रस ऑक्साईड. ऊस शेती करत असताना बरेच शेतकरी अनेक वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक खतं ह्या ऊस शेतीमध्ये वापरत असतात. यामध्ये युरिया आहे, अमोनियम सल्फेट, DAP यासारखी रासायनिक खते मोठ्या प्रमाणावरती वापरली जातात. मात्र या खतांचा अतिरिक्त वापर झाला किंवा माती परीक्षण आधारित रासायनिक खतांचा वापर नाही झाल्यास मातीतील सूक्ष्म जंतूंच्या नायट्रिफिकेशन किंवा डीनायट्रिफिकेशन या जैविक प्रक्रियेद्वारे वातावरणात नायट्रस ऑक्साईड वायू उत्सर्जित होतो. हा एक अत्यंत शक्तिशाली हरितग्रह वायू असून त्याचा ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल किंवा ग्लोबल वॉर्मिंग त्याची जर कार्यक्षमता हा कार्बन डायऑक्साईडपेक्षा सुमारे 298 पट अधिक आहे. त्यानंतर आणखीन तिसरा महत्वाचा यामध्ये घटक असा आहे तो आहे मिथेन. पाण्याने भरलेल्या शेतात ऑक्सिजनचा अभाव निर्माण होतो. ज्या ठिकाणी सोडियमचं प्रमाण मातीमध्ये जास्त आहे अशा ठिकाणी निचरा मंदवलेला आहे किंवा निचरा कमी झालेला आहे, निचरा थांबलेला अशा ठिकाणी पाणी साठून राहतं. अशा परिस्थितीमध्ये सूक्ष्मजंतूमार्फत सेंद्रिय पदार्थांचे अनएरोबिक पद्धतीने विघटन होते. या प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणामध्ये मिथेन वायू बाहेर पडतो. ऊस शेतीत ज्या ठिकाणी निचरा कमी होतो किंवा पाण्याचा अतिरिक्त वापर होतो किंवा बऱ्याच वेळा ऊस तोडणी करत असताना तो ऊस जो आहे तो ऊसाचा फड पेटवला जातो, अशा ठिकाणी पूर्णतः ज्वलन न झाल्यामुळे त्या ठिकाणी मिथेन वायू निर्माण होतो आणि हा मिथेन हवेमध्ये काय होतो उत्सर्जित होतो.

सर्व गोष्टीमुळं आपल्या सभोवतालचं वातावरण आहे, हे वातावरणामध्ये तापमान वाढत आहे, जे आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो त्याच्यावरती आपला परिणाम होत असून ह्याचा विपरीत जो परिणाम आहे तो आपल्या मातीच्या आरोग्यावरती होतो, त्याच पद्धतीनं आपल्या ऊसाच्या उत्पादनावरती होत असतो. त्यामुळं ऊस शेतीमध्ये कार्बन व्यवस्थापन करणं हे अतिशय महत्वाचं आहे, किंवा ऊस शेतीमध्ये कार्बन व्यवस्थापन करणं ही काळाची गरज आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यामध्ये सर्वसाधारणपणे जो पहिला उपाय जर आपण पाहिला तर तो करायला सोपा आहे, परंतु बरेच शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करतात. यामध्ये सर्वात महत्वाचं आहे म्हणजे पाचटाचं व्यवस्थापन करणे. ऊस तुटून गेल्यानंतर सर्वसाधारणपणे 1 हेक्टर क्षेत्रामध्ये 8 ते 10 टन ऊसाचं पाचट मिळतं. या पाचटाचा उपयोग सेंद्रिय खत म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकतो. शेतामध्ये ऊस पाचट कुजवण्यासाठी हेक्टरी 80 किलो युरिया, 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट व 2.5 लिटर पाचट कुजवणारे द्रवरूप जीवाणू वापरले तर पाचट लवकर कुजतं. शेतात पाचट कुजवल्यामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून उपयुक्त जीवाणूंची वाढ चांगली होते, रासायनिक खतांची कार्यक्षमता सुधारते आणि हवा पाणी संतुलित राहून पांढऱ्या मुळांची वाढ मोठ्या प्रमाणावरती होऊन ऊस उत्पादन वाढण्यास मदत होते. त्याच पद्धतीने आपल्या सर्वांना माहिती आहे ऊस हे मोठ्या प्रमाणामध्ये बायोमास निर्माण करणारे पीक आहे. प्रकाश संश्लेषणाद्वारे ऊस वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतो, त्यामुळे काही प्रमाणात साखरेत तसेच मोठ्या प्रमाणात खोड पाने व मुळामध्ये कार्बन हा साठवला जातो. अंदाजे 1 हेक्टर ऊस पीक दरवर्षी जवळजवळ 40 ते 60 टन शुष्क पदार्थ निर्माण करतो. यामध्ये सुमारे 18 ते 20 टन कार्बनचा समावेश होतो. ऊसाच्या खोडात साठवलेला कार्बन कापणीनंतर ऊस रस व साखरेत जातो तर मोठा भाग पानामध्ये पाचटात व जमिनीत राहणाऱ्या मुळांच्या अवशेषामध्ये जतन होतो. हे अवशेष जमिनीत मिसळल्यास सेंद्रिय कार्बनचा साठा दीर्घकाळासाठी टिकतो व मातीची सुपीकता वाढते. त्यामुळे ऊसाचे पाचट न जाळता पर्यावरण सुरक्षित राहील अशा पद्धतीनं मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि ऊस उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी मातीची सुपीकता आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी पाचट व्यवस्थापन म्हणजे पाचट जमिनीमध्ये हे कुजवणं गरजेचं आहे. आता पाचट व्यवस्थापन किंवा पाचट जमिनीमध्ये कुजवल्यास मातीमध्ये सेंद्रिय कार्बन वाढतो, मातीची सुपीकता वाढते, जमिनीचा पोत सुधारतो, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, जमिनीतील उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढते, त्यामुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता सुधारून वाढून वापरामध्ये काय होते आपली बचत होते, तण व बाष्पीभवनावर नियंत्रण होते, त्याच पद्धतीनं पर्यावरणपूरक व शाश्वत ऊस शेतीला चालना मिळते. आता 1 टन पाचट जर आपण जमिनीमध्ये कुजवलं किंवा 1 टन पाचटामध्ये किती प्रकारचे अन्न घटक आणि किती आहेत याचा जर विचार केला तर सर्वसाधारणपणे पाचटामध्ये नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, लोह, मॅंगनीज, जस्त, तांबे म्हणजे ऊस पिकाला आवश्यक असणारी ही सर्व प्रकारचे अन्न घटक ऊसाच्या पाचटामध्ये असतात. आणि ज्यावेळेस आपण ही पाचट जाळतो त्यामुळे ह्या सर्व अन्न घटकाचा काय होतो, नाश होतो. त्याच पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये असणारा सेंद्रिय पदार्थ किंवा सेंद्रिय कर्ब हा काय केला जातो, जाळला गेला जातो. त्यामुळे माती आपली अधिक प्रमाणामध्ये समस्याग्रस्त होऊन अशा ठिकाणी आपल्याला ऊसाची वाढ ही योग्य प्रकारे किंवा चांगली मिळत नाही. त्यानंतर दुसरा महत्वाचा उपाय आहे यामध्ये सेंद्रिय खतांचा वापर. शाश्वत ऊस शेतीसाठी सेंद्रिय खताचा वापर हा अत्यंत महत्वाचा आहे. ही खते मातीच्या आरोग्याला नवसंजीवनी देतात. सेंद्रिय खतामुळे मातीचे भौतिक गुणधर्म सुधारतात, मातीची घनता कमी होऊन पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, तसेच मुळांना हवा खेळती राहून पोषण द्रव्यांचा सतत व संतुलित पुरवठा होतो. त्यामुळे ऊस पिकाची जोमदार वाढ होते. जैविक गुणधर्म सुधारल्याने जमिनीत उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढण्यास मोठ्या प्रमाणामध्ये मदत होते. रासायनिक गुणधर्मामध्येही सुधारणा होऊन पोषण द्रव्ये म्हणजे रासायनिक खतांचा जो वापर आपण करतो ह्या रासायनिक खतांची कार्यक्षमता सुधारण्यास मोठ्या प्रमाणामध्ये मदत होते. सेंद्रिय खतांचा वापर केल्याने ऊस उत्पादन वाढते, उत्पादन खर्च कमी होतो आणि जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जास्त काळ टिकून राहिल्यामुळे कार्बन शोषण प्रक्रियेला चालना मिळते. परिणामी हवामान बदलाचा परिणाम कमी होऊन आणि पर्यावरणपूर्वक कार्बन ऊस शेतीला चालना मिळते. आता सेंद्रिय खतं जर आपण जमिनीमध्ये मिसळली तर त्याचे खूप मोठ्या प्रमाणावरती फायदे आपल्याला मिळतात. त्यामध्ये मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून मातीची सुपीकता आणि उत्पादन क्षमता वाढते, जमिनीची भौतिक रचना सुधारते, उपयुक्त सूक्ष्म जीवाणूची संख्या सुधारते. जे आपण रासायनिक खतं टाकतो, रासायनिक खतं किंवा पोषण द्रव्ये हे सहज मुळापर्यंत पोहोचतात,
त्यामुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता त्या ठिकाणी सुधार

करते, दीर्घकाळ टिकणारी कार्बन शोषण प्रक्रिया निर्माण होते, त्यामुळे मातीचं आरोग्य चिरकाळ टिकून आपल्याला हवामान बदलाचा परिणाम कमी करता येतो. आता सेंद्रिय खताचा विचार जर केला तर वेगवेगळ्या प्रकारची सेंद्रिय खतं आपल्याकडे आज उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये शेणखत आहे, कंपोस्ट खत आहे, गांडूळ खत आहे, कोंबडी खत आहे, कारखान्याची कुजलेली मळी आहे, भूमिक पेंड आहे, निंबोळी पेंड आहे, एरंड पेंड आहे, तीळ पेंड आहे, कापूस पेंड आहे, कडधान्य पेंड आहे. म्हणजे जे जे पदार्थ मातीमध्ये कुजतात असे सगळे पदार्थ, वनस्पतीचे किंवा निघणाऱ्या पिकाचे अवशेष जमिनीमध्ये आपण कुजवले तर निश्चित त्या ठिकाणी आपल्याला जमिनीची सुपीकता आणि उत्पादक क्षमता तर वाढतेच, पण कार्बन शोषून घेण्याची जमिनीची क्षमता काय होते, सुधारते. आता या सेंद्रिय खतामधून सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे अन्न घटक आहेत त्यामध्ये नत्र असेल, स्फूर्द असेल, पालाश असेल, हे कमी का होईना प्रमाणामध्ये पिकासाठी उपलब्ध होत असतात. त्यानंतर तिसरा महत्वाचा घटक आहे यामध्ये हिरवळीचं खत. आता हिरवळीचं खत म्हणजे काय की जमिनीत सेंद्रिय पदार्थ मिळवण्यासाठी नायट्रोजन या मुख्य अन्न घटकाचे प्रमाण सुधारण्यासाठी जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी विविध वनस्पती शेतामध्ये आपण काय करत असतो, लावत असतो आणि ते उगवल्यानंतर 45 ते 50 दिवसानंतर म्हणजे जो फुलावर अवस्था आपण म्हणतो त्या अवस्थेमध्ये आपण जमिनीमध्ये गाळून टाकत असतो. वनस्पतींचे अवशेष त्यामध्ये पाने आहे, फांद्या आहेत, हे सुद्धा आपण शेतामध्ये गाळतो. त्यामुळे मातीतील सेंद्रिय कर्ब जे साठवून ठेवण्याची क्षमता आहे मातीची ती वाढते, मातीची भौतिक अवस्था सुधारून मातीची सुपीकता आणि उत्पादन क्षमता सुधारते. हिरवळीच्या खतामध्ये ताग आहे, दह्यांचा आहे, हरभरा, सोयाबीन, गवार, चवळी, उडीद, लसूण घास हे सुद्धा पीक आपण हिरवळीची खतं म्हणून त्याचा आपण वापर करू शकतो. आता हिरवळीच्या खतांचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे जमिनीची कर्ब ग्रहण करण्याची क्षमता वाढते, नायट्रोजन स्थिरीकरण करून पिकांना नायट्रोजनचा पुरवठा हा मोठ्या प्रमाणात होतो, समस्यायुक्त जमिनीचा सामू कमी होतो, अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते, सेंद्रिय पदार्थामुळे जैविक कार्बनचे प्रमाण वाढते, मातीचा पोत सुधारतो, त्यामुळे माती सजीव राहते. हिरवळीच्या पिकांच्या वाढीच्या अवस्थेत आणि कुजण्याच्या प्रक्रियेत फेनॉल्स किंवा फ्लॅवोनॉइड्स, टेरपिनॉइड्स आणि सेंद्रिय आम्ल अशी रसायने जमिनीत सोडली जातात. यामुळे तणांच्या उगवणीवरती परिणाम होऊन नैसर्गिक तण नियंत्रण होण्यास मदत होते. रासायनिक खतांवर होणारा खर्च कमी होतो. हिरवळीच्या खतामुळे नैसर्गिक नायट्रोजन मिळतो. हिरवळीची पिके प्रकाश संश्लेषणाद्वारे मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड शोषून आपल्या पेशीमध्ये सेंद्रिय कर्ब स्वरूपात साठवतात. त्यामुळे दीर्घकाळासाठी जमिनीत कार्बन शोषण प्रक्रिया घडते जी हवामान बदल नियंत्रित करण्यासाठी मदत करते. त्यांचा चौथा सर्वात महत्वाचा भाग आहे की माती परीक्षण आधारित रासायनिक खतांचा वापर करणे. ऊस लागवड करत असताना जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांची खरी स्थिती समजून घेण्यासाठी माती परीक्षण हाच सर्वात विश्वसनीय मार्ग आहे. शेतातून योग्य पद्धतीने घेतलेल्या मातीच्या नमुन्याचे परीक्षण करून मातीचा सामू, क्षारता तसेच त्यामधील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण, नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये तपासली जातात. माती परीक्षणामुळे केवळ अन्नद्रव्याची उपलब्धता समजते असे नाही तर मातीचा प्रकार, क्षारपडपणा, चोपणपणा यासंबंधीही माहिती मिळते. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते, उत्पादन खर्च कमी होतो, रासायनिक खतांचा अपव्यय टळतो आणि शाश्वत ऊस शेतीस मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळते. रासायनिक खतांचा असंतुलित व शास्त्रीय वापर केल्यास कार्बन शोषणास अप्रत्यक्षपणे चालना मिळते. अतिरिक्त व असंतुलित खतांच्या वापरामुळे मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होते, सूक्ष्म जीवाणूंची कार्यक्षमता घटते, हरितग्रह वायूंचे उत्सर्जन वाढते, परंतु संतुलित पद्धतीने रासायनिक खतांचा वापर केल्यास जमिनीत कार्बन स्थिरीकरणास मदत होते. त्यानंतर आहे कमीत कमी मशागत करणे. मातीतील कार्बन हा सुपीकतेचा मुख्य आधार आहे कारण तो पोषक तत्वांची साठवण, पाण्याचे धारण व सूक्ष्म जंतूंची कार्यक्षमता यासाठी आवश्यक असतो. जमिनीची वारंवार मशागत केल्याने मातीतील सेंद्रिय पदार्थाचे विघटन मोठ्या प्रमाणावरती होते. माती ढिली झाल्यामुळे, माती सुट्टी झाल्यामुळे हवेतील प्राणवायू जास्त प्रमाणात मातीमध्ये प्रवेश करतो, त्यामुळे सूक्ष्म जीवाणूंची क्रिया वेगाने होऊन सेंद्रिय पदार्थ जलद गतीने विघटित होऊन कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात वातावरणात जातो. या प्रक्रियेमुळे जमिनीत असलेला सेंद्रिय कर्व हळूहळू कमी होतो आणि जमिनीची सुपीकता कमी होते. त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये मशागत केल्याने मातीचे कण सुट्टे होतात आणि त्यामुळे त्यामध्ये असलेला कार्बन उघड्यावरती येऊन कार्बन डायऑक्साईडमध्ये त्याचं परावर्तित होतो. त्यानंतर संरक्षणात्मक जो उपाय आहे, उथळ व कमी वेळा मशागत करावी, कमीत कमी मशागत तंत्र वापरणं जेणेकरून मातीमधला कार्बन साठा आहे तो मातीमध्ये टिकून राहायला पाहिजे, मातीची धूप कमी प्रमाणामध्ये झाली पाहिजे आणि जास्तीत जास्त काळ मातीमध्ये आर्द्रता राहिली पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला संरक्षणात्मक उपाय किंवा मशागत करणे गरजेचं आहे. त्यानंतर आपण

0: एक आच्छादन पिकं याचा सुद्धा वापर केल्यामुळे जमिनीत कार्बन साठा हा काय होतो, साठण्यास मदत होते. पीक फेरपालट, बरेच वेळा शेतकरी ऊसावरती ऊस अशा पद्धतीने पीक घेत असतात, त्यामुळे सुद्धा काय होतं की जमिनीमधला कार्बन साठा आहे तो कार्बन साठा कमी होतो. अशा वेळेस आपण जे पीक फेरपालट आहे ही शाश्वत ऊस शेतीसाठी अतिशय उपयुक्त पद्धत आहे. सतत ऊस घेतल्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते, त्यामुळे कडधान्य की जसं मूग आहे, उडीद आहे, हरभर आहे किंवा तेलबी आहेत, त्याच्यामध्ये सोयाबीन आहे, सूर्यफूल आहे, या पिकांची फेरपालट करणे गरजेचं आहे. कडधान्ये रायझोबियम जीवाणूंच्या सहाय्याने वातावरणातील नत्र जमिनीत स्थिर करतात, त्यामुळे जमिनीत नत्राचे प्रमाण व सेंद्रिय कार्बनचे प्रमाण काय होते, वाढते. यामुळे मातीची भौतिक रासायनिक गुणवत्ता सुधारते, रोग किडींचा प्रादुर्भाव कमी होतो आणि मातीतील सूक्ष्म जीवाणूंना पोषक वातावरण मिळून शेती अधिक शाश्वत व उत्पादनक्षम राहते. ऊसामध्ये जो कार्बन साठवला आहे, आता सर्वांना माहिती आहे की ऊस हे जास्त बायोमास असणारं किंवा जैवभार असणारं पीक आहे. ऊसाचं खोड आहे, पान आहे, मुळे व पास्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन साठवला जातो. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे ऊस वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन त्याचे सेंद्रिय कार्बनमध्ये रुपांतर करतो आणि हा कार्बन दीर्घकाळ पिकाच्या जैवभारात टिकतो. त्यामुळे ऊस शेती ही केवळ उत्पादनक्षम पीक पद्धती नसून कार्बन सिंक म्हणून सुद्धा मोठ्या प्रमाणावरती कार्य करते. जो काय हवामान बदल होतोय, या हवामान बदलामध्ये जे त्याचे परिणाम आहेत हे परिणाम कमी करण्यासाठी ऊस शेती ही अतिशय महत्वाची ठरते. त्यानंतर कार्बन शोषण्यासाठी जे आपण पाणी व्यवस्थापन आहे, पाणी व्यवस्थापन सुद्धा योग्य प्रमाणामध्ये करणं गरजेचं आहे. ठिबक सिंचन किंवा मायक्रो सिंचन तंत्राचा वापर केल्यास पारंपरिक पद्धतीच्या मानाने 30 ते 40% पाणी बचत होते. पाणी थेट मुळाजवळ उपलब्ध झाल्यामुळे पिकांची वाढ जोमदार होते, जास्त जैवभार तयार होतो, परिणामी कार्बन संचयन वाढते. शिवाय कमी पाणी वापरल्यामुळे नत्राचे अपघटन कमी होते, हरितगृह वायूंचे उत्सर्जन जे हवेमध्ये होत असतं ते घटलं जातं आणि मातीतील कार्बन दीर्घकाळ जमिनीमध्ये टिकून राहतो. त्यामुळे कार्यक्षम पाणी व्यवस्थापन हे सुद्धा ऊस शेतीमध्ये कार्बन शोषण व हवामान बदल मोठ्या प्रमाणावर झालेला आहे तो कमी करण्यासाठी एक महत्वाचं साधन आहे. त्यानंतर आणखीन एक महत्वाचा भाग आहे की हवामान बदल आहे, हवामान बदल होत असताना कशा प्रकारे तो कमी करता येईल, कशा प्रकारे जमिनीमध्ये तो कार्बन टिकून राहील, तो हवेमध्ये मिसळणार नाहीये, अशा पद्धतीनं भारत किंवा अगदी जगभर ह्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती काम चालू आहे. जिथं जिथं शेतकरी जास्त प्रमाणामध्ये कार्बन साठवून ठेवतात त्या ठिकाणी कार्बन क्रेडिट ही सुद्धा एक नवीन गोष्ट आता एक उदयास येऊ पाहत आहे. यामध्ये काय होते की शाश्वत शेती पद्धती अवलंबल्यास जमिनीत कार्बन शोषण आणि हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी करण्यास मदत होते. या ठिकाणी या किती कार्बन जमिनीमध्ये साठवून ठेवलेला आहे याचं मोजमाप करून शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट याचा सुद्धा फायदा मिळू शकतो. कार्बन क्रेडिट्स आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय बाजारपेठेस विक्रीस उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना पिकाच्या उत्पादनाबरोबरच एक अतिरिक्त उत्पादनाचे साधन निर्माण होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावतो आणि पर्यावरणपूरक शेतीला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळू शकणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण जो हरितगृह जो वायू आहे किंवा त्याला आपण हवामान बदल होण्यासाठी जे हे ग्रीन जे वायू आहेत किंवा हरित वायू जे आहेत याचं उत्सर्जन कशा पद्धतीनं कमी करता येईल आणि जमिनीमध्ये ह्याची साठवण कशा पद्धतीने करता येईल की जेणेकरून आपल्याला जमिनीची सुपीकता त्याचबरोबर ऊसाचं उत्पादन सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे मिळवता येईल, त्या दृष्टीने जर आपण प्रयत्न केला तर निश्चित जमिनीमध्ये कार्बनचं संचयन किंवा कार्बनचा साठा आपण वाढवू शकतो आणि त्याचा जो फायदा आहे तो आपल्याला ऊस उत्पादनामध्ये मिळू शकतो. धन्यवाद.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आत्ताच आपण ऐकलं शास्त्रशुद्ध पद्धतीने ऊस शेतीमध्ये कार्बन व्यवस्थापन याविषयी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी येथील विद्याशास्त्र विभागातील वैज्ञानिक अधिकारी डॉ समाधान सुरवसे यांनी दिलेली माहिती. आता कृषीवाणीमध्ये ऐकणार आहोत ऊस पिकातील खोडकिडीची लक्षणे, नियंत्रण आणि उपाय या संदर्भातली माहिती.
2: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, सुरू हंगामातील ऊसात लागवडीपासून ते मोठ्या बांधणीपर्यंत पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता आहे. अशा वातावरणात खोडकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. या खोडकिडीमुळे ऊस उत्पादनात 22 ते 33%, साखर उतार्यात 12%, तर गुळ उत्पादनात 27% घट होते. मात्र शेतकऱ्यांनी योग्य काळजी, नियमित निरीक्षण आणि सोप्या व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब केल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव प्रभावीपणे आटोक्यात आणता येतो. सुरुवातीला खोडकिडीची लक्षणं कोणती ती जाणून घेऊया. पोंगामर म्हणजेच गाभामर, प्रथम अवस्थेतील अळी काही मिनिटं पानांच्या मऊ पेशी

0: वर उपजीविका करते. नंतर तोंडातील लाळेच्या सहाय्याने सूक्ष्म धागा विणते. या धाग्याच्या सहाय्याने जमिनीवर उतरते आणि उसाच्या खोडाला एक किंवा अनेक छिद्र पाडते. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये अळी खालच्या बाजूस ऊस जमिनीलगत पोखरते. उपद्रवग्रस्त उसामध्ये पोंगामर किंवा गाभामर आढळते. वाळलेला पोंगा सहज उपसून येतो आणि त्याला कुचकट असा वास येतो. प्रादुर्भावग्रस्त ऊस वाढल्यामुळे शेतात नांग्या पडतात आणि खोड किडीमुळे मातृकोंबही नष्ट होतात. त्यामुळे फुटवे कमी आणि कमजोर निघतात. खोड किडीची एक पिढी 30 ते 45 दिवसात पूर्ण होते. किडीचा जीवनकाळ पिकांची जात आणि हवामानानुसार बदलतो. किडीचा जीवनक्रम हिवाळ्यात लांबतो. भारतासारख्या उष्णकटिबंधीय प्रदेशात खोड किडीच्या एका वर्षात 6 ते 7 पिढ्या तर समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशात 5 ते 6 पिढ्या तयार होतात. ऊस पिकामध्ये खोड किडीला आटोक्यात ठेवण्यासाठी नियंत्रणाच्या पद्धती आणि उपाययोजना याविषयीची माहिती आता आपण घेऊया. खोल सरीमध्ये ऊसाची लागवड केल्यास खोड किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. सुरू ऊसात खोड किडीचा प्रादुर्भाव जास्त आढळतो कारण जास्त तापमानामुळे परोपजीवी कीटक कमी होतात आणि कीड वाढते. पूर्व हंगामी ऊसात खोड किडीचा प्रादुर्भाव कमी असतो. पाचट आच्छादनाची पद्धत सोपी आणि उपयुक्त आहे. पाचट आच्छादनामुळे ऊसामधील सूक्ष्म हवामान बदलतं. पाण्याचं बाष्पीभवनही कमी होतं. खोड किडीच्या अळीला ऊसाच्या बुडख्याजवळ पोहोचण्यास अडथळा निर्माण होतो. उभ्या ऊसाची फक्त कोरडी पानं काढावीत. खोडव्यात सरी आड सरी पद्धतीनं पाचट ठेवावं. ऊस लागवडीनंतर 6 आठवड्यांनी बाळ बांधणी केल्यास खोड किडीचं प्रमाण कमी होतं. बाळ बांधणी केल्यामुळे ऊसाच्या खोडाच्या आतील अळीनं खोडाला केलेली छिद्र ओल्या मातीमध्ये बंद होते. अळीच्या प्रौढांना बाहेर पडण्यास अडथळा येतो. ते खोडातच मरतात. पुढील पिढी निर्मितीत अडथळा निर्माण होतो. बाळ बांधणीमुळे साधारणपणे 30 ते 40% खोडकीड कमी होत असल्याचं निरीक्षण आहे. पाण्याची कमतरता हा खोड किडीचा प्रादुर्भाव वाढण्याचा महत्वाचा घटक आहे. रुंद सरी पद्धत, ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन पद्धत, एक आड एक सरीला पाणी देणं, कांदा कोथिंबीर या आंतरपिकांचा वापर करूनही या किडीवर नियंत्रण ठेवता येतं. ऊस पिकातील खोड किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जैविक पद्धतीनं नियंत्रण करावं. ऊस लागणीनंतर ट्रायकोग्रामा चिलोनिस या परोपजीवी मित्र कीटकांची 3 लाख अंडी प्रति हेक्टर या प्रमाणात 6 ते 7 वेळा विभागून सोडल्यास खोड किडीचं यशस्वी नियंत्रण होतं. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या सुरू ऊस पिकामध्ये खोड किडीला आटोक्यात ठेवण्यासाठी नियंत्रणाच्या पद्धती आणि उपाययोजना आताच आपण जाणून घेतल्यात.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आता आपण कृषीवाणीमध्ये ऐकलं ऊस पिकातील खोड किडीची लक्षणं, नियंत्रण आणि उपाय या संदर्भातली माहिती. आता जाणून घेऊया बाजारभाव. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्याकडून प्राप्त पुणे बाजार समितीतील कृषी मालाचे दैनंदिन घाऊक बाजारभाव अनुक्रमे किमान, कमाल आणि सरासरी भाव क्विंटलसाठी असून रुपयांमध्ये असे आहेत. बाजरी मैको 541 क्विंटल आवक, 3500 कमीत कमी दर, 4000 जास्तीत जास्त दर, तर सरासरी दर 3750. शरबती गहू 449 क्विंटल आवक, 4700 कमीत कमी दर, 6300 जास्तीत जास्त दर, तर 5500 सरासरी दर. लाल मका 2 क्विंटल आवक, 2400 कमीत कमी दर, 2700 जास्तीत जास्त दर, तर 2550 हा सरासरी दर. हिरवा मूग 43 क्विंटल आवक, 9000 कमीत कमी दर, 9700 जास्तीत जास्त दर, 9350 सरासरी दर. हरभरा 84 क्विंटल आवक, 6200 कमीत कमी दर, 6600 जास्तीत जास्त दर, तर 6400 सरासरी दर. बटाटा लोकल 6575 क्विंटल आवक, 700 कमीत कमी दर, 1500 जास्तीत जास्त दर, तर 1100 सरासरी दर. कांदा लोकल 11225 क्विंटल आवक, 600 कमीत कमी दर, 2000 जास्तीत जास्त दर, तर 1300 सरासरी दर. टोमॅटो 2440 क्विंटल आवक, 1000 कमीत कमी दर, 3600 रुपये जास्तीत जास्त दर, तर 2300 रुपये सरासरी दर. हे होते महाराष्ट्र राज्य कृषी

0: मंडळ यांच्याकडून प्राप्त बाजारभाव.
1: काय झालं बया?

0: अगं पर असं का
1: मोडकच घर तुटकच छप्पर
0: मग असं ना
1: अव मोडकच घर आणि तुटकच छप्पर
0: मग राह की त्यात
1: अव पण राहायला जागा नाही.

0: हटकच लुगडा उठकी चोळी।
1: अगं ती तरी कुठं मिळती?
0: अहो फाटकच लुगडं तुटकी चोळी,
1: मग शिवून घे ती।
0: पण शिवायला दोरा ना।

श्रोते हो, आता आपण ऐकलेत शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पारंपरिक रचना. याबरोबरच आम्ही माझं घर माझं शेत हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.

शेतकरी बंधू भगिनींनो, उद्या सकाळी 6:40 आणि संध्याकाळी कृषीवाणीमध्ये आपण ऐकू शकाल पशुधनातील मिथेन वायू उत्सर्जनाची कारणं आणि उपाय. तसंच उद्या संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल पीक उत्पादन वाढीसाठी कमी खर्चाच्या जैविक खतांचा वापर याविषयी डॉक्टर सुभाषचंद्र यांनी दिलेली माहिती.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378°7.8 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. रात्रीचे 8 वाजलेत. आता ऐकूया आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या काही कार्यक्रमांविषयीची ही निवेदनं.
1: श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे. सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद

0: या विकाराकडे कशा पद्धतीने पाहतो, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.
1: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देत,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत,
0: वाचन माणूस बनवत,
1: वाचन मनांना घडवत।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
4: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. आता 8:05 आम्ही राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयानं प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. महाराष्ट्र एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची

परिवहन मंत्र्यांची घोषणा, घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय, ओमानच्या किनारपट्टीवर अमेरिकी सैन्यानं तेलवाहू जहाजांवर केलेल्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा मृत्यू, भारताकडून तीव्र निषेध आणि महिलांची आयसीसी T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा उद्यापासून इंग्लंडमध्ये सुरू होणार. सद्यस्थितीत जग अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातून जात असतानाही भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. आज देश विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे, अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी आणखी वाढली असल्याचंही ते म्हणाले. राज्यांमधले परस्पर संबंध हे सहकार्य, संवाद आणि देवाणघेवाण यावर आधारित असायला हवेत, असं आवाहन त्यांनी केलं. विकसित

पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी आणखीन वाढली असल्याचंही ते म्हणाले. राज्यांमधले परस्पर संबंध हे सहकार्य, संवाद आणि देवाणघेवाण यावर आधारित असायला हवेत, असं आवाहन त्यांनी केलं. विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी राज्यांना परस्परांच्या कल्पनांची देवाणघेवाण करता यावी, तसंच एकत्रितपणे काम करता यावं, यासाठी नीती आयोग हे सहकार्याचं व्यासपीठ म्हणून मोठी भूमिका बजावू शकतं, असं त्यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील या बैठकीला उपस्थित होते. आज भारत स्पर्धा करण्यासोबतच जगातल्या प्रत्येक प्रमुख अर्थव्यवस्थेला मागे टाकत असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीला उपस्थित होते. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. 2047 विकसित भारतासाठी सर्वसमावेशक मानवी विकास ही या बैठकीची संकल्पना होती. देशभरात उद्योगदेशाला चालना देणं, कौशल्य विकासात वृद्धी घडवणं आणि रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीच्या निमित्तानं देशभरातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल एकत्र आले होते. G7 समूहाच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 14-18 जून दरम्यान फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव CB George यांनी बातमीदारांना आज नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. G7 समूहाची ही 52वी शिखर परिषद 15-17 जून दरम्यान भरणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या परिषदेत सलग 7व्यांदा सहभागी होणार आहेत. या भेटीदरम्यान मोदी विविध राष्ट्रप्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% 58% वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज केली. यासोबतच कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज मुंबईत एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित बैठकीत ही घोषणा करण्यात आली. या बैठकीत विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या आर्थिक आणि प्रशासकीय मागण्यांवर चर्चा झाली. यावेळी सरनाईक यांनी आणखीन एक महत्वपूर्ण निर्णय घेत भविष्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू होताच तो तात्काळ प्रभावानं एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. विधानसभा सदस्यांमार्फत निवडून दिल्या जाणाऱ्या राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत राजेंद्र जैन हे बिनविरोध निवडले गेल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी मेघना तळेकर यांनी जाहीर केलं. या जागेसाठी राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र जैन यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. आगामी विधान परिषद निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून उभे असलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत यांनी आज गीते यांच्यासोबत बैठक घेतल्यानंतर वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओमानवर काल रात्री अमेरिकी सैन्यानं एमटी सेट बेलो या पालाऊ देशाच्या ध्वज असलेल्या तेलवाहू जहाजावर केलेल्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा मृत्यू झालाय. केंद्रीय जहाज बांधणी मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज ही माहिती दिली. सागरी क्षेत्राशी संबंधित क्षेत्राचं हे मोठं नुकसान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या जहाजाच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकूण 24 भारतीय खलाशी होते. त्यापैकी 21 जणांना वाचवण्यात ओमानच्या बचाव पथकाला यश आलं. या हल्ल्यात बचावलेल्या 21 खलाशांना मायदेशी परत आणण्याचे तसंच मृतांचं पार्थिव लवकरात लवकर भारतात पाठवण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश दिले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेनं या हल्ल्याचा निषेध केला आहे. दरम्यान केंद्र सरकारनं अमेरिकेच्या राजदूतांना पाचारण करून या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्लीत आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आणखीन एका घटनेत उत्तर ओमानमधील शिनाज बंदराजवळ एमटी जलवीर या व्यापारी तेलवाहू जहाजाला आग लागल्यानं आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे.
गिनी बिसाऊ या देशाच्या ध्वजाखाली कार्यरत असलेल्या या जहाजावर सुमारे 20 भारतीय खलाशी असल्याचं

0: वृत्त आहे. ओमानच्या अधिकाऱ्यांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. महिलांच्या आयसीसी टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला उद्यापासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. स्पर्धेचा पहिला सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बर्मिंगहॅममध्ये एजबेस्टन इथं होईल. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच 12 संघ सहभागी होत असून 7 मैदानांवर एकूण 33 सामने खेळवले जाणार आहेत. महिनाभर चालणारी ही स्पर्धा इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळवली जाणार असून 5 जुलै रोजी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर अंतिम सामना होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ येत्या रविवारी पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू आणि तन्वी शर्मानं आज महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. पी व्ही सिंधूनं भारताच्या इशाराणी बरुहाचा 22-20 21-12 असा तर तन्वी शर्मानं मालविका बनसोडचा 21-13 21-15 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 आजपासून सुरुवात होत आहे. अमेरिका कॅनडा आणि मेक्सिको हे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचे यजमान आहेत. मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेतल्या सामन्यानं स्पर्धेला सुरुवात होईल. त्यानंतर आजच संध्याकाळी दक्षिण कोरिया आणि चेकिया यांच्यात सामने होणार आहेत. यंदाच्या स्पर्धेत 48 संघ सहभागी झाले असून तीनही यजमान देशांना स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे. सामाजिक कार्यकर्ते पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त संरक्षण मंत्रालयानं त्यांना एक अनोखी भेट दिली आहे. 1965 आणि 1971च्या युद्धांमध्ये प्रत्यक्ष लढलेला T-55 रणगाडा अण्णा हजारे येत्या 15 तारखेला 90 वर्षांचे होत आहेत याचाच एक भाग म्हणून सरकारनं त्यांना भेट दिलेला हा रणगाडा आज राळेगणसिद्धी इथं दाखल झाला असून त्याचं अधिकृत अनावरण 15 जून रोजी होणार आहे. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची बैठक आज नवी दिल्लीत झाली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी काँग्रेसचे सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा के सी वेणुगोपाल जयराम रमेश भूपेश बघेल तसेच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल याबाबत चर्चा करण्यात आली. काँग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. न्यायालयात या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. महाराष्ट्र एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय. ओमानच्या किनारपट्टीवर अमेरिकी सैन्यानं तेलवाहू जहाजांवर केलेल्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा मृत्यू. भारताकडून तीव्र निषेध. आणि महिलांची आयसीसी टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा उद्यापासून इंग्लंडमध्ये सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. रात्रीचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक कलाकार.
2: माहिती संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
1: श्रोतेव एक कलाकार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि ओंकार दीक्षितचा आपल्या सगळ्यांना नमस्कार. श्रोतेहो, स्वतःसाठी आणि समाजासाठी जे सुंदर आहे ते शोधायचं आणि ते चित्रात मांडायचं असा विचार घेऊन गेल्या 6 दशकांहून अधिक काळ सातत्यानं दर्जेदार

आणि गुणवत्तापूर्ण चित्रनिर्मिती करणाऱ्या ज्येष्ठ आणि आदरणीय चित्रकार रवी परांजपे यांचा स्मृतिदिन, तेव्हा आजचा एक कलाकार त्यांना समर्पित। श्रोतेहो, रवी परांजपे यांनी व्यक्तिचित्र, समूहचित्र, निसर्गचित्र, स्थिरचित्र अशा विविध चित्रप्रकारात काम केलं। तसंच सर्वच रंगमाध्यमांवर प्रभुत्व असल्यामुळे प्रचलित पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीनं माध्यमांची हाताळणी करून त्यांनी स्वतःची अशी एक प्रतिमा निर्माण केली। चित्रनिर्मितीतील भरीव योगदानाबरोबर चित्रकला क्षेत्रातील घडामोडींबद्दल स्वतःची परखड मत मांडणारं लेखनही त्यांनी केलं। त्यांच्या याच पैलूंविषयी आपण जाणून घेणार आहोत आजच्या एक कलाकार या कार्यक्रमात।

श्रोतेहो, रवी परांजपे यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1935 रोजी बेळगाव इथं झाला. त्यांच्या घरात आधीपासूनच कलेचं वातावरण होतं. पुढे त्यांनी ड्रॉईंग टीचर म्हणून नोकरी स्वीकारली आणि नंतर पुढील कला शिक्षणासाठी ते मुंबईच्या जगप्रसिद्ध जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये दाखल झाले. त्यांनी तिथं चित्रकलेचं उच्च शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर 1960 सुमारास त्यांनी व्यावसायिक चित्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. रतन बात्रा स्टुडिओ, टाइम्स ऑफ इंडिया, बोमास यासारख्या मोठ्या संस्थांमध्ये त्यांनी जाहिरात आणि प्रकाशनाचंही काम केलं. एवढ्या मोठ्या माध्यमात काम करूनही त्यांनी आपल्या कामात कलेची मूल्य नेहमीच जोपली. श्रोतेहो, स्वातंत्र्यानंतर भारतात सर्वच क्षेत्रात बदल होत गेले, जसं की नवीन जीवनशैली, शेती, औद्योगिक क्रांती, आणि हे सगळे बदल रवी परांजपे यांच्या चित्रांमध्ये स्पष्ट दिसायचे. म्हणूनच 60-70 दशकातील त्यांची चित्र म्हणजे त्या काळचा एक प्रकारे जिवंत इतिहासच मानला जातो. त्यांना भारताबरोबरच आफ्रिकेतील नैरोबी इथंही काम करायची संधी मिळाली, ज्यामुळे त्यांच्या कलेला एक वेगळीच उंची मिळाली. जाहिराती, पोस्टर्स, कॅलेंडर, पुस्तकांची कव्हर्स याबरोबरच त्यांनी चित्रात खोली किंवा त्रिमिती दाखवण्याचं तंत्र हा आपला प्रकार खऱ्या अर्थाने रुजवला. त्यांच्या रेखाटनातील चित्रघटकातील एकमेकांचे पूरक नाते, छायाप्रकाशाचा खेळ, सावली किंवा शॅडोमुळे चित्रविषयाला प्राप्त होणारी डेप्थ, ॲनॉटॉमीचा अत्यंत सूक्ष्म अभ्यास, या साऱ्या गोष्टींचा मिलाफ म्हणजे परांजपे सरांचे कलासृजन.

श्रोतेहो, एक कलाकार या कार्यक्रमात आज आपण बोलत आहोत चित्रकार रवी परांजपे यांच्याविषयी. त्यांच्या चित्रांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची रंगरेषांची सुंदर निवड, अचूक रचना आणि मिक्स मीडिया अर्थात रंग माध्यमांचे मिश्रण करून साधलेला जादुई परिणाम. त्यांच्या चित्रांमध्ये भारतीय ग्रामीण जीवन संस्कृती आणि लोककला तर दिसायचीच, पण त्याचसोबतीनं ब्रिटिश वास्तववादी शैली आणि आधुनिक कलेचा सुंदर मिलाफ असायचा. त्यामुळेच त्यांची चित्र आधुनिक असूनसुद्धा अस्सल भारतीय वाटायची. ऑइल कलर्स, वॉटर कलर्स, कलर पेन्सिल आणि पेस्टल अशा सर्वच माध्यमांवर त्यांची जबरदस्त पकड होती. पण असं असलं तरी केवळ चित्र न काढता पुढच्या पिढीला मार्गदर्शन व्हावं म्हणून त्यांनी कलेवर तसंच सामाजिक चिंतनावर आधारित शिखरे रंगरेषांची, ब्रश माइलेज सारखी महत्वाची पुस्तकेसुद्धा लिहिली. याशिवाय चित्रनिर्मितीतील भरीव योगदानाबरोबरच चित्रकला क्षेत्रातील घडामोडींबद्दल स्वतःची परखड मत मांडणारं लेखनही त्यांनी केलं. एकूणच पुस्तक लेखनाचा त्यांचा वैचारिक प्रवास हा सामान्य माणसाला थक्क करणारा होता.

श्रोते हो, परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधणारे रवी परांजपे यांनी फक्त कलेलाच महत्व दिलं नाही तर कलाकारांनाही कायम प्रोत्साहन दिलं. पुढे बेन्सन सोडून स्वतःचा स्टुडिओ त्यांनी सुरू केला. तरुण आणि होतकरू कलाकारांना हक्काचं व्यासपीठ आणि मदत मिळावी म्हणून त्यांनी रवी परांजपे फाउंडेशनची स्थापना केली. त्या माध्यमातून अनेक आर्ट गॅलरी आणि कार्यशाळा सुरू केल्या. शिवाय आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ त्यांनी

रा परांजपे गुणीजन कला पुरस्कार सुरू केला, ज्याद्वारे अनेक चांगल्या कलाकारांचा गौरव केला गेला। सकाळ बाल चित्रकला स्पर्धा आणि संस्कार भारती या दोन्ही संस्थांशी ते दीर्घकाळ जोडलेले होतेच, पण यासोबतच शिल्प, संगीत आणि लोककलेबद्दलही त्यांना प्रचंड आदर होता। त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अजून एक पैलू म्हणजे त्यांचा रोखठोकपणा। कला शिक्षणातील त्रुटींवर त्यांनी नेहमीच स्पष्टपणे आपली मतं मांडली। याचा उपयोग नवोदित कलाकारांना निश्चितच झाला। या सर्व उपक्रमांमधून कला समाजात रुजावी याविषयीची त्यांची तळमळ आपल्या प्रत्येकाला मार्गदर्शक अशीच आहे।

श्रोतेहो, माझी चित्र म्हणजे दृश्य संगीत अशी धारणा असलेल्या रवी परांजपे यांना मानाच्या अनेक पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं. यामध्ये कॅग हॉल ऑफ फेम, रूपधर जीवन गौरव, अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स, महाराष्ट्र राज्य पुरस्कार आणि साहित्यासाठीचा भैरू रतन दमानी पुरस्कार अशा अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. परंपरा आणि आधुनिकता आपल्या चित्राच्या माध्यमातून जपणारा हा महान चित्रकार आज आपल्यात नसला तरी त्यांनी मागे ठेवलेला हा कलेचा अमूल्य ठेवा पुढच्या कितीतरी पिढ्यातील कलाकारांना आपलं आयुष्य नव्या रंगांनी पुन्हा एकदा नव्याने सजवण्यासाठी कायम प्रेरणा देत राहील.

0: श्रोतेहो, अशा रंगरेषेचा सौंदर्य यात्रे असलेल्या प्रतिभावान चित्रकार रवी परांजपे यांच्या स्मृतींना अभिवादन करून आजचा एक कलाकार हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. मी ओंकार दीक्षित आता या कार्यक्रमातून आपला निरोप घेतो. नमस्कार.
1: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार. कार्यक्रम एक कलाकार.
0: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378 7-8 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. आता 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, तर 9:30 कंट्री वाईड, 9:45 इन्साईट्स हे सर्व कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.

श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. रात्रीचे 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कभी कभी या चित्रपटातील गीत. स्वर आहे मुकेश यांचा, तर शब्दरचना आहे साहिर लुधियानवी यांची आणि संगीत खय्याम यांचं.

श्रोतेहो, आपण ऐकताय हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रमात. सुरुवातीला आपण ऐकलं कभी कभी या चित्रपटातील गीत. स्वर होता मुकेश यांचा, शब्द होते साहिर लुधियानवी यांचे, तर संगीत होतं खय्याम यांचं. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया दिल की राहे या चित्रपटातील गीत. स्वर आहे लता मंगेशकर यांचा, मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेल्या गीताला, शब्द लिहिले आहेत नक्ष लालपुरी यांनी.

श्रोते हो, आत्ता आपण ऐकलं दिल की राहे या चित्रपटातील गीत. नक्ष ल्यालपुरी यांच्या गीताला संगीत दिलं होतं मदन मोहन यांनी, तर स्वर होता लता मंगेशकर यांचा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया उमराव जान या चित्रपटातील गीत. शहर यार यांच्या गीताला संगीत दिलंय खय्याम यांनी, तर स्वर आहे तलत अजीज यांचा.

तलत अजीज यांच्या स्वरातली ही रचना, संगीत होतं खय्याम यांचं तर शब्द होते शहर यार यांचे. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया सात सात या चित्रपटातील गीत. स्वर आहे जगजीत सिंग आणि चित्रा सिंग यांचा, शब्द आहेत जावेद अख्तर यांचे आणि संगीत कुलदीप सिंग यांचं.

आत्ता आपण ऐकलं सात सात या चित्रपटातील गीत. स्वर होता जगजीत सिंग आणि चित्रा सिंग यांचा, शब्द होते जावेद अख्तर यांचे, तर संगीत कुलदीप सिंग यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मासूम या चित्रपटातील गीत, स्वर आहे भूपिंदर आणि सुरेश वाडकर यांचा. आर डी बर्मन यांनी संगीत दिलेल्या या गीताचे शब्द आहेत गुलजार यांचे.

श्रोते हो, आत्ता आपण ऐकलीत मासूम या चित्रपटातील ही रचना भूपिंदर आणि सुरेश वाडकर यांचे स्वर, आर डी बर्मन यांचं यांनी संगीत दिलेल्या गीताचे शब्द होते गुलजार यांचे. कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रेम गीत या चित्रपटातील गीत, जगजीत सिंग यांचे स्वर आणि संगीत आणि इंदिवर यांचे शब्द.

श्रोतेहो, आत्ता आपण ऐकलं प्रेम गीत या चित्रपटातील गीत. स्वर आणि संगीत होतं जगजीत सिंग यांचं आणि शब्द होते इंदिवर यांचे. प्रेमगीतातील या गीतासोबतच आम्ही हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. रात्रीचे 10:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम नाद ब्रह्म. आज मिलिंद तुळणकर जलतरंगावर सादर करणार आहेत राग किरवाणी, आलाप जोड झाला, विलंबित गत रूपक तालातली असेल, द्रुतगतीतली तल ही 3 तालातली आहे, तबला 7 प्रशांत फाटक.

श्रोतेहो, आत्ता आपण ऐकलात कार्यक्रम नाद ब्रह्म. शास्त्रीय संगीतावर आधारित या कार्यक्रमामध्ये आजचे कलाकार होते मिलिंद तुळणकर. यांनी जलतरंग या वाद्यावर सादर केला होता राग किरवाणी. आलाप जोड झाला. विलंबित गत रूपक तालातली तर द्रुतगत ही तीन तालातली होती. यासाठी तबला साथ केली होती प्रशांत फाटक यांनी.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. आता रात्री 11 वाजता हिंदीतून बातम्या, तर 11:05 इंग्रजीमधून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन EIR या ॲपवर जगात सर्वत्र. रात्रीचे 11:10 झाली आहेत. आता ऐकूया हवामानाचा अंदाज. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुणे आणि परिसरात येत्या 48 तासात आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता. तर हा होता हवामान अंदाज. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:11 झाली आहेत. आजचे कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत. मी ओंकार दीक्षित आता आपला निरोप घेतो. पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:45 आमच्या पहिल्या सभेच्या वेळी. जय हिंद.